नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026। सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाली आहेत। आमची आजची प्रातःकालीन सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं।

सनेवर राग देसकर आपण ऐकत आहोत. कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
1: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, महा अन्नपूर्णा मिठाई।
2: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे।
3: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग, गायलाय माणिक वर्मा यांनी।

सकाळचे 6:13 झाली आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर पण ऐकणार आहोत मुरलीधर आणि सहकारांच्या स्वरात पारंपरिक रचना.

आताच आपण वीणाभजनी मंडळातील कलाकारांनी गायलेली मधुनाथ यांची गवळण आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती बाळ माटे यांनी. आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 22

0: 6:22 होत आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया सार्थ अहिल्या गाथा. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं. ओवी गायन केलं आहे विद्या लिमये यांनी.

इंग्रज हारले, गयावया करून म्हणाले, आम्हाला पेशव्यांची दोस्ती तोडायची नाही, रघुनाथरावांना आम्ही तुमच्या ताब्यात देतो. ही बातमी पुणे दरबारी समजली तेव्हा तहाचे पूर्ण अधिकार सुभेदार तुकोजी होळकरांना देण्यात आले. करार करताना मुख्य अटी म्हणजे राघोबा दादांनी इंग्रजाशी केलेला करार, युद्धाचा खर्च आणि राघोबा दादांचे सर्व जडजवाहीर ताब्यात देण्यास इंग्रज तयार झाले तेव्हाच तहास मान्यता दिली.

इंग्रज आणि फितूर रघुनाथराव पेशव्यांचा दणदणीत पराभव केला. शिंदे होळकरांचा विजयी शिलेदारांना सामोरे जाऊन त्यांचे स्वागत खुद्द श्रीमंतांनी केले. आनंदोत्सव साजरा केला.

ज्या शूर सैनिकांनी बोरघाटच्या इंग्रजाबरोबरच्या युद्धात शौर्य दाखवले त्या वीरांची नाना फडणवीसांनी भर दरबारात तडफदारी केली, प्रशंसा केली, त्या शूर वीरांचे कौतुक केले.

सर्व पराक्रमी वीरामध्ये बापू होळकरांनी केलेला पराक्रम फार लक्षणीय होता. त्यांनी शौर्य दाखवलं आणि युद्धात धमाल केली, पराक्रम गाजवला.

श्रीमंत पेशव्यांनी पराक्रम गाजवलेल्या होळकरांचं फक्त कौतुक केलं नाही, तर त्यांना कोच आणि रावेर ही शहरे बक्षिसे म्हणून देण्यात आली.

बोरघाटात घडलेलं नाट्यमय युद्ध आणि एकूणच ऐकलेला सर्व वृत्तांत अचंबित करण्यासारखा असल्याने मातोश्री म्हणतात, करता करिविता तो एक ईश्वर आहे, त्याच्याच हातात आहे सर्व काही.

0: कलेचा संबंध माणसाचा आचार विचार भावना व निसर्गातील घटकाशी येतो. तीनही अवस्थेमध्ये म्हणजे बालपण तरुणपण आणि वार्धक्यात कलेला महत्व आहे. एवढंच काय, पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. केवढा आंतरिक विकासाचा दृष्टिकोन मातोश्रींच्या मनात होता, म्हणूनच त्यांनी फतवा काढलेला आहे.
1: विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम ऐकला. लेखन आणि निवेदन गोविंद काळे यांचं होतं. ओवी गायन केलं होतं विद्या लिमय यांनी.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. जाहिरातींच्या प्रसारणात आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
4: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा.
5: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी.
4: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
5: पुणे सोलापूर हायवे मोडणीम.
4: संपर्क 87400304008.
6: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
8: अरुण नरखेडकर अंदर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
9: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
10: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
9: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
10: संपर्क 97 67 107 104 आणि 97 67 107 105.
2: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
9: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
3: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
11: ऍडमिशनचं काम झालं.
3: आणि एवढी मोठी फी?
11: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची? श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याजदर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
3: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
11: मोबाईल 90 96 222 325.
12: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांक साठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. सोलापूरच्या प्राणी संग्रहालयात लवकरच सिंह, वाघ, लांडगा आणि कोल्ह्यांची जोडी पाहायला मिळणार. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा

मातोश्रींच्या कानावर सर्व वृत्तांत गेल्यावर त्या म्हणतात, आपल्याकडूनच सेवा घडविली गेली, त्यामुळे होळकरांची कीर्तीही झाली आणि पेशव्यांच्यामुळेच या राज्याची सेवा करण्याचं भाग्य होळकरांना लाभलेलं आहे, हे विसरता कामा नये.

मातोश्रींनी राज्यातील सर्व लोकांसाठी एक फतवा काढला आणि त्यामध्ये जीवनात कलेला असलेलं महत्व सर्वापर्यंत पोहोच केलं. कला हे एक मानवी जीवनाचे महत्वाचे अंग आहे. कलेचं रयतेला महत्व सांगण्याचं कारण म्हणजे

निकाल जाहीर, पाचवीचा 22.69%, तर आठवीचा निकाल 21.62%. सोलापुरात आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज, ढगाळ वातावरणामुळे दिलासा. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबादचा बंगळुरूवर विजय.

आता घडामोडी विस्तारानं सोलापुरातील प्राणी संग्रहालयात लवकरच सिंह वाघ लांडगा आणि कोल्ह्यांच्या जोड्या पाहायला मिळणार आहेत। यासाठी महापालिकेनं केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून त्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक पिंजरे उभा करण्यासाठी 4 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी 15 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केल्याची माहिती या विभागाचे प्रमुख डॉ सतीश चौगुले यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचा 5वीचा निकाल 22.69% तर 8वीचा निकाल 21.62% लागला आहे। इयत्ता 5वीसाठी 27,000 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 6,140 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता 8वीसाठी 13,000 पैकी 2,688 विद्यार्थी पात्र ठरले आहेत। अचानक वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आजपासून 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जुळे सोलापूर, स्वागतनगर, मार्केटयार्ड, कन्ना चौक, बाळीवेस, आसरा परिसरात काल हलक्या पावसानं हजेरी लावली होती। आजही ढगाळ वातावरणाची शक्यता आहे आणि विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। सोलापूर स्थानिक प्राधिकरण अर्थात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 616 मतदारांची नोंद करण्यात आली आहे। यात 305 पुरुष तर 311 महिला मतदारांचा समावेश आहे। पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे। महापालिकेत सर्वाधिक 111 तर जिल्हा परिषदेमध्ये 79 मतदार असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे। या निवडणुकीची अंतिम मतदार यादी काल निवडणूक आयोगानं जाहीर केली। भारतीय निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे। यात जून जुलै महिन्यात 10 राज्यातील एकूण 24 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे, त्यामुळे या निवडणुका घेण्यात येणार आहेत। याशिवाय महाराष्ट्रातील 2 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे। यासाठी 18 जूनला मतदान पार पडणार आहे। सोलापुरात डॉ फडकुले सभागृहात काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसवरत्न पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमात सोलापुरातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ शिवरत्न शेटे हे होते। या कार्यक्रमात मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी 400 कोटी रुपये तसंच सोलापुरातील पुतळा सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात आला। महापुरुषांची स्मारकं हे समाजा साठी शक्तीस्थळ आहेत, त्यांचा विकास होणं काळाची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। आषाढी वारी जवळ येत असून पालखी मार्ग तसंच मुक्कामाच्या ठिकाणी सुविधा वाढवण्यासाठी संबंधित यंत्रणेनं प्रस्ताव पाठवावेत असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं। यंदाची आषाढी यात्रा अधिक नियोजनबद्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी स्वतः लक्ष ठेवून आहेत, त्यासाठी वारंवार आढावा बैठका घेतल्या जात आहेत। यावेळी बोलताना त्यांनी काम करताना अधिकाऱ्यांचा समन्वय फार महत्वाचा आहे आणि तो सर्वच विभागात हवा असंही ते म्हणाले। एसटी महामंडळानं यंदा 5,400 बसेसची सोय केली आहे। विकास आराखड्यातील अपूर्ण कामं त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत बोलताना दिल्या। जुळे सोलापूर येथील प्रस्तावित नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात विविध नाट्य कलाकार, दिग्दर्शक आणि तज्ज्ञ मंडळींशी आमदार सुभाष देशमुख यांनी काल संवाद साधला। या बैठकीत कलाकारांनी मुंबई आणि पुणेच्या धर्तीवर आधुनिक नाट्यगृह व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। कलाकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसारच नाट्यगृह उभारण्यात येईल असं आश्वासन आमदार देशमुख यांनी या बैठकीत बोलताना दिलं। या बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते। राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रिया मोहिमेतून किमान 1 कोटी मतदारांची संख्या कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। यात प्रामुख्यानं दुबार आणि मृत मतदारांची नावं कमी होणार आहेत। केंद्रीय निवडणूक आयोग याची सखोल फेरतपासणी करत आहे। महाराष्ट्रात सध्या 9,88,00,000 मतदार आहेत, त्यातून या प्रक्रियेद्वारे 1 कोटी मतदारांची नावं बाद होण्याचा अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहा।

0: सोलापुरात काल हुतात्मा स्मृती मंदिरात रंगकर्मी नामदेव वठारे त्रिनाट्य महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांच्या हस्ते करण्यात आलं. गेली 25 वर्ष सातत्यानं नाट्य महोत्सवाचं आयोजन करणाऱ्या गुरु संस्थेचं त्यांनी कौतुक केलं. याप्रसंगी महाराष्ट्र कल्चरल सेंटर निर्मित ए पब्लिक है या नाटकाचा प्रयोग मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ गायक दीपक कलढोणे, डॉ यशश्री जोग, लेखक विवेक बेळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात येत्या 1.5 महिन्यात नवीन MRI मशीन बसविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. गेल्या वर्षभरापासून ही मशीन नसल्यानं रुग्णांना गैरसोयीला सामोरं जावं लागत होतं. यासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्याची पहिली बैठक काल उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. एकूण 28 क्षेत्र आहेत, त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी असणार आहेत. या काळात सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडावेत असं आवाहन पाटील यांनी केलं. निवडणूक पारदर्शक होण्यासाठी एकमेकांमध्ये चांगला समन्वय असणंही गरजेचं आहे असंही ते म्हणाले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काल पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीला अधिकारी, धर्मगुरू आणि विविध मस्जिदचे विश्वस्त उपस्थित होते. ईदचा उत्सव साजरा करताना नियम तोडले जाऊ नयेत, नियमांच्या चौकटीत राहूनच सण साजरे केले जावेत, कोणताही अनुचित प्रकार या काळामध्ये घडू नयेत याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असा काही प्रकार दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. यावेळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, अश्विनी पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. अक्कलकोट रोडवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी विविध भागाची पाहणी केली. यावेळी अर्बन स्ट्रीट पार्क तसंच वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी संबंधित विभागाला आमदार कोठे यांनी सूचना दिल्या. स्ट्रीट पार्कमधील झाडांना नियमित पाणी देण्याबरोबरच त्याची निगा राखली जावी अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. इयत्ता 12वीची गुणपत्रिका 25 मे रोजी मिळणार आहे. काल मंडळानं ही तारीख जाहीर केली. दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित महाविद्यालयात त्याची मूळ प्रत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे गुणपत्रिकेची वाट पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हास्तरावर होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. 1 जून रोजी होणार होता, परंतु आता तो होणार नाही असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलं. उष्णतेची लाट वाढत असतानाच काल सोलापूर शहराचं तापमान काही अंशी घटल्याचं चित्र दिसून आलं. सकाळी पावसाच्या सरी आणि दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे 46 दिवसानंतर तापमानात 36.8 अंशांपर्यंत घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी उकाडा मात्र जाणवत आहे, त्यामुळे कालचा शुक्रवार हा नागरिकांसाठी आल्हाददायक ठरला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 55 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं 20 षटकात 4 बाद 255 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात बंगळुरूचा संघ 4 बाद 200 धावांवर गडगडला. या सामन्यात पराभव होऊनही बंगळुरू गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला आहे. ईशान किशन सामनावीर ठरला. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान 0° सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 36.8 दशांश तर किमान 28.4 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. सोलापूरच्या प्राणी संग्रहालयात लवकरच सिंह, वाघ, लांडगा आणि कोल्ह्यांची जोडी पाहायला मिळणार. इयत्ता 5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर. 5वीचा 22.69 टक्के तर 8वीचा निकाल 21.62 टक्के. सोलापुरात आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरणामुळे दिलासा. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हैदराबादचा बंगळुरूवर विजय. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचं आज संकलन केलं होतं पत्रकार मारुती बावडे यांनी.
3: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती.

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी
1: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर।
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
3: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर।
5: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पारंपरिक रासायनिक एनपीके खतांना अंशतः किंवा पूर्णपणे पर्याय म्हणून अनेक पर्याय वापरले जाऊ शकतात. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे असे फायदे आणि आव्हानं आहेत. अनेक पर्यायांना त्यांच्या व्यवहारिकतेसाठी, त्यांच्या उपलब्धतेसाठी आणि जमिनीच्या आरोग्यावरील त्यांच्या होणाऱ्या सकारात्मक परिणामासाठी प्राधान्य दिलं आहे, ज्यामध्ये सेंद्रिय सुधारक तसंच जैविक खतांचा समावेश होतो. सेंद्रिय सुधारक म्हणून शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसंच हिरवळीची खतं आपण वापरू शकतो. चांगलं कुजलेलं शेणखत आवश्यक पोषक अन्नद्रव्ये पुरवतं आणि जमिनीची रचना सुधारतं. शेणखत वापराचे प्रमाण पीक आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, परंतु सामान्यतः ते 5 ते 10 टन प्रति हेक्टरी इतकं वापरावं. कंपोस्टचा विचार केला तर पिकांचे अवशेष, हिरवळीच्या खतापासून बनवलेले कंपोस्ट अन्नद्रव्य पुरवतं. नियमित वापरामुळे सूक्ष्मजैविक क्रियाशीलता आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण यामुळे वाढतं. गांडूळ खत अन्नद्रव्यांमध्ये समृद्ध असतं आणि वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास गांडूळ खत मदत करतं. जर हिरवळीच्या खतांचा विचार केला तर फुलोरा येण्यापूर्वी ताग, दहींच्या जमिनीमध्ये मिसळल्यानं जैविक स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. याशिवाय जैविक खतांचा विचार केला तर त्यामध्ये रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम सोबतच फॉस्फेट विद्राव्य करणारे जीवाणू, ज्यांना आपण पीएसबी असं म्हणतो, आणि पोटॅश गतिशील करणारे जीवाणू म्हणजे केएमबी यांचा समावेश होतो. रायझोबियम हे कडधान्य पिकांसाठी वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, ज्यामुळे कृत्रिम नायट्रोजन स्त्रोतांवरील अवलंबित्व कमी होतं. ॲझॅटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलमचा विचार केला तर गहू, मका आणि तांदूळ यासारख्या कडधान्य नसलेल्या पिकांसाठी उपयुक्त असलेले मुक्त जीवन जगणारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू म्हणून ॲझॅटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलमला ओळखलं जातं. अनेक वेळा रासायनिक एनपीके खतांचा पुरवठा करणाऱ्या साखळीमधील व्यत्यय आणि आयातीवरील निर्बंधांमुळे एनपीके खतांची उपलब्धता लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता निर्माण होते. शेतकऱ्यांना वाढत्या खर्चाचा आणि मर्यादित पारंपरिक रासायनिक एनपीके खत उपलब्धतेचा यामुळे सामना करावा लागतो, ज्यामुळे अन्नद्रव्यांचे पर्यायी स्त्रोत ओळखण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्वरित त्यांनी कृती करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं अन्नद्रव्यांचे पर्यायी स्त्रोत म्हणून सेंद्रिय सुधारक, जैविक खतं आणि किमान रासायनिक घटकांचा वापर केल्यास त्याचा आपल्याला जमिनीच्या पोषणासाठी लक्षणीय फायदा होतो.

आताचा पण आजचा कृषी सल्ला ऐकलात. कृषी सल्ला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आणि आंबा बागेतील फुल आणि फळ गळतीची कारणं याविषयीची संकलित माहिती वाचकस्वर शहाजोया सुभेदार यांचा. याशिवाय ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्करवरील उपाय संकलित माहिती वाचकस्वर

0: सुबाई शेळके यांचा. आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. आता ऐकूयात कार्यक्रम कीटकांच्या दुनियेत.
1: कीटकांच्या दुनियेत कीटकांच्या अद्भुत जगातील विविध कीटकांची माहिती करून देणारा कार्यक्रम. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केले रसिका तुळजापूरकर यांनी.
2: आता बघूया गव्हावरची कीड. गव्हावरच्या किडीला काय म्हणतात बरं? गव्हावरचा खापरा बीटल. याचं शास्त्रीय नाव ट्रोगोडर्मा ग्रॅनेरियम. याला कॅबिनेट बीटल असं सुद्धा म्हणतात. हा कीटक धान्य उत्पादनासाठी आणि बियाणांसाठी जगातला सगळ्यात विनाशकारी कीटक आहे. अहो, साठवलेल्या गव्हाच्या गोदामाचा हा अक्षरशः फडशा पाडतो. हा खापरा बीटल जगातल्या उष्ण भागात आढळतो, म्हणजेच आफ्रिका असेल किंवा भारत देश असेल. धान्याचं उत्पादन समूळ नष्ट करणारा अतिशय विनाशकारी कीटक. अनेको गोदामांमध्ये किंवा मोठ्या मोठ्या धान्याच्या जहाजांवर यांच्या क्वारंटीन कीटकांच्या यादीत समाविष्ट आहे. आता हे दिसतात कसे? तर प्रौढ नर मादी 2 ते 3 मिलीमीटरचे असतात, अल्पायुषी असतात. पण यांच्या अळ्या मात्र प्रतिकूल काळात सुद्धा टिकून राहू शकतात. अळ्यांचा आकार वाढतो, मग जुनाट शरीरावरचं आवरण ते काढून टाकतात. याला मोल्टिंग असं म्हणतात. खापरा बीटल गव्हासोबतच साठवलेले काजू, पिकांमधले नट, धान्य, दळलेले पदार्थ, सुकामेवा, भाज्या अगदी सहज फस्त करतात. यांच्या आळ्या आणि यांच्यातले प्रौढ कीटक इतर साठवणूक कीटकांना सुद्धा खातात. आळ्या आणि प्रौढ कीटक दोघही पॅकेजिंग साहित्याचे भेदक मानले जातात. ओलसरपणामुळे किंवा आर्द्रतेमुळे काय होतं? तर बुरशी निर्माण होते आणि मग अशा कीटकांची लोकसंख्या तिथेच वाढायला लागते. म्हणूनच गहू किंवा इतर कडधान्य घेतल्यानंतर त्यांना हे अतिशय प्रभावी कीटकनाशक आहे. गव्हामध्ये बोरिक पावडर सुद्धा घालतात बरं का? त्यामुळे सुद्धा खापरा बीटल किड्यांपासून गव्हाचं संरक्षण होतं. आपल्या देशामध्ये या खापरा बीटलमुळे गव्हाचं 9 ते 14% दरवर्षी नुकसान होतं. साबणाचं पाणी, मेलाथिऑन ह्या गोष्टी गव्हावर फवारल्या तर हे भुंग्यांना मारतात. याशिवाय पेपरमिंट, लवंग तेल अशा गोष्टी सुद्धा या भुंग्यांना मारू शकतात.
1: आताच आपण कीटकांच्या दुनियेत हा कार्यक्रम ऐकला. लेखक प्राध्यापक धनंजय शहा. अभिवाचन केलं रसिका तुळजापूरकर यांनी.
0: कीटकांची दुनिया हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
3: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
4: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसन मुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
3: मोबाईल 93 72 707 100.

0: महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर,

0: 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, ॲम्ब्युलन्स सेवा ही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
2: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
0: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
1: मोबाईल 9205994990.
0: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8.
3: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
4: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
3: मोबाईल 9172710499.
5: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात?
6: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
5: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
6: अय्या खरंच?
5: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात, VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
9: सर्व प्रकारचे डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
10: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
11: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
10: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
11: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
12: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
13: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 2743072.
0: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. 5 ते 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72 76 26 65 39. व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496. मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ: डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 9860110130 किंवा 84 84 80 30 49.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड JK असोसिएट्स.
14: स्टाइलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
15: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
14: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
15: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
14: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिक।

0: एकतेची नवी ओळख।
1: अगं बाई बाई बाई वैतागले ग बाई या दारूला।
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल पेनूर तालुका मोहोळ, मोबाईल 96 37 91 22 88।
3: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे। निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड।
4: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर। वेळ दुपारी 4 ते रात्री 8। सर्वांना आग्रहाचं निमंत्रण।
5: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं।
6: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यांपिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी।
5: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर।
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये।
7: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात,
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये।
7: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन।
8: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये।
9: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट, आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर।
10: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
11: मोबाईल 77 19 92 22 55।
12: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
13: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल,
12: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर।
13: संपर्क 83 798 64 555।
14: आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। सकाळचे 7 वाजले आहेत। आता या जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत एक गाणं गुणगुणण्यासाठी।
15: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत।

श्रोत्या, आताच आपण लता मंगेशकर, आशा भोसले आणि सहकार यांनी गायलेलं शिकार या चित्रपटातलं गीत ऐकलं. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीतसाथ होता शंकर जयकिशन यांचा. आणि याबरोबरच आजचा एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचा कार्यक्रम. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 आणि

0: कोट्यावधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्र

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार। राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक। आता सविस्तर बातम्या देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला। 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे। 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल। 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील। 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील। गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11

कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील. ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाऊनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AIमधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे

0: 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000पेक्षा अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 7:20:40 झाली आहेत.
2: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या।

0: नंबर सोपा आहे, 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

0: असते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
2: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
2: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
4: VR पवार, साठी गल्ली, सोलापूर।
5: आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीच।
6: श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते। संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता। सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे। अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। श्रोते हो, नक्की ऐका 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।
5: आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम। 7:25 होतात। आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: सर पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही, सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला
0: नक्कीच. सर आणि आता एक सध्या नवीन एआय तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे एआय तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
0: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहे हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत, माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात आणि मोठमोठ्या ज्या एआयच्या ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्यूज डेटा आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर्स तयार केलेले आहेत. मग ज्यावर तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा एआय ज्यावर वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारची एआय जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे पीडीएफ फाईल आहे, पीडीएफ फाईल मध्ये तुमचं काही डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही एआय वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातली बाबा ह्यातली गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते.
0: अच्छा.
1: कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात एआयचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते एआय जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल्या, इकडे तिकडे आल्या. तुम्ही एआय वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
0: अच्छा. पण सर मला सांगा की एआयचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो, असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि एआयच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा एआयचा वापर केला जातो, तर एआय हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे.
0: हा.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. एआय म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या एआयचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो.
0: अच्छा.
1: आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइसचे सॅम्पलिंग आहे वेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आता बोलत बसलेलं आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्टॅक केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतो. म्हणजे मी आता जे सांगतो त्या उलट सांगितलं जाऊ शकतो.
0: बरोबर.
1: तुम्ही ओटीपी पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
0: अच्छा.
1: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच एक डीप फेक बनलो सर.
0: हा. पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: सध्या थोड्या प्रमाणात होतो.
0: अच्छा.
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.

0: व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्ह्याचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ते महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगाराचा, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे. म्हणजे त्रय असतं, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
1: नक्कीच.
0: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
1: नक्कीच सर. मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
0: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
1: अच्छा.
0: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचा अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल ऍडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं सर्टी, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारी काही यंत्रणा असतात, ह्या सर्टिंगच्या माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
1: अच्छा.
0: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात सर्टिंगच्या माध्यमातून. त्यानंतर SOC सेक्युरिटी ऑफ द सेंटर, आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE, सेंटर ऑफ एक्सलन्स. याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, याच्यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्बल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्याचा तपास होऊ शकतो.
1: अच्छा.
0: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन, की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये, 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
1: अच्छा सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
0: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचं आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 193 वरती कॉल करायचं. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचं आहे, माहिती द्यायची आहे, लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज

0: जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंटमधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो. त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, एनसीआरपी पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर याला ऑप्शन तो नाही, मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात,
1: बरोबर,
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंटमधून मल्टी लेअरच्या अकाउंटमध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याचे अकाउंट एका अकाउंटमधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाही हे काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊन, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्यांनी ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतो.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंटमध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्रात सहक्षेपित केला. 7:41 होत आहेत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात प्लॅनेट फर्निचर यांचा कार्यक्रम.
2: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
3: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.

0: आगरा घे जावडीचा रेड वेल्वेट केक.
1: काय झालं माऊ, आवडला नाही केक?
2: आवडला ग आई, थँक्यू बाबा. पण मला अर्जुन दादाची खूप आठवण येते ग. त्याचा आणि माझा बर्थडे एकाच दिवशी असतो ना, आणि माझ्या प्रत्येक बर्थडेला तो माझ्यासाठी स्वतः ग्रीटिंग कार्ड तयार करून मला देतो. मी पण त्याच्यासाठी एक छान गिफ्ट तयार केलंय, पण आज तो आणि काका काकू आपल्या बरोबर नाहीत.
0: हो बाळा, मला माहिती आहे. तू जेवढी अर्जुनला मिस करतेस ना, तेवढेच आम्ही पण मिस करतोय.
1: आणि अर्जुनलाही तुझी आठवण येतच असणार.
2: मग तरी ते का घर सोडून गेले?
1: मी उघडते दार. अर्जुन ये रे, 100 वर्ष आयुष्य तुला. आता आम्ही सगळे तुझीच आठवण काढत होतो. एकटाच आलास?
3: नाही, आई बाबा पण आलेत खाली पार्क.

0: मध्ये थांबलेत.
1: बर बर, ये ना आत ये.
0: अर्जुन दादा, हॅपी बर्थडे.
2: हॅपी बर्थडे आर्या. हे बघ, तुझ्यासाठी ग्रीटिंग कार्ड.
0: वाव, किती मस्त काढलंयस. मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. चल आज तुला दाखवते.
3: बघितलं सर्वरी, खाली थांबले हे दोघं. काय म्हणायचं या वागण्याला?
1: जरा हळू, मुलं आतमध्ये आणि आधीच घरात जे झालंय त्यामुळे दोघंही डिस्टर्ब आहेत. अजून काही नको.
4: शिवानी, शैलेश, तुम्हाला सुद्धा 100 वर्ष आयुष्य. या ना आत या.
5: वहिनी, दादा, शैलेश तर चुकलं हं, आणि त्याला त्याची चूक कळलीय. प्लीज त्याला माफ करा, प्लीज.
3: अगं शिवानी,
1: तुम्ही दोघं आधी बसा बरं. हे घ्या, तुमच्या आवडीचं लिंबू सरबत.
6: दादा खरंच मला माफ कर, माझं खरंच चुकलं. मी असं तडकाफडकी घर सोडून जायला नको होतं.
3: अरे माझंही चुकलंच रे, मी तुला तेव्हाच अडवायला हवं होतं.
1: आता जाऊ दे ना, झालं गेलं सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र राहू. चला जेवायला बसूयात.
5: नाही नको अगं वहिनी.
3: हे बघा, जेवला नाही तर ना मग मात्र.
5: बर ठीक आहे दादा, बसतो.
6: दादा, घराचं रिनोव्हेशन केलंस? नवीन सोफा प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतला असशील ना?
0: आई, आम्हाला खूप भूक लागलीये.
1: हो माहितीये, चला जेवायला बसूयात.
5: डायनिंग टेबल पण मस्त आहे ग वहिनी, कॉम्पॅक्ट 4 सीटर. हे पण प्लॅनेट फर्निचर मधूनच का?
3: हो, आपल्या घरातलं सगळं फर्निचर प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतो ना.
5: तुम्ही चौघ बसा इथे, मी आणि शैलेश बाहेर सोफ्यावर बसतो.
0: त्याची काही गरज नाही काकू, आपण सगळे एकत्र बसू पूर्वीसारखे. हे टेबल असं पटकन मोठ होतं आणि हा बेंच खास आमच्या दोघांसाठी.
6: वा
2: आई बाबा, आर्याच्या रूम मध्ये काका काकूंनी माझी पण रूम केली. नवीन बंक बेड, दोघांसाठी स्टडी टेबल आणि वॉर्डरोब सुद्धा.
5: दादा वहिनी, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही अर्जुनसाठी आणि आमच्यासाठी एवढं सगळं केलं?
1: शार्दूलला माहित होत एक दिवस तुम्ही नक्की परत याल, म्हणून घराचं रिनोव्हेशन करताना सगळं तसंच डिझाईन केलंय.
5: थँक्यू दादा, थँक्यू वहिनी.
3: अगं थँक्यू काय. शैलेश, शिवानी, आता मनातलं सगळं गिल्ट काढून उद्याच इकडे शिफ्टिंग करा काय?
6: हो दादा नक्की.
0: म्हणजे आता आपण सगळे एकत्र राहणार. ये,
7: जिथे मन मोठं असतं तिथे नाती सहज जोडली जातात. अशा माणसांनी भरलेल्या घरासाठी फर्निचरची भरपूर व्हरायटी. प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत. प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा इथे. 96-899-11-240, 9689-11-240.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
8: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
9: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
10: आताच आपण प्लॅनेट फर्निचर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता प्रसारित करत आहोत दागिना सोन्याचे असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
11: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
12: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा दागिना, म्हणजे फक्त पूना गाडगीळ अँड सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ अँड सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
13: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
14: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
13: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
14: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
13: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटीसह आपल्या सेवेत.
12: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात, पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
15: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत. म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते.

0: असते, कंठीमणीची माळ असते.
1: बर,
0: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. समजा कंठीमणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहनमाळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
1: डिझाईन
0: असतं त्याला, एक जनरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहनमाळेचा जर आपण एक विचार केला तर मोहनमाळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहनमाळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
1: एक पदरी
0: कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला 1 सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा एक एक मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते एक एक मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून एक एक मणी घेऊन मग काहीतरी एक 2 वर्षांमध्ये ते एक मोहन माळ किंवा माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत. आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
1: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
0: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
1: बर सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
0: आता आजच्या भावाने म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
1: धरूया,
0: तर त्या भावाने जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000. 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35 हजार रुपयाची मजुरी आणि जीएसटी असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
1: अंदाजे.
0: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000 रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: हो, म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो. मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगी आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगी आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: श्रोते, आताच आपण दागिना सोन्याचे असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगी आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचा कार्यक्रम. 7:51 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत सुरेश भट यांची रचना, संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: अरे वाह राम, ये
1: अगो भाई राम भाऊ जी का या या या
2: ओ, आलो आलो।
0: अरे कधी आलास आणि कसा झाला प्रवास?
2: झाले 3-4 दिवस झाले।
0: बर
1: म्हणजे प्रीती परत गेली त्याच दिवशी आलात म्हणायचं
2: काय? म्हणायचं ते म्हणा।
0: अरे छा राम, काय गडबड? प्रवास बादला की काय?
1: मी पण तेच विचारणार होते, काय झालं रामभाऊजी?
2: हो ऊन कसलंय मीराबाईने।
0: अरे त्याचं काय आता, आपल्याला सवय झाली आहे ना।
1: हो तसं नाहीये, ते थंड हवेच्या प्रदेशात फिरून आलेत ना, ते सांगायचं असेल त्यांना।
0: अरे असं आहे का? अच्छा, हे माझ्या लक्षातच नाही आलं। मग राम, सिमला, उटी, मसुरी, नैनिताल, कसा झाला प्रवास?
2: अरे काही काही विचारू नको मोहन।
0: अरे का का?
2: इतका रमणीय भाग आहे तो, काही
0: आहेच ना।
1: काय भाऊजी असं पुस्तकी नका हो बोलू, रमणीय वगैरे। रमणीय तर असणारच, काय काय पाहिलं ते सांगा ना।
0: हो ना,
2: अहो निसर्गानं अक्षरशः उधळण केलीये मसुरी आणि नैनितालवर। काय ते डोंगर, काय ते धुकं।
0: धुकं? इतकी थंडी होती की काय?
2: तर रात्री उबदार पांघरून घेऊन झोपावंच लागायचं, आणि गारवा तर काही विचारूच नका।
1: विचारू नका काय, उत्सुकता आहे आम्हाला, आम्हा उष्ण हवामानातल्या लोकांना।
2: वहिनी, सोलापुरात उन्हात पोळलेल्या लोकांच्या सर्वांगावर तिथला निसर्ग हळूवार फुंकर घालतोय असं वाटण्याजोगा गारवा होता तिकडं।
0: वा वा, आमच्याकडं? आमच्याकडं माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं तर, दिवसभर अंगावर ऊन गरम चुळा भरत असत।
2: अरे बापरे!
1: आणि रात्र निवत जाणाऱ्या भट्टीसारखी धुमसत असते।
0: हो ना
2: वहिनी, वहिनी, पण तुमचं वाक्य माडगुळकरांचं नाहीये।
1: नाही नाही, मला हे आत्ता सुचलं।
0: अरे व्यंकटेश माडगुळकरांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे ना,
2: हो,
0: म्हणून तिनं एक संकल्प केलाय।
2: बर बर बर,
1: फक्त माडगुळकरांचंच नाही बर का भाऊजी, शंकर पाटील आणि द मा मिरासदारांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे।
2: अच्छा, हे ठाऊक नव्हतं मला। मी फक्त त्यांच्या काही कथा वाचल्या होत्या, त्या सुद्धा बऱ्याच पूर्वी।
1: ठीक आहे, अहो माझा संकल्प सांगा ना भाऊजींना।
0: हो ते राहिलंच की राम, माडगुळकर, पाटील, मिराजदार या तिघांची सगळी पुस्तकं या शताब्दी वर्षात वाचून काढायचा संकल्प केलाय मीराने।
2: छान छान मीरा बहिणी, पुस्तकं वाचून झाल्यावर एक तर त्यावर थोडक्यात का होईना तुम्ही लिहा थोडस, किंवा आमच्यासारख्या 4 श्रोत्यांना एकत्र बोलवून त्यावर काहीतरी बोला, कशी आयडिया?
1: चांगली आहे चांगली आहे, पण बोलण्यापेक्षा ना लिहिण्याचा पर्याय मला जास्त चांगला वाटतोय बर का भाऊजी।
0: हो, पण त्यानिमित्तानं 5-6 मित्रांचं कोंडाळं जमलं आणि पुस्तकावर चर्चा झाली तर बरंच आहे ना, नाही का? आणि मीरा, तसंही तुला बोलायला जास्तच आवडतं नाही का?
2: मोहन, तुला सतत चांगल्या कल्पना सुचत असतात, कसं काय सुचतं रे हे तुला?
0: तसं काही नाही, तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून बोलतो आपलं। नाही नाही नाही, आणि मीराचं सहवास आहे।
2: अच्छा,
0: तिच्याकडून खूप ऐकायला मिळतं रे मला।
2: बायकोचं ऐकून घ्यावंच लागतं रे।
0: हो,
1: ऐकावं वाटण्याजोगं बोलणाऱ्या खूप कमी आहेत, पण
0: पाहिलंस पाहिलंस का आत्मविश्वास? परवा आंबे विकत घ्यायलाही विरोध केला तिनं।
2: वहिनी वहिनी, अहो काय ऐकतोय काय मी हे?
1: हो हो भाऊजी, पण दुसऱ्याच दिवशी वाण मिळालं ना त्यांना आंब्याचं।
2: म्हणजे?
0: अधिक महिना सुरू झालाय ना, त्यामुळं आंब्याचं वाण आलं दशऱ्या आधीच।
2: वा, आंब्याची भेट द्यायला अधिक महिना हवाच कशाला म्हणतो मी। कुणीही कुणाला आंबे थेट भेट द्यावेत, कसं?
1: अगदी बरोबर, पण आपल्याकडं पर्वणी साधायची गडबड करतात लोक।
0: कोणता तरी योग साधायचा असतो लोकांना, दुसरं काय?
2: परवा एक बातमी वाचली बर का मी, 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या कोल्हापुरी चपला जावयाला भेट म्हणून दिल्यात म्हणे एका सासरी बुवानी।
1: अगो बाई काय सांगताय?
2: हो अधिक महिना, दुसरं काय?
0: जावयांची चंगळ आहे बाबा,
2: नाहीतर काय?
1: पण हे चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? चंगळ कसली, उधळपट्टी म्हणावी लागेल त्याला।
2: खर्च करणारा करतोय, भेट घेणारा घेतोय, तुम्ही का विरोध करताय?
0: ती तत्वानं वागणारी स्त्री आहे।
2: बर,
1: थट्टा करू नका हा, धोंड्याचा महिना म्हणून नाहक खर्च कशाला, असं आपलं माझं मत।
2: हे बघा, असं विनाकारण वाकड्यात शिरायचं कारण नाहीये, कुणाची तक्रार नसेल तर वितनंडवाद कशासाठी।

0: बरोबर आहे ना.
1: ना, एकमेकांना भेटी देण्यात वाईट काही नाही ना, पण
0: मी तेच म्हणतोय
2: सदिच्छा भेटींबद्दल माझं काही म्हणजे काही म्हणणं नाहीये भाऊजी. सक्तीच्या भेटीबद्दल माझं म्हणणं आहे खरं.
0: अच्छा,
1: सोन्याची किंमत वाढली आणि चांदी हाताबाहेर चालली आहे.
0: हो, सोन्या चांदीचा तर विषयच नाहीये.
2: खरंय खरंय. असं पहा भाऊजी, नदीच्या अभिषेकासाठी तिच्यात दूध होत नं.

0: अभिषेकासाठी तिच्यात दूध होत न किंवा दुधाला भाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर दूध ओतून कॅन रिकामे करणं हे काही बरोबर आहे का सांगा?
1: अहो काही नाही, लक्ष वेधीकृती असतात.
2: नासाडी करून लक्ष कशाला वेधायचं बरं?
0: हो ना,
1: भेटी देऊन लक्ष वेधलेलं चालत नाही ना तुम्हाला.
0: म्हणजे म्हणायचंय काय भाऊजी तुम्हाला?
1: आता बघा, गायीसाठी गोग्रास इथपर्यंत मी समजू शकतो, पण गायींना 56 भोग द्यायचे, 56 नैवेद्य द्यायचे हे काही मला योग्य वाटत नाही.
2: तुला योग्य वाटत नाही म्हणून आमच्या भावना दुखावतोयस कशासाठी?
0: भावना दुखावण्याचा कुठं प्रश्न आहे? ज्या प्राण्याचं जे अन्न आहे ते त्यांना द्यावं.
1: हो हो, भटक्या कुत्र्यांबद्दल मी मागं हेच म्हणालो होतो. आता सुप्रीम कोर्टानं देखील त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.
2: भटक्या कुत्र्यांचा त्रास सगळ्यांना होतो रा.
1: हो,
2: त्यांना रस्त्यावर ती जिथं आहे तिथं जाऊन बिस्किट खाऊ घालणाऱ्या लोकांना माझाही विरोधच आहे बरं का?
0: नीट विचार केला ना तर या असल्या भ्रामक गोष्टीतून बाहेर आलंच पाहिजे आपण.
1: 25 तारखेला आंब्याची विक्री वाढते की नाही पाहाच तुम्ही
2: का? का रे?
1: अरे दशहरा आहे ना, आंब्याचं वाण देण्याचा दिवस.
0: पुन्हा तेच
1: तेच तेच करू नका, असा बदलता पवित्रा घेतलाय मी.
2: लोकभावनांचा आदर करायला पाहिजे असं मला वाटतं.
0: कसं आहे, अधिक महिन्यानंतर पंढरीत रोज 1 लाख भाविक दर्शन घेत आहेत.
1: बघा,
0: त्यांचा आदरच आहे आम्हाला.
1: त्यांची योग्य सोय व्हायला हवी असं आमचंही म्हणणं आहे.
2: त्यात गैर काय आहे? पंढरपुरात दर्शनासाठी रोज लाखभर लोक येत असतील तर त्यांच्या भोजनाची, दर्शनरांगेत सावलीची, उन्हाची काहिली असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय व्हायलाच हवी ना.
1: होय बरोबर आहे, पण परवणीच्या मुद्द्यावर माझं वेगळं मत.
0: वेगळं मत मांडायला तुम्हाला परवणी कशाला लागते हो भाऊजी?
2: हो ना, तू मत मांडलंस हीच आमच्यासाठी परवणी.
1: तसं नाही तसं नाही, एकाच महिन्यात दर्शनासाठी गर्दी करायची, एकाच तिथीला देवदर्शनासाठी तुडून पडायचं, असं का म्हणतो मी?
0: परवणी त्यालाच तर म्हणतात.
1: पण या परवणीचा लाभ देव आणि भक्तापेक्षा अन्य लोकांवर जास्त घेतात ना ते लोक.
2: उडदा माझी काळे गोरे अशी म्हणच आहे ना राम, चालायचंच.
1: हो ना, या चालायचंच मुळे बराच गोंधळ होतोय मोहन.
0: हे मान्य आहे मला भाऊजी, सर्वसामान्य माणसं अनेक चुकीच्या गोष्टींकडे चालायचंच म्हणून दुर्लक्ष करतात.
2: हो ना,
1: जास्त पैसे देऊन देवाचं दर्शन इतरांपेक्षा आधी म्हणजे रांगेत तिष्ठत असलेल्यांपेक्षा आधी घेण्याला मान्यता आहे का?
0: देवाच्या दारात सगळे समान आहेत.
1: मग
0: जास्त पैसे भरणाऱ्यांना 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात दर्शन म्हणजे अन्य भाविकांची चेष्टा करण्यासारखंच आहे नाही का?
2: मान्य आहे, पण अन्य भाविक चालायचंच म्हणून सोडून देतात ना हा विषय.
1: तेच तेच म्हणायचंय मला. सगळीकडं एजंटांचा सुळसुळाट झालाय.
0: सगळ्यांना ठाऊक असलेलं उघड गुपित आहे ते भाऊजी.
1: त्याविषयी जाहीरपणे बोललं की पुरावा द्या म्हणतात अनेक जण.
2: कठीण आहे सगळं, आपण त्यातल्या त्यात स्वच्छ राहायचं इतकंच आपल्या हाती.
0: बरोबर रामभाऊजी, तिकडं थंड प्रदेशात जाऊन आलात आणि आम्ही इकडं परवा 44 अंशाला स्पर्श करून आलो बरं का?
2: काय काय रे,
1: माझा प्रवास तुम्हाला खटकल्यासारखा दिसतोय.
0: छे हो छे भाऊजी, मुळीच नाही बरं का तसं काही.
1: म्हणजे सारखा सारखा त्याचा उल्लेख करताय म्हणून म्हटलं.
2: राम, सोलापुरातल्या लोकांना थंड हवेतल्या लोकांचं अजिबात मत्सर वाटत नाही.
1: बर,
0: कडक गरमागरम चहाच्या स्टॉलवर किती गर्दी असते तुम्ही पाहताच आहात ना.
1: हो हे मात्र खरं बरं. शीतपेयांच्या दुकाना इतकीच चहा पिणाऱ्यांची गर्दी असते दुपारी.
2: मग अशा आम्हा सोलापूरकरांना तू थंड हवेत फिरून आला म्हणून वाईट कशाला वाटेल बरं?
0: खरंय, उलट तसल्या थंडीत सोलापूर सारखा चहा मिळाला नसेल तुम्हाला याचच मला वाईट वाटतंय.
1: हे तुमचं बरं आहे, चित भी मेरी पट भी मेरी.
2: आम्ही सोलापूरकर आहोत, कुणालाही हार जाणारे नाही.
1: बर बर,
2: मग कडक उन्हाळा असला तरी तोच आम्हाला घाबरून निघून जाईल.
0: हो ना, हो जास्त कशाला, 15 दिवस थांबा फक्त. उन्हाळा जाईल पळून, पाऊस येईल धावून.
1: सर आली धावून, मडके गेले वाहून, या चालीवर म्हणताय तुम्ही मेरा वहिनी.
2: जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतोय महाराष्ट्रात.
1: महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये. सोलापुरात यायला त्याच्या पुढे 15 दिवस लागतात.
0: लागू दे ना, पण उन्हाळ्याची तलखी कमी होत जाते ना 1 तारखेपासून. कसं?
2: बरोबर आहे,
1: तेच तर हवाय ना आपल्याला. चला मला जायला हवं आता.
0: पुन्हा आता कुठला दौरा भाऊजी?
2: राम हे बरं आहे तुझं, सारखे दौऱ्यावर दौरे.
1: अरे दौऱ्यावर नाही, आंबे आणायला चाललोय मार्केटमध्ये.
2: होय
0: का?

0: तुम्हाला वाण नाही का यावेळेस मिळणार?
1: मीरा, आम्ही वाण नसलेले गुणी लोक आहोत.
2: आमच्यासारख्या लोकांची सोलापुरात वाण नाहीये मीराबाईनी.
0: चांगली गोष्ट आहे भाऊजी, पण सोलापूर ही गुणवानांची खाण आहे.
2: मीराबाईनी, आपणच आपली स्तुती काय करायची म्हणतो मी.
1: अरे सोशल मीडियाचा जमाना आहे ना, आपणच आपली स्तुती करून घ्यायची असते.
2: म्हणजे
0: यंदाचा आंबे खातानाचा फोटो टाकायचा फेसबुकवर आणि 10 वर्षांपूर्वीचा पण टाकायचा.
2: अरे वा,
1: 10 वर्षापासून हा आंबेच खातोय असं वाटलं पाहिजे सगळ्यांना.
2: हे नव्हतं लक्षात आलं माझ्या. बरं का, सोलापुरातल्या कडक उन्हात भर दुपारी आंबे खाण्यातली मजा इतर कुठेही नाहीये. बरं का, इतकंच मला माहितीये आणि त्यासाठीच मी निघालोय मार्केटमध्ये आंबे आणण्यासाठी.
0: भाऊजी जाताच आहात तर आम्हालाही आणा 2 डझन आंबे.
1: बापरे, झन इतके कशाला, आपण दोघेच तर आहोत ना. आणि मग परवाचे आहेतच की अजून थोडेसे.
0: मी पुस्तक वाचल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी अपार्टमेंट मधल्या 5-6 मैत्रिणींना बोलवणार आहे, त्यासाठी हवेत मला.
2: छान छान, शुभस्य शीघ्रम. तुमच्या या उपक्रमासाठी माझ्याकडूनच आंब्याची भेट देतो तुम्हाला. आता निघतो, नाहीतर आंबे संपायचे मार्केटमधले.
1: का
2: अधिक महिन्याच्या वाण खरेदीसाठी सासऱ्यांची गर्दी झाली असेल.

आताच आपण मंथन ही कौटुंबिक श्रुतिका ऐकलीत. लेखक रजनी जोशी यामध्ये सहभाग होता, तेजश्री कुमठेकर, अभिराम सराफ आणि यल्लप्पा गाडेकर यांचा. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करणार आहोत आज रात्री 8:15. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत्यात. आता थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्रनिर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया

मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली दूरसंचार विभागानं माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या ब्रिक्स कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत डिजिटल तंत्रज्ञान, आगामी संपर्क जाळं व नवोन्मेष, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी क्षमता बांधणी या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स राष्ट्रांची सामायिक वचनबद्धता दिसून आली. भारताच्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा करण्याच्या उद्देशानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉ मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉ विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी एक या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी एक हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासात
प्रवासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर

0: वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदानंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर एरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली. त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळयान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 8:41 होत आहेत. आता ऐकूयात बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: श्रोतेहो नमस्कार. बीआरडीएस यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपण भेटणार आहोत बीआरडीएसचे सोलापूर शाखेचे प्रमुख श्रीयुत धर्मेश टांक यांना. धर्मेशजी नमस्कार.
3: नमस्कार.
2: या डिझाईनच्या क्षेत्रामध्ये नेहमीच मागणी असते का?
3: डिझाईन कोणतीही परफेक्ट नसते. आपण दररोज मोबाईल उघडतो आणि बरेचसे अपडेट्स दिसतात. हे अपडेट्स नेमके काय असतात, तर तुमचा एक्सपिरियन्स कसा असतो, ते दररोजच्या दररोज सुधारावं लागतं. कोणतीही कंपनी असेल, फक्त मोबाईलच नाही, कार असेल, कोणतंही प्रोडक्ट आहे, कोणताही प्रोडक्ट, त्याच्यामध्ये दर वेळेला नवीन नवीन सुधारणा कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ह्युमन्सला कसं ते सोपं होत जाईल हे सुधारणा करायला लागतात. आणि म्हणून डिझायनर जो आहे, अनंत काम त्याला मिळत राहतंय आणि त्याला नवीन नवीन काहीतरी विचार करावाच लागतो.
2: डिझाईन क्षेत्रामध्ये मागणी किती असते आणि पुरवठा कसा असतो?
3: अतिशय चांगला प्रश्न आहे. डिझायनरला ते सर्वात मोठा फायदा आहे की डिमांड जी आहे भारतामध्ये, आता भारतातच बोलतोय मी, तिथे 62,000 डिझायनर्सची गरज आहे आणि आपण तयार करतो फक्त 15,000. त्या तुलनेत इंजिनियर जे आहेत ते 15 लाख तयार होतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा हे डिझायनरच्या अत्यंत फेवरमध्ये आहे. याच्यामध्ये एक नवीन विशेष मजेदार गोष्ट सांगतो की माझ्या घरामध्ये 11 डिझायनर्स आणि 2 आर्किटेक्ट्स आहेत. माझ्या दोन्ही मुली बॅचलर्स पण केले डिझाईनमध्ये आणि त्यांनी चक्क आयआयटी मधून डिझाईन मास्टर्स पण केलेले आहेत. माझी मोठी मुलगी आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला असते डी शॉ कंपनीमध्ये इंटरॅक्शन डिझायनर म्हणून, आणि छोटी मुलगी आयआयटी गुवाहाटीमध्ये, तिला जेपी मॉर्गन चेस या जगातल्या सर्वात मोठ्या बँकेमध्ये समर इंटर्नशिप मिळाली आहे. आमचा अनुभव ही आता तुमची खात्री झाली. तसेच इतर जे डिझायनर्स आहेत आमच्या घरामध्ये 11 डिझायनर्स, ते सगळेचे सगळे अत्यंत चांगले दर्जाचे कामं करतायत आणि मनाच्या आवडीअनुसार काम करतायत. एका छोट्या मुलाला विचारलं गेलं की तू मोठा होऊन काय होशील, तर त्याने एक सोपा आणि चांगला उत्तर दिला, मी खुश होणार आहे. तर खुशी कशात मिळते हे पहिले समजून घ्यायला पाहिजे, मगच त्या खुशीच्या दिशेने करिअर बनवायला पाहिजे. जग काय करतंय ह्याच्याकडे बघितलं तर आपण मेंढपाळ्याच्या रेसमध्ये शर्यतीत लागूनच जाऊ. आपण स्वतःचा स्वतंत्र आणि नवीनपूर्ण विचार करायला पाहिजे, जिथे आपल्याला पुढे मजा येईल, आनंद येईल। बरेचसे मुलं जे 17 वर्षांमध्ये

0: करिअर निवडतात ते जवळपास 60 ते 70 वर्ष तेच करायला लागतं त्यांना. तर ते आवडत्या क्षेत्रात केलं तर कधी देखील त्यांना बोर होणार नाही, एवढं मात्र नक्की आहे.
1: आपल्या सोलापूरच्या डिझाईन गाथेबद्दल काय सांगाल?
0: आपल्या सोलापूरमध्ये डिझाईनमध्ये जेवढे स्टुडंट्स आहेत ते अत्यंत मोठ्या स्तरावरती काम करतायत. चेतन शेटजाळींचं नाव पहिले घेईल, कारण ते आर्किटेक्चर केल्यानंतर व्हेकल डिझाईनकडे वळले आणि त्यांनी हार्ले डेव्हिडसनचे बाईक्स डिझाईन केलेले आहेत. यूआय यूएक्स डिझाईन म्हणा, ग्राफिक्स डिझाईन म्हणा, फर्निचर डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन. आणखी एक चांगलं असं आहे की डिझायनर्स स्वतःचा व्यवसाय पण करू शकतात. फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी हे डिझायनर्सला सहजरित्या जमते. डिझायनर्स आर जॉब गिव्हर्स नॉट जॉब सीकर्स, म्हणजे ते नोकऱ्या देऊ शकतात आणि म्हणून त्यांना नोकरी मिळाली किंवा नाही मिळाली याचा फरक पडत नाही, कारण ते स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती आपल्या कौशल्याप्रमाणे स्किलप्रमाणे नेहमीच आपलं जीवन सार्थक करू शकतात. विशेष एक सांगायचं आहे की एआय आल्यामुळे आता डिझायनर्सला एआय माणसांबरोबर ह्युमन्स बरोबर कसं संभाषण करेल, एआय ह्युमन इंटरॅक्शन, हे एक नवीन चॅलेंज आलेलं आहे की आपल्याला एआय कसं मदत करू शकतं. ह्याच्यासाठी आता नवीन टाईपचे डिझायनर्स लागणार आहेत आणि ते एक उभरतं क्षेत्र आहे.
1: या डिझाईन क्षेत्रामध्ये कोणते क्षेत्र ट्रेंडिंग आहेत जास्त?
0: डिझाईनमध्ये 20 जास्त करिअर पाथ्स आहेत, पण जे सर्वात आवडते क्षेत्र आहेत ते प्रोडक्ट डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, गेमिंग डिझाईन, ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन डिझाईन, इंटरॅक्शन डिझाईन, यूआय यूएक्स पण म्हणतात त्याला, फॅशन डिझाईन, लाईफस्टाईल अॅक्सेसरीज डिझाईन, फर्निचर आणि इंटिरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन. होय, ज्वेलरीमध्ये देखील डिझाईन असते. इथं एक मजा सांगतो, सोलापूरच्या 7 रस्त्याला 10 ज्वेलरीचे शॉप्स आहेत. ते लोक सोनं विकत नाहीत, ते नक्की ते डिझाईन विकतात. तुम्हाला जर डिझाईन नाही आवडलं तर तुम्ही सोनं देखील घेत नाही. इथे तुम्हाला डिझाईनचं महत्व चक्क कळायला लागलंय. जाता जाता शेवटी तुम्हाला एकच सांगतो की जर तुम्हाला सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचंय, आपली मार्ग स्वतः बनवायची आहे, तर तुम्ही आमच्या बीआरडीएस 7 रस्त्याच्या शाखेला या आणि आम्ही तुम्हाला डिझाईन ह्या एआय फ्रेंडली करिअर बद्दल सगळी माहिती सविस्तर देऊ. तुम्हाला आवडलं तर ते तुम्ही निश्चित करणारच. आम्ही 9वी 10वी 11वी 12वी मध्ये एनआयडी, एनआयएफटी, नाटा आणि आयआयटीची यूसीईडीई पेपर ह्याच्यासाठी पूर्णपणे तयारी करून घेतो. आर्ट, सायन्स, कॉमर्स कोणीही येऊ शकतात.
1: विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी संपर्क कोणत्या मोबाईल नंबरवरती साधावा?
0: 635-735-75-98 635-735-75-98 हा माझा मोबाईल नंबर आहे. करिअर डिझाईनचे असेल किंवा कोणतेही करिअर असेल, मी मार्गदर्शन स्टुडंट्सला करतो आणि त्याने कुठे जायला पाहिजे, कारण मी स्वतः वैयक्तिक इंजिनियर आहे, करिअर बद्दल त्यांना योग्य ती माहिती देऊ शकतो.
1: तर धर्मेश टांगजी, आज आपण बीआरडीएसच्या डिझाईन कोर्सबद्दल ही माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण बीआरडीएस यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. श्रोते, आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. यूट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण कधीही कुठेही ऐकू शकता. 8:46 झाली आहेत. आता काही मराठी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते, आज संगीतकार आनंद मोडक यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आता आपण ऐकूयात. श्रोते, आपल्या संगीतानं अनेक गाणी अजरामर करणारे संगीतकार मूळ अकोला जिल्ह्याचे. घाशीराम कोतवाल या नाटकाचं आपल्या सांगीतिक कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली. नाटक, आकाशवाणी, दूरदर्शन आणि चित्रपट असा त्यांचा संगीत प्रवास होत गेला. सतत विविध प्रयोग करत राहणं हे आनंद मोडक यांचं वैशिष्ट्य. चौकट राजा, मुक्ता, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांमधली त्यांनी संगीतबद्ध केलेली सगळीच गाणी गाजली. ऐकूयात चौकट राजा या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत, आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मोडक यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आनंद मोडक यांनी अभंग गाता साजण वेळा शेवंतीचा रान प्रीतिरंग आख्यान तुकोबाचे हे सांगतिक कार्यक्रम त्यांचे लोकप्रिय ठरले तर तीन पैशाचा तमाशा पडघम महानिर्वाण बेगम बर्वे या नाटकांना त्यांनी संगीत दिलं आहे. आपल्या कारकिर्दीत आनंद मोडक यांनी 10 नाटके 36 चित्रपट 7 हिंदी आणि 8 मराठी मालिका संगीतबद्ध केल्या आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली.

0: आताच आपण तू तिथं मी या चित्रपटातलं विजय कुवळेकर यांचं गीत ऐकलं. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांनी. श्रोत्या काही मराठी गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
1: धंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी. लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर.
0: सकाळचे 9 वाजता आहेत.
2: चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का हो? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
6: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
7: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 72-76-26-65-39.
8: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
0: आता प्रसारित करत आहोत सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
9: श्रोते हो नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाड संचलित सैनिकी पॅटर्न निवासी शाळा प्रस्तुत विशेष कार्यक्रम.
10: जागरूक पालकांची पहिली पसंती, निर्मिती चतुरंग ऍडव्हर्टायझिंग सांगली.
11: गोट्या, ऊट, सूर्य कासरा बरोबर आलाय का?
12: बाबा झोपू दे ना.
11: काय करायचं याला?
12: ओ बाबा जरा मोबाईल द्या ना.
11: अजिबात नाही, एक तर उशिरा उठायचं, तासन तास मोबाईल वर गेम खेळायचा, टीव्ही बघायचा, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे लक्ष नाही. मला टेन्शन आलंय तुझं.
10: अहो अहो भाऊजी.

0: ती टेन्शन कशाला घेताय?
1: मग काय करू?
0: अहो या सगळ्यावर अगदी रामबाण मात्र आहे आपल्याकडे.
1: काय सांगताय?
0: अहो हो,
2: टीव्ही मोबाईल पासून कोसो दूर, तरीही जगाची ओळख देणारी, परंपरा आणि विज्ञानाची अचूक सांगड घालणारी, पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिकी प्रशिक्षण आणि क्रीडा प्रावीण्यालाही प्रोत्साहन देणारी शिस्तप्रिय पिढी घडवणारी शाळा, शतक महोत्सवी वाटचाल करणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.
0: काही शिक्षण प्रेमींनी 96 वर्षांपूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सुरू केली. 8 ज्ञानशाखांमध्ये विस्तारलेल्या या संस्थेनं 2010 साली पेरलेलं एक ज्ञानबीज म्हणजेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड. शिस्त, संस्कार आणि अचूक कौशल्य या त्रिसूत्रीवर आधारलेली, 10 वर्षाचा निवासी शिक्षणाचा यशस्वी अनुभव असलेली, स्वप्नवत वाटावी अशी ही शाळा कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीलगतच्या रम्य, स्वच्छ आणि सुपीक भौगोलिकता लाभलेल्या कुरुंदवाड शहरामध्ये आहे. या शाळेविषयी अधिक जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कुलकर्णी यांच्याकडून. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार
0: मॅडम. आपल्या कुरुंदवाडच्या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेबद्दल आपण काय सांगाल?
3: 5वी ते 10वी या वयातली मुलं या निवासी शाळेत येतात. या वयात मुलांच्या शारीरिक वाढीबरोबरच त्यांच्या मेंदूचा आणि मनाचाही विकास घडत असतो.
0: अगदी.
3: त्यासाठी वाव देणाऱ्या वातावरणाची, कौतुकाची, प्रोत्साहनाची त्यांना गरज असते.
0: हो.
3: आणि ते सगळं आमच्या या शाळेत त्यांना मिळतं.
0: अरे वा. पण आजकाल आपण बघतो की पालकच मुळात गोंधळलेल्या अवस्थेत आहेत, तर त्याचं काय कारण असू शकेल?
3: टीव्ही, मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकलेल्या मुलांचे पालक सध्या खूप गोंधळलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम मुलांच्या भवितव्यावरही होतोय. त्यांचा हा गोंधळ दूर करणारा सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणजे आमची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा. अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या या शाळेचा निकाल आजवर प्रत्येक वर्षी 100% इतका लागला आहे.
0: अरे वा, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मॅडम, जरा आपल्या शाळेची दिनचर्या, वैशिष्ट्य याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना.
3: आमच्या शाळेत 5 ते 10 वाजेपर्यंत मुलांच्या वेळेचं त्यांना आवडेल असं सुनियोजन केलेलं असतं. सकाळची प्रार्थना, योग, खेळ, सैनिकी प्रशिक्षण, अभ्यास, नाश्ता, चौरस आहार, विश्रांती आणि त्यामध्येही रोज काही नवं शिकवण्याचा आमचा ध्यास. यातून त्यांना जी शिस्त, आत्मभान आणि आत्मविश्वास मिळतो त्याचा निश्चितच त्यांना नेहमी उपयोग होतो.
0: अगदी अगदी बरोबर आहे.
3: त्याचबरोबर ममतेनं आणि जाणीवपूर्वक राबवलेले उपक्रम आणि आमचे प्रशिक्षक, शुद्ध पेयजल प्रकल्प, गरजेनुसार तज्ज्ञ डॉक्टरची उपलब्धता, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या शाळेला ISO हे उत्कृष्टतेचं मानांकन मिळालेलं आहे.
0: अरे वा, हे पण नक्कीच कौतुकास्पद आहे. पण मॅडम, आता जे आपण बघतोय नैसर्गिक आपत्ती ज्या येत आहेत, तर त्याच्यामध्ये काही विशेष काळजी घेता का आपण?
3: हो ना, आमच्या मुलांची आम्ही त्यांच्या पालकांना इतकीच जबाबदारीनं काळजी घेतो. म्हणून तर सुजाण पालक आपल्या पाल्यांना विश्वासानं आमच्या शाळेकडे सोपवतात.
0: अगदी नक्कीच. तर श्रोते हो, सैनिकी पॅटर्न निवासी शाळा कुरुंदवाड हा आपल्या पाल्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी नक्कीच एक चांगला पर्याय ठरू शकेल. धन्यवाद मॅडम.
3: धन्यवाद.
2: पौगंडावस्थेत असलेली आपली मुलं बिघडतील की घडतील हाच गोंधळ संपवण्याचा प्रयत्न या शाळेने यशस्वी केला आहे. मुलांमध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलांविषयी पालकांनीही वेळोवेळी समाधान व्यक्त केले आहे.
4: इथे त्याच्यात भरपूर प्रगती दिसून येते आणि खास करून इथले सर्व शिक्षक वर्ग त्यांना मायेने सांभाळतात, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं आणि त्याच्यामध्ये प्रगती खूप जाणवून येते. आता
5: स्वतःच्या मुलासारखं शाळेत जपतात. राहायची सोय, जेवणाची सोय वगैरे सर्व शिक्षक स्वतःहून करतात. भरपूर प्रगती झालेली आहे सर्व मुलांची, माझ्याच नाही सर्व मुलांची प्रगती भरपूर चांगलेली झालेली आहे.
0: शाळेच्या दैनंदिन अभ्यासक्रमाबरोबरच विविध गुणदर्शन, स्पर्धा परीक्षा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेलं नैपुण्य, संयम आणि शिस्त या साऱ्यामुळेच सैनिकी पॅटर्न निवासी शाळा आज सर्वत्र अभिमानाचा विषय ठरली आहे.
2: प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडची सैनिकी पॅटर्न निवासी शाळा, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13. 74 47 22 65 03 आणि 90 22 19 19 13.
6: आताच आपण सैनिकी शाळा कुरुंदवाड यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. 9:08 होत आहेत. आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी ऐकूयात. श्रोतेहो, मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीताला योग्य दिशा देणारं व्यक्तिमत्व अशी ख्याती असणारे केशवराव भोळे यांचा आज जन्मदिन. 23 मे 1896 त्यांचा जन्म. लहानपणापासूनच नाटक आणि संगीताची त्यांना आवड होती. वैद्यकीय अभ्यासावर पाणी सोडून नाट्यक्षेत्रात नावलौकिक त्यांनी कमावला. 1933 नाट्य मन्वंतराशी त्यांचं नातं जोडलं गेलं. या संस्थेचं अंधळ्याची शाळा या नाटकातलं त्यांचंच पद आता आपण ऐकणार आहोत.

श्रोतेहो, केशवरावांनी प्रभात या सिनेकंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. हा बहर, अमृत मंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. याशिवाय अनेक भावगीतही त्यांनी संगीतबद्ध केले आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीत विभागाचं प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. आवाजाची दुनिया, अस्थाई, वसंत काकांची पत्र, माझं संगीत, अंतरा आणि जे आठवते ते ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.

0: आताच आपण कुंकू या चित्रपटातलं शांताराम आठवले यांचं गीत ऐकलं. मास्टर परशुराम यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं केशवराव भोळे यांचं. श्रोते, आज संगीतकार केशवराव भोळे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्याविषयी जाणून घेत त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी आपण ऐकली आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 9:15 होत आहेत.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: आता ऐकूयात कार्यक्रम खमंग रुचकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
5: सहज, सोप्या, लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
6: श्रोते हो नमस्कार. खमंग रुचकरच्या आजच्या भागामध्ये मी अश्विनी
7: आणि मी तेजश्री
6: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सध्या उन्हाळा आहे आणि सोलापुरामध्ये तर उन्हाळा खूपच आपल्याला जाणवतोय. तर आपल्या शरीराला थंडावा आणि ऊर्जा देणाऱ्या अशा एका मुगाच्या लाडूची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे.
7: बर, काय साहित्य लागेल ग? आणि मूग हा एकदम पचायला हलकाही असतो, ताकद देणारा असतो आणि थकवा दूर करणारा असतो. त्यामुळे बघ ना, कधी आपल्याला मुगाचं वरण खा किंवा मुगाची डाळ घ्या असंच सांगतात डॉक्टर सुद्धा. हलका आहार घ्यायचा असेल, वजन वाढायला नको पण ताकद पण हवी आहे असं हवं असेल तरी सुद्धा मूग हाच बेस्ट ऑप्शन आहे.
6: बरोबर आहे. आणि केसांच्या गळतीवरती सुद्धा फायदेशीर आहे बरं का श्रोते हो. तर आता फारसा वेळ न घालवता उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी मुगाचे लाडू, मुगाच्या डाळीचे लाडू कसे करायचे आणि त्यासाठीची काय रेसिपी आहे ते सांगते. यासाठी आपल्याला 2 कप मुगाची डाळ लागणार आहे, 1 ते 1.5 कप तूप लागणार आहे, साजूक तूप. याच्यामध्ये तुम्ही ऍडिशनली गाईचं साजूक तूप घेऊ शकता. त्यानंतर पिठी साखर किंवा खडी साखरेची पावडर याच्यासाठी आपल्याला 1 किंवा 1.5 कप आवडीनुसार घ्यायचे. चवीसाठी वेलची पूड 1 चमचा लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे थंडाव्यासाठी विशेष काम करणाऱ्या भोपळ्याच्या बिया, ज्याला पम्पकिन सीड्स असं आपण म्हणतो, तर 2-3 चमचे या पम्पकिन सीड्स आपल्याला तेजश्री लागणार आहेत.
7: बरोबर. मी आता एकदा साहित्य सांगते परत. मुगाची डाळ लागेल आपल्याला 2 कप, साजूक तूप साधारण 1 ते 1.5 कप, पिठी साखर किंवा खडी साखरेची पावडर जरी आपण केली

0: तरी सुद्धा ती लागेल 1 ते 1.5 कप.
1: बरोबर.
0: वेलची पूड 1 चमचा आणि महत्वाचं तू म्हणालीस थंडाव्यासाठी भोपळ्याच्या बिया. बरोबर
1: बरोबर. भोपळ्याच्या बिया आपण यात वापरणार आहोत. तर
0: साहित्य अगदी मोजकं आहे तसं तर.
1: हो
0: आता रेसिपी सांग.
1: हो तर तेजश्री, आपण हे लाडू बनवण्यासाठी 2 कप मुगाची जी डाळ आहे ती कोरडीच पण खमंग अशी छान सोनेरी रंग येईपर्यंत सावकाश भाजून घ्यायचे.
0: बरं.
1: आणि मग ही भाजलेली डाळ थंड होईपर्यंत थांबायचे आणि नंतर मिक्सरमध्ये ती बारीक वाटून घ्यायची.
0: बरं.
1: आणि नंतर चाळूनही घ्यायची. बरं का. आता मग एका कढईमध्ये आपण जे 1.5 ते 2 कप तूप गरम कराय 1.5 ते 2 कप तूप आपल्याला जे लागणार आहे ते एका कढईमध्ये छान गरम करून घ्यायचंय आणि कोमट होईपर्यंत थांबायचंय.
0: बरं.
1: नंतर एका परातीमध्ये हे सगळं डाळीचं पीठ आणि पिठी साखर, जी साखरेची किंवा मग खडी साखरेची आपल्याला करायची आहे नाही का, तर ती पिठी साखर आपण घेणार आहोत, वेलची पूड घेणार आहोत आणि भोपळ्याच्या बिया, हे सगळं एका परातीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि सावकाश त्याच्यामध्ये लागेल असं ते कोमट जे तूप आपण केलेलं आहे ते सावकाश या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण एकजीव करणार आहोत. आणि मग हातावरती लाडू वळता येईल इतपत एकजीव असं ते मिश्रण झालं की तूप घालणं आपल्याला थांबवायचंय.
0: बरं.
1: आणि मग हाताला थोडंसं तूप लावून सावकाश मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे.
0: वा मस्त.
1: तर तयार आहेत श्रोते हो आपले हे खमंग अशा भाजलेल्या मुगाच्या डाळीचे लाडू. आता जाता जाता या लाडूंबरोबरच एक टीप पण मी देते आणि मग आपण हा भाग आज संपूयात. जयश्री, पण उन्हाळ्यामध्ये या लाडू व्यतिरिक्त मखण्याचे लाडू सुद्धा म्हणजे कमळाच्या बियांचे लाडू सुद्धा तुम्ही करू शकता. तर नक्की तुम्ही हे लाडू करून पहा.
0: तर श्रोते हो, या खास टिपेसह आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह उद्याच्या भागात. तोपर्यंत मी तेजश्री
1: आणि मी अश्विनी
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार.
2: नमस्कार. सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज.
4: खमंग रुचकर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत क्रमशः अभिवाचन. आज यामध्ये तिची कथा या पुस्तकातील कथेचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत. लेखक आहेत कमल देसाई. अभिवाचन केलंय शैला सरदेशमुख यांनी.

केशव साठे सिगारेट ओढत खोलीवर फिरतोय. एक पाकिट संपत आले, कदाचित तो संपवेल दुसरंही तिसरंही. एका खुर्चीत सुमित्रा जोशी बसून आहे. तिच्या साध्या बसण्यात देखील एक सहज डौल आहे. ती बोलते क्वचित, बोलण्याचे तिला कंटाळच आहे. या क्वचित बोलण्यात मात्र निकोप खुलेपण आहे. मधाळ हसते, पण तिच्या स्वाभाविक गांभीर्यच आहे. काहीच व्यक्तित्वच लोभस आणि आकर्षक. निदान केशव साठेला तरी ते तसं वाटतं. केशव साठेच्या नोकऱ्यानं पुन्हा नव्यानं चहा आणून ठेवला. असा चहा घेण्याची ही तिसरी खेप. गेले 3-4 तास केशव साठे तिला अडवणुकीचे प्रश्न विचारतोय, सारखा छेडतोय. त्याच्या छेडण्यानं ती गुदमरून जातीये. तिच्या मनावर एक असह्य ताण पडतोय. ती दमून गेलीय. त्यानं असं छेडायला नकोय, बोलायचं तरी किती. प्रश्न समजून घ्यायचा. कशाला वाढवत जातोय तो सगळं. त्याची गाढ ओढ तिला समजतीये, पण तिला झेपत नाही. 35 उलटून गेलीय तिची आता.

ती रसरशीत कोवळीक रंगीत बेहोशी येईल तरी कुठून? नाजूक लडीवाळपणाही तिच्यात नाही. तिच्या धाकट्या बहिणीचं परवाच लग्न उरकले. धन्यतेचा एक उद्गार, साफल्याची एक लकेर, सुटकेचा एक निश्वास. आता सारी जबाबदारी संपलीये, पुन्हा नवी जबाबदारी नकोय. अशी धावाधाव करण्याचं वयही राहिलेलं नाहीये. नवी जबाबदारी घेण्याचं भय वाटतं.

एकच एक रंगरेखा अधिकाधिक गडद होत गेली, सारखी लखलखत राहिली, तेवढीच दिसत राहिली. हे आता सांभाळायला हवं, तडीस न्यायला हवं. इतर रंगांची ओळख ती आता विसरलीये, पटेनाशीच झालीये. पण तिला नवल वाटतंय असं काय तिच्यात आहे की त्याला विलोभन पडावं? तो बराच वाचलेला पडलेला आहे, कधी कधी काव्य सुद्धा करतो म्हणे. त्याचं बोलणं, त्याची रसिकता तिच्या पलीकडची आहे. त्यानं आपल्या कॉलेजातले दिवस तिला सांगितलेत, तिच्या दृष्टीनं ते वेगळंच जग. त्यानं तिला तिच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल विचारलं म्हणून ती थबकली होती, वळून पाहू लागली होती, पण तिला काही आठवलंच नव्हतं. मला काही आठवतच नाहीये. आमच्या वेळी कॉलेजमध्ये मुली कमी असत, असं नवल विशेष काही नसावंही तेव्हा. शिवाय नाटकात भाग घेणाऱ्या हुशार मुलींचा वर्ग निराळाच वाटायचा आम्हाला. मला शिक्षण उरकण्याची घाई होती. बीए झाल्यावर मला बऱ्यापैकी नोकरीही मिळाली, करत राहिले. बस इतकं साधं आहे. खरं म्हणजे तो पुढे धावतोय, तिच्यात मात्र त्याच्या बरोबरीनं धावण्याची शक्ती नाहीये. ती खूप मागं राहिलीये, जिथं आहे तिथंच गरगरत राहिलीये. एकदम लहान होऊन त्याचा आधार कसा घ्यायचा हे तिला समजत नाहीये, तिला जमत नाहीये. हलकेच तिच्या डोळ्यांपुढून ती दोघं जुहूला गेली तेव्हाचा प्रसंग सरकतोय. जुहूचं प्रशस्त वाळवंट बघून तिचं मनही थोडं विसावलं. हा समुद्र, हे माड, ही वेळा, हे बघून तुला काय वाटतं? बरं वाटतं, त्याच्या प्रश्नाने ती गोंधळतेच. बस इतकंच? हो इतकंच. पाण्यात पडलं की मला पोहता येतं, पाण्याकडे पाहायचं कसं हे नाही मला नीटसं समजत, सांगता तर मुळीच यायचं नाही. त्याला वाटतं काय बोलायचं, तो स्वस्थ राहतो. परत त्यांना वाळूत तिचा जोरानं पाय घसरतो. अभावितपणे तिला उठवण्याकरता तो हात पुढं करतो आणि तितक्या सहजतेने ती त्याचा हात दूर करते. असं का व्हावं हे तिलाही समजत नाही. त्यात बायकी शिष्टपणा नसतो, फाजील सभ्यताही नसते. पुष्कळ वेळेला हातात हात घालून ती दोघं भटकली आहेत, पण आपलेपणानं सावरायला तो येतो तेव्हा मात्र ती मिटून जाते. असं काय करतेस? मलाही नाही कळत. आतापर्यंत अरे आधार घ्यायची सवयच नाही, आणि आता ती अपेक्षाही राहिली नाही. तिचा आवाज दुःखभऱ्यानं लवला तर नाही? तो तिच्याकडे निरखून बघतो. तिच्या संथपणावर कसलाही ओरखडा नसतो. असाच दुसरा प्रसंग. उद्याला रविवार आहे, तुला काही काम नाही ना? आहे तर, थोडं शिवण करायचंय आणि आईनं पापड पण करायला घेतलेत रे. ए, तुझं हे असलं काम तू बाजूला ठेव, माझ्याकडे यायलाच हवं तुला. उद्याचा संबंध दिवस आपण खूप भटकायचं. त्याच्या रागाची, बालिश उत्साहाची तिला मौज वाटते. एखाद्या लहान मुलाला थोपटावत असे ती त्याला आश्वासन देते. बरं, येईन मी. पण कामाच्या धांदलीत ती हा संकेत केव्हाच विसरून जाते. ती विसरली होती यावर त्याचा विश्वास आहे, पण मग त्याला वाटतं ती विसरली नसती तरच आश्चर्य. अशा संकेताच्या धुंदीत उधळणं तिच्या बंदिस्तपणाला जमायचं नाही, तो तिचा स्वभावच नाही. तिच्या इतक्या दिवसाच्या परिचयानं त्याला आता हे माहीत झालंय, आणि म्हणूनच तिला आता मोकळं सोडावं त्यानं. आता वय झालंय, त्याचंही झालंय. कदाचित त्याने एकदा आपल्या जीवनात नवलाईचा रंग भरला देखील असेल, कदाचित नसेलही. तिनं असं कधी त्याला छेडलं नाही. पुन्हा त्यानं आता बोलू नये. तुझ्या बहिणीचं लग्न झाले, निदान आता तरी तू विचार करावास. पुन्हा नव्यानं मला आता कशालाही सुरुवात करायची नाही. विश्रांती हवी आहे मला. तुला विश्रांती मिळावी म्हणूनच मी बोलतोय. एखाद्या कादंबरीचा शेवट करायला हे वाक्य बरं आहे रे. प्रत्यक्षात ती विश्रांती नव्हे, फक्त दगदग असते. हा नसता विटलेला ध्येयवाद तू उगीच उरीपोटी धरून ठेवतीयेस. हे बघा, मला तुमचं बोलणं समजत नाही. तुमची शब्दसृष्टी माझ्या पलीकडची आहे, पण मला ध्येयवादी म्हणताना तुम्ही माझ्या इतर कुटुंबियांना कळत नकळत दोष देता. वास्तविक त्या तशा अटळ परिस्थितीत हेच एक अपरिहार्य एक साधं वळण होतं. त्यात माझ्या आईचा काही दोष नव्हता, तसा माझ्या भावंडांचा देखील. मी त्याग केला हेही खरं नाही. मी जर हे केलं नसतं तर माझ्या खालच्या भावाला हे करावं लागलं असतं. मीच का हे सगळं करावं? या रंगीत जीवनाला का मुकावं हे प्रश्न येऊ नयेत असं नाही, पण हे खरे नव्हेत. यांना असण्यात फरक पडला नाही, असूनही एवढंच फार झालं तर म्हणता येईल. पण काय ग, त्यावेळी एखादा तरुण

तुझ्या आयुष्यात आला असता तर? तुम्हाला तेच वाटतंय? माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलेलं असावं अशी तुमची मनापासूनची इच्छा आहे? माझ्या दुःखाला नाव देण्याची, उदात्त करण्याची तुम्हाला घाई झालीये? तुमची नायिका अशीच असते, बावळट, कारुण्यानं ओथंबलेली, दुःखानं पिचून गेलेली, रंग उडून गेलेली, कधी काळची प्रीती धपापत जपणारी, स्वतःच्या या विलक्षण दुःखातही सुख मानणारी नायिका म्हणून तुम्ही तिला जपत जा. पण खरं सांगू, माझ्या आयुष्यात असं काहीच घडलेलं नाहीये. अहो, असं काही घडायला अवसरच नव्हता. घडलं असतं तर मी कशी वागले असते याचा विचारच मी केला नाही. पण घडलं नाही हे मात्र खरं. हं, पण घडलं असतं तर तूही हे दुःख सांभाळत मूढपणानं वावरली असतीस. पुन्हा तेच बोलता हा तुम्ही, कर्तेपणाची जबाबदारी पडल्यावर माणसाला हेच एक वळण लागायला हवं असतं. आणि त्याबरोबरच इतर सगळ्या भावना सुकून जाव्या लागतात, असंच ना? असं मी म्हणत नाहीये, त्या तशा सुकू नयेतच. पण हाच एक आवेग एवढा धगधगीत असतो की इतर सारे धागे कोळपून कोमेजून गेले नाही तरच नवल. तुमची गाढ ओढ मला समजतीये, पण हळूवार आधार घेऊन प्रतिसाद देणं मला जमत नाहीये. प्रीतीला नाजूकपणानं बांधून ठेवणाऱ्या शरणागतीचा हा धागाच माझ्यात नाहीये. तो स्तब्ध होतो. आता कदाचित तो काही विचारणार देखील नाही. बोलण्याचे हे श्रम तिला असह्य होतात. घाईनं गार झालेला चहा ती घेते आणि जायला उठते. तो तिच्या हालचालीकडे बघत राहतो. काय ग, एकच विचारतो, आता तू तुझ्या जबाबदारीतनं मुक्त झालीयस, यापुढे तुला रितेपणा नाही का भासायचा? ती थबकते, उमऱ्याच्या बाहेर टाकलेलं पाऊल मागं घेते, मन शिसारत, कणाकणानं तुटून पडत. केशवसाठी वरच्या जागेवर दिल्लीला बदलून जातो. तिला एकदम बरं वाटतं. आता तिच्या पाठीमागची भुणभुण संपली. तो तिथं नव्या जगामध्ये तिला विसरेल, एखादी चांगली मुलगी बघून लग्न करेल, नाहीतरी त्याच्या या जीवघेण्या ओढीनं ती गुदमरून जायची. इतकी कसली ओढ वाटायची तिला, का असावी? तिला मात्र तो जितकी जवळीक करायचा तितकं दूर राहावंसं वाटायचं, दूर जावंसं वाटायचं. त्याच्या हट्टानं, त्याच्या हक्कानं ती संत्रस्त व्हायची, वैतागायची, त्या भरात ओरडावंसं वाटायचं. तू नाही मला आवडत, मी तरी काय करू? त्याचं वेड तिला समजत का नाही? पण जमतच नव्हतं तिला. हा थोडा क्रूरपणा होता का? ती त्याच्याशी कठोरपणानं तर वागत नव्हती. असं असतं? त्याची ओढ तिनं जपली असती, कुणास ठाऊक. ते तरी तिला जमलं असतं की नाही कुणास ठाऊक, पण तरी ती त्याला एकदा असं म्हणाली होती, तुझं असलं काव्य नकोय अरे मला. तो भांडायचा फार, खूप त्रागा करायचा, किती आश्चर्य वाटायचं तिला. मग तिला खूप संताप यायचा. ती काही मुद्दाम करत नव्हती, आपोआप व्हायचं. पण का असं व्हायचं? कधी कधी ती त्याच्या ओझरत्या स्पर्शाला उत्तर द्यायची धडपड करायची, पण ती धडपड केविलवाणी हास्यास्पद व्हायची. तिची तीच शर्मे. ती अशी विझून तर गेली नाही. ही उणीव तिला विद्ध करायची. जे सहज तेच जमत नाही. मन विषण व्हायचं. पण एवढंच नसावं ते, केशव तिला आवडतच नव्हता. त्याला कारण असावं, म्हणजे तिच्यातल्या शापभ्रष्ट देवतेविषयी त्याला ओढ आहे, तिच्यावर तो प्रेम करतो, कवी आहे झलकदी. ती कोण तिच्यात आहे असं त्याला वाटायचं. तिच्याबद्दल मुळी आस्थाच नाही तिला. घेऊन जाव म्हणावं तिला. ही असलं काहीतरी गचाळ तत्वज्ञान बांधणारी माणसं एकूण मूर्खच. बरं झालं तू आता दिल्लीला जाणार, पुन्हा सगळं सुरळीत होणार. केशवच्या जागी आता कुणी काही येईना. केशवनं दिलेला चार्ज त्याला सुपूर्त करायचा आणि आपल्या केबिनमध्ये सुरक्षित बसायचं, अगदी निवांत. ती खुशीत होती आणि केशवला हे समजलं होतं. केशव जाताना ती स्टेशनवर गेली होती, तिचा हात त्यानं हातात धरला होता, पण तिनं हात काढून घ्यायची घाई केली नव्हती. त्याला हवा तितका वेळ धरू देत, आज आता शेवटचं. त्याला हे कळतं. तो वैतागानं हात सोडतो. तुला आज अगदी बरं वाटतंय मला ठाऊक आहे ते. ती फक्त हसते. आता काही बोलणं धोक्याचं होतं? तिला बरं वाटत होतं यात शंकाच नाही. तू आज स्टेशनवर का आलीस? तुला मुद्दाम मला चिडवायचं होतं. मी तुला जरूर विसरण्याचा प्रयत्न करणार आहे. जमलं तर

तो वाक्य अर्धच टाकतो. दिल्लीचा हा प्रवास फार कंटाळवाणा आहे करे, पण त्याला ऐकू जात नाही. एकदम गाडीत सुटते.

0: आताच आपण तिची कथा या कमल देसाई यांच्या पुस्तकातील कथेचं अभिवाचन ऐकलं. अभिवाचन केलं होतं शैला सरदेशमुख यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: शिदोरी संस्कारांची, ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: एफएम वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. 9:36 होत आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: बनेगी अपनी बात सीरियल से छोटे पर्दे पर उन्होंने डेब्यू किया. फिर आरोहण, हसरतें, पतझड़, कभी कभी, सी हॉक्स, राहें और रामायण जैसे सीरियलों में अभिनय कर अपनी प्रतिभा का लोहा मनवाया. शेफाली शाह कमाल की एक्ट्रेस, जितनी तारीफ की जाए उतनी कम. आज उनके नाम 25 से ज्यादा फिल्में हैं और इन सभी फिल्मों में उनका काम बोलता है. उनकी फिल्मी यात्रा की शुरुआत पर बात की जाए तो 1995 में आई राम गोपाल वर्मा की फिल्म रंगीला से उन्होंने डेब्यू किया. इस फिल्म में उनकी भूमिका बहुत छोटी थी.

एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचे हे सोलापूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकणार आहोत सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं मुकेश यांच्या स्वरातलं गीत. शैलेंद्र यांची रचना आहे तर चित्रपट आहे चांद और सूरज.

चित्रवेल्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत दो दिल या चित्रपटासाठी हेमंत कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं कैफी आझमी यांचं गीत, कले मोहम्मद रफी आणि आरती मुखर्जी यांनी

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव,
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: फीडबॅक पाहिजे.
1: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
0: करेक्ट.
1: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
2: आरबीआय सांगते,
3: आधी आपली बँक मग आरबीआय ओम्बुड्समन.
4: चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रवी यांनी संगीतबद्ध केलेलं, मन्नाडे यांनी गायलेलं, साहिल लुधियानवी यांचं गीत, चित्रपट वक्त.

आताच आपण आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात राजा मेंदी अली खा यांचं गीत ऐकलं. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं नीला आकाश या चित्रपटातलं. चित्रविल्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत.

0: आताचं हे गीत होतं जानवर या चित्रपटातलं. हसरत जयपुरी यांच्या या गीताला स्वर होता मोहम्मद रफी यांचा, तर संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आणि याबरोबरच आजचा चित्रपेला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. चित्रवेला हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:31 झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम स्वरयात्री. आज या कार्यक्रमात हिमांश गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील. हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करत आहोत.
1: सूर ताल लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री.
2: श्रोतेहो नमस्कार. स्वरयात्री या कार्यक्रमात मी कृपा
3: आणि मी विद्या,
2: आम्ही दोघीही तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतोय. आपण संवाद साधतोय डॉ हिमांशु गिंडे यांच्याशी.
3: पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सूरमणी विवेक सोनार गुरुजी यांच्याकडून डॉ हिमांशु गिंडे हे गेल्या 19 वर्षांपासून बासरीचं शिक्षण घेत आहेत. त्यांचे अनेक वैयक्तिक कार्यक्रम होतच असतात, त्याचबरोबर अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी साथ संगतही केलेली आहे.

0: क्या बात आहे. खरं तर बासरी ही श्रोत्यांच्या आणि रसिकांच्या मनामध्ये आध्यात्मिक स्पंदन पण निर्माण करत असते.
1: त्वरयात्री या कार्यक्रमाची सुरुवात आजच्या भागाची अतिशय सुंदर अशी झालेली आहे. श्रोतेही मंत्रमुग्ध झालेले आहेत. आपली ही काही वेगळी अवस्था नाहीये खरं तर,
0: पण हरकून व्हायला होतं.
1: बरोबर आहे. आणि मग या अनुषंगानेच मला असं विचार वाटतं की आपण अनेक ठिकाणी कार्यक्रम करता, स्वतंत्रही कार्यक्रम करता आणि साथ संगतही करता. अनेक दिग्गज कलाकारांना आपण साथ केलेली आहे, तर त्याबाबतीतले आपले अनुभव किंवा तो एक वेगळाच अभ्यास आहे साथ संगत करणं किंवा
2: नक्कीच स्वतंत्र वादन आणि साथ संगत हे दोन अतिशय वेगळे पैलू आहेत. म्हणायला तर वाद्य बासरीचंच आहे, पण एकल वादनामध्ये आणि म्हणजे त्याची तयारी वेगळी असते. साथसंगतीची जी तयारी असते ती वेगळी असते. मी साधं आपण एक्झाम्पल घेऊया ना, की जसं आपण मॅरेथॉन धावत असू, जर 25 किलोमीटरची मॅरेथॉन असेल, तुम्हाला पहिल्यापासून काही जोरात धावायची आवश्यकता नाहीये. तुम्ही पहिले आधी एखाद्या पेसमध्ये येण्यासाठी थोडंसं जॉगिंग करता, काही श्रमानंतर मग तुम्ही तो पेस धारण करता आणि शेवटच्या टप्प्यात तुम्ही एकदम तुमची ताकद दाखवता आणि ते अंतर पार करता. आणि मग तिथे असं करून चालत नाही की तुम्ही पहिल्यांदा जोरात धावलात नंतर दमलात तर तुम्हाला तो पल्लाच गाठता येणार नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीतात जेव्हा आपण एकल प्रोग्राममध्ये जेव्हा त्याची प्रिपरेशन जी असते, तेव्हा तुम्हाला ती शांतता, ती एक ते स्थैर्य जे तुम्हाला डेव्हलप करायला लागतं, कारण तुम्हाला इकडे सगळं अनप्लॅन्ड आहे. तुम्हाला नक्की काय एक राग दाखवायचा आहे तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल. तुम्ही साधारण रूपरेषा तुम्हाला माहिती असते काय काय वाजवायचंय तुम्हाला किंवा काही, पण तो डेव्हलप करताना किंवा त्याच्याबद्दलचं एकदम पक्के असे काही ठोकताय नसतात की तुम्हाला ह्याच पद्धतीचं काही वाजवायचंय तसंच वाजवायचंय. थोडंसं आजकाल वेळेचं भान ठेवावं लागतं. पूर्वीच्या तर मैफिली अशा वेळेचं काही बंधन नसायचं. जी जशी रंगेल तशी ती रंगवू द्यायचे लोक. आता वेळेची बंधन असतात.
1: अगदी रात्री सुरू झालेल्या मैफिल पहाटेपर्यंत
2: सवाई गंधर्वाचं उदाहरण घ्यायचं झालं पुण्यातला, तर अधिक 11 दिवस चालायचे. आता तशी ती बंधन असतात. त्याच्यामुळे ते विचारांना कुठेतरी तेव्हा जे मुभा मिळायची, खरं तर ते खरं संगीत. इकडे तुम्हाला परत परत वेळेचं भान ठेवायला लागतं एखाद्या कलाकाराला. म्हणजे एका ठिकाणी आपण म्हणतो की ही कला तुम्हाला भान विसरून तुम्हाला त्याच्यात तो आनंद घ्यायचा असतो, त्यावेळेला तुम्हाला आत्ताच्या वेळेचं बंधन खरं तर असायला नको की तुम्हाला ते पूर्णपणे त्याचा स्वच्छंद रीतीने त्याचा मनमुराद आनंद घेता येईल, कसलीही बंधनं न पाळता. पण आता ते पर्यायाने तसं ते होऊ शकत नाही, वेळेचं कुठेतरी बंधन असतं. पण तरी सुद्धा त्या वेळेच्या

0: बंधनामध्ये सुद्धा जरी एक दोन तास जे काही दिलेले असतात एकल वादनामध्ये त्याच्यात सुद्धा तुम्ही ठोकताळे वाजू शकता की एवढ्या एवढ्या मिनिटापर्यंत मला हे अशा अशा पद्धतीने तो प्रवास पुढे करायचा आहे. पण ऍक्च्युअल प्रवास हा तुमच्यासाठी सुद्धा तो एक अनपेक्षित असतो. तुम्ही आधी त्याचं कितीही तुम्ही घरी रियाज केलात किंवा अगदी कार्यक्रमाच्या आधी सुद्धा तुम्ही वाजवून बघितलं तरी सुद्धा प्रत्यक्षात तुम्ही जे वाजवता हा तुमचा आणि लोकांचा किंवा तुमचा आणि त्या रागाशी संवादच असतो किंवा तुमचा सहकलाकार असेल त्याच्याशी संवाद असतो. तुमचा साधा तबलजी बदलल्यानंतर तुमचे विचार बदलतात कारण तो तुम्हाला कशी साथ करतोय त्याच्याने त्या विचारांची देवाणघेवाण होते.
1: नवीन अभ्यासच असतो तो.
0: येस, नवीन अभ्यास असतो आणि त्याच्यानुसार नवीन विचार खुलत जातात. तो म्युझिकल लँग्वेज मधला तो एक ऍक्च्युअली संवादच आहे एका प्रकारचा. नुसती साथ नाहीये, साथ आपण मशीनवर लावूच शकतो. घरी रियाज करताना ती गोष्ट वेगळी, पण ऍक्च्युअल जो तबलजी वाजवतो जेव्हा साथ करतो तेव्हा तुमचा काही छंद चाललाय त्या छंदानुसार तो काहीतरी वाजवतो मग त्याच्यावर अजून तुम्हाला सुचतं जे तुम्हाला आधी कधी सुचलं नसेल सुद्धा. त्यामुळे त्यावेळेला हे सगळं अनपेक्षित घडत असतं. म्हणून क्लासिकलचा हा जो काही श्रोता वर्ग पण आहे तो ही मजा अनुभवायला येतो कारण त्याला माहितीये तुम्ही कितीही आधी रियाज केला असेल तरी ह्या गोष्टी अगदी त्यांच्या डोळ्यात देखत घडत असतात समोर. तर ती अनुभूती तुम्हाला अदरवाईज बाकी गाण्यांमध्ये मिळत नाही. गाणं त्यांनी ऐकलेलं असतं, तुम्ही ऐकलेलं असतं, तुम्ही ते वाजवत असता. म्हणजे मी गाण्याला कमी लेखत नाहीये पण हा जो काही अनुभव आहे त्यामुळे त्या पद्धतीची तयारी करणं तुमचा रियाज आणि या पद्धतीने तुमच्या मनात जे काही सायमल्टेनियसली विचार येतात ते त्याच वेळेला मांडायचे, ते त्या तालाच्या सायकलमध्येही बसले पाहिजेत. तुमची सम चुकता कामा नाहीये. हा सगळा अलर्टनेस तुम्हाला तिकडे लागतो. आणि लाईट म्युझिक हे कम्प्लिटली वेगळं आहे. तिथे तुम्हाला आपण म्हणतो ना 100 मीटरची रेस आहे अगदी. तुम्हाला सुरुवातीपासून बंदुकीची गोळी सुटल्यापासून जे पळायचं आहे त्याच वेळेला सगळी ताकद लावायची. आता तसं म्हटलं तर आपण म्हणतो काही मिनिटातच ही शर्यत संपते, पण म्हणून त्या जे धावपटू असतात ते त्याचा रियाज म्हणजे फक्त 100 मीटरचा करतात का नाहीये, उलट ते अजून 50 किलोमीटरचा. कारण तुम्हाला 50 किलोमीटरची जी ताकद आहे ती सगळी ताकद इथे लावली तुम्ही तर तुम्ही पहिले याल. कारण तुम्हाला त्या विशिष्ट वेग तुम्हाला पटकन पकडायचा आहे. तसं लाईट म्युझिकमध्ये की तुम्हाला काही सेकंदच आहेत एखादा बासरीचा पीस वाजवायला, मध्ये जागा 3 सेकंदाची 5 सेकंदाची आहे. तिथे तुमची बासरी जर नाही वाजली त्याच वेळेला नेमका श्वास घ्यायला काहीतरी गडबड झाली किंवा काय, तर हे अक्षम्य आहे. निघाला तो पीस गेल्यानंतर मी 10 वेळा वाजून पण किती छान वाजवला त्याची काहीही किंमत नाही. कारण त्यावेळेला बासरीसाठीच जागा होती जिकडचा तुमचा पीस मिस झाला. त्यामुळे तिकडे त्या पराकोटीचा हा सगळा रियाज लागतोच नो डाऊट. म्हणजे लाईट म्युझिक जे म्हणतात ना की नुसतं मला गाणी येतात वाजवता पण मला क्लासिकल कळत नाही किंवा काय, तर त्या लोकांचा जास्त तर लागू शकत नाही लाईट म्युझिकमध्ये. कारण त्या पद्धतीने तुम्हाला एकतर आधीच वाजवून ठेवलेलं बासरीवादक आहे ते तुम्हाला तुमच्या या नॉलेजनुसार ते मांडावं लागतं नोटेशनमध्ये आणि तसंच वाजवायचं आहे. हा पण एक वेगळा चॅलेंज येते. तुमच्या मनाचं इथे काहीच चालत नाही. क्लासिकल तुमच्या मनातच वाजवायचं आहे तुम्हाला. तिथे तुम्हाला पूर्णपणे स्कोप आहे. म्हणजे फक्त वेळेचं बंधन तेवढंच काय ते, पण तुम्हाला मटेरियल वाईज काही असं बंधन नाहीये.
2: हो, आणि रियाज करताना एखादी वेगळी सुरावट आपल्याला लक्षात येते पण प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये सादर करताना वेगळीच सुचू शकते.
0: नक्कीच, कारण सुचू शकते आणि ती वाजवायची मुभा असते.
2: हो,
0: इथे तसं नाहीये. तुम्हाला तिकडे संगीतकाराने ऑलरेडी त्याचं सगळं कौशल्यपणाला लावून की असाच पीस तो वाजवल्यानंतर त्याने जे काही त्याला त्याचे वाईब्स त्याला मिळत आहेत त्याच्यानुसारच त्यांनी ती बांधलेलं आहे कंपोजिशन.
2: सेटिंग त्यांनी करून ठेवलेलं आहे.
0: नक्कीच करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं की तुम्हाला आता सुचलंय ते यशस्वी चांगलं आहे पण म्हणून तुम्ही संगीतकारावर हे नाही करू शकत. तो त्याचा एका प्रकारे केलेला सांगितिक अपमान आहे. कारण त्याने त्याचं डोकं लावून जे काय त्याला ते वाईब्स आहेत तुम्ही त्याचंच संगीत वापरताय ना, मग त्याचं तसंच्या तसंच तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. त्याच्यामुळे ते एक वाजवणं कौशल्य असतं. कारण त्या वेळेला त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्या बासरीवादकाने काय वाजवून ठेवलेलं असेल, अर्थात आता आपण जी काही अजरामर झालेली गाणी ऐकतोय तिकडे त्या दिग्गजांनीच वाजवलेलं आहे. याच्यातली मेजरली सगळ्या ध्वनीफितींमध्ये हरिप्रसाद चौरस यांनीच वाजवलेलं आहे सगळीकडे. त्यामुळे त्यांना मॅच करणं हे अशक्यच आहे.
1: आणि
0: कुठलाही 1 सेकंदाचा पीस असेल तो अशक्यच आहे मॅच करणं.
1: पण गाणं पक्क बसलेलं पण आहे.
0: एक्झॅक्टली, त्यामुळे अजून चॅलेंज आहे. म्हणजे तुम्ही बाकी किती छान वाजवलं तर तो पीस तसा वाजला नाही तर लोक डायरेक्ट अशी म्हणजे तुलनाच होते तुमची की नाही हा काय बरोबर नाही वासरीवादक. कारण त्यांना ते ऐकायची सतत सवय आणि त्यांना हेच पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्ट सेम पीस वाजवायचा आहे. त्याच्यामुळे ते एक मोठं चॅलेंज असतं आणि तो तेवढ्या सेकंदातच वाजला पाहिजे. तुमची फुंकर आणि हे आणि ते सगळ्या तुमचा जो काही त्या 3 सेकंदामध्ये तो फक्त टेक्निकली पीस वाजवणं गरजेचं नाहीये, त्याला तो फील पण आला पाहिजे. अगदी आता रुणुझुणू मधला तो काही पीस येतो आता मी जो की वाजवला तिथे तुम्हाला थोडीशी लय पुढे मागे झाली किंवा एखादा स्वर कमी जास्त वाजला हे अशक्य चालणारच नाही. तालामध्ये चालेल, मी ऍडजस्ट करू शकतो. क्लासिकल मध्ये समजा मला बसवायचं असेल तर तो काय प्रश्न नाहीये कारण मी माझ्या मनाचं वाजवतोय. पण हेच जर मला तसंच बसवायचं तर त्या ह्याच्यामध्ये इव्हन बाकीच्याही रिदम आर्टिस्ट असतील किंवा काही त्यांना सुद्धा तिकडे वेगळं तिटं पण वाजून चालणार नाहीये. त्यांनाही तेच बंधन आहे, मलाही तेच बंधन आहे. पण लाईट म्युझिकमध्ये वाजवताना तो टायमिंग जे आपण म्हणतो ते टायमिंग साधणं फार फार महत्वाचं आहे.

0: हा भागच वेगळा होऊन जातो. म्हणजे क्लासिकलची तयारी आणि लाईट म्युझिकची तयारी, एक तर लाईट म्युझिकचे पैलू खूप आहेत. म्हणजे तुम्हाला असं नाही की जसं काही असे ऑर्गनायझर म्हणतात ना, हा हे दोन गाणी एक्स्ट्रा घेतले तुम्ही फक्त ऐकून घ्या ना बसवाल, त्यांना असं वाटतं की आम्ही गाणं ऐकलं की आमचं बसलं, असं एवढं सोपं नाही येत. एकतर गाणं ऐकल्यानंतर त्याचा स्कोर काढावा लागतो, म्हणजे गाण्याची संहिता लिहावी लागते. त्याच्यामध्ये आमचं काम त्यातल्यातच सोपं आहे. मी आता विषय निघाला म्हणून त्या ओघांनी थोडंसं विषयांतर होते आपलं, पण जसं आपण म्हणतो ना की स्कॅनिंग करावं लागतं एखाद्या गोष्टीचं, जसं काही पदार्थ एखादा चांगला आहे की नाही, जो एकदम असा चांगला जसं संजीव कपूर सारखा कोणी असेल शेफ वगैरे, त्याला ती चव घेताना सगळं असं डोळ्यासमोर राहतं ना, याने किती प्रमाणात मीठ टाकलं असेल, किती प्रमाणात कोणता मसाला वापरला असेल, आपल्याला कुठे कळतं, आपल्याला चांगलं आहे वाईट एवढंच कळतं. म्हणजे मी त्याचं एक्झाम्पल जर दिलं तर गाणं ऐकताना त्या गाण्यामागे काय काय चाललंय, एक लेअर चालू असताना त्याच्या मागे किती लेअर चालू आहेत, ते सगळे ते ऐकावे लागतात बारकाईने, आणि ते लेअर लिहावे लागतात, ते सगळे लिहून झालं. हे कीबोर्ड वादकाचं सांगतो मी, सिंथेसायझर आहे, त्याला सगळेच मेलडी इन्स्ट्रुमेंट वाजवायचे असतात त्याच्यामध्ये. म्हणजे कमी तिथे आम्ही अशा प्रकारचा तो हे असतो, म्हणूनच ते गाणं दोन कीबोर्ड लावले की असं वाटतं की ऑर्केस्ट्रा तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता सैराट मधली गाणी असतील किंवा त्याला सिम्फनी वाजली आहे फॉर दॅट मॅटर, तर ती सिम्फनी तशी ऐकू येणं ह्या फक्त तिथे तर दिसत नाहीत एवढे व्हायलिनिस्ट, 50 व्हायलिन दिसत नाहीत शोला आपल्याला, ती सगळी कामं हे करत असतात वाजवताना, तर ते लिहावं लागतं आधी. म्हणजे ती संहिता तयार करायची, नोटेशन हा एक मोठा हेडेक असतो खरं तर, त्याची लय काय असली पाहिजे, त्याचं कसलं, हे सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्या लिहाव्याच लागतात तुम्हाला. बासरी वादकासाठी त्या थोड्याशा कमी क्लिष्ट आहेत, कारण आम्हाला बाकीचे पाड लिहायची आवश्यकता नाही. कारण संतूर मी किती जीव तोडून वाजवलं तरी संतूर काही येणारच नाही बासरीमधनं, किंवा तत्समही वाटतं का, त्यामुळे आम्ही बासरीचे पाट किंवा व्हायलिन जी गोष्ट वाजू शकेल, जी योग्य वाटू शकेल त्या स्वराला, जी मिंडयुक्त अशी काही बासरी असेल, आता बासरी तर आहेच पण व्हायलिन सारंगी किंवा स्ट्रिंग्सचे काही भाग असतील जे प्लेन नोट्स लागलेले आहेत काही, तर याची आपली नोटेशन फारपर्यंत काढतो की जेणेकरून समजा आम्ही ते गोष्ट वाजवल्यानंतर कीबोर्डचा एक तो ताण कमी होईल. म्हणजे एखाद्या याच्यामध्ये बासरीचं कामच नाहीये एखाद्या गाण्यामध्ये, पण मी एखादं त्याचं बॅकिंग वाजवलं तर त्याला अजून काहीतरी वेगळं वाजवायला मिळेल. त्याच्याकडे 10 लेअर लिहिलेत, त्यातला पण एक लेअर मी डिशी, मी नुसताच बसलोय गाण्यामध्ये रिकामी, त्याच्याऐवजी मी एक लेअर वाजवतो, तो काहीतरी त्याच्या मागचं अजून वाजवेल, मग गाणं अजून वरती जाईल, म्हणजे अपलिफ्टमेंट होईल त्या गाण्याची असा त्यामागचा. म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने नोटेशन लिहावं लागतं, त्याच्यानंतर बासरी कोणती त्या गोष्टीला, जसं मी मगाशी म्हटलं स्केल कोणती, त्याच्यानंतर त्या बासरी बेसची वापरायची आहे का, शार्प वाजवायची आहे, साला सा धरून वाजवायचं आहे का, मूर्छना करून वाजवायची आहे, हे सगळ्याचं प्लॅनिंग लिहावं लागतं, ते वाजवून बघावं लागतं, आणि हे टायमिंगने वाजायचा रियाज करायला लागतो. हे एका गाण्याचं झालं फक्त, अशी अनेक गाणी त्याच्यामुळे. हा जे म्हणतात ना सहजा हा गाणं ऐका तुम्ही वाजवा, असं नाहीये, त्याच्या मागे ते गाणं या पद्धतीने नोटेशन बसवण्यासाठीच कमीत कमी 8 ते 10 वेळा ते सुद्धा असं, म्हणजे आम्ही गाणं बसवत असू तर ते समोरच्याला ऐकताना ते कंटाळ येईल काय चाललंय, एकच गोष्ट ऐकतोय, कारण ती लिहावी लागते ना डिटेलमध्ये काय चाललंय ते. आम्ही ते एक आपलं नोट रिवाइंड करत परत ऐकू, परत रिवाइंड करू, ऐकू की काय मिळतंय का आपल्याला, नक्की नोट मिळाली का नाही मिळाली का असं, तर हे करत करत सगळं मग अख्ख्या गाण्यासोबत ते वाजून बघणं. त्यामुळे याच्यामध्ये तसं म्हटलं टाइम कन्झ्युमिंग आहे, पण एकदा हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा ते गाणं सगळ्या लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये वाजतं तेव्हा आम्हाला सुद्धा त्याचा इतका तो आनंद मिळतो.
1: आणि मग हेच गाणं कदाचित वर्षानुवर्ष अगदी अजरामर असं.
0: नक्की, ते तर पूर्वीची गोष्ट झाली, आम्ही तर काय, आम्ही फारच लहान कलाकार, आम्ही त्यांचंच कॉपी करतोय एनिवेज. म्हणजे नवीन मी क्रिएशन म्हणतच नाहीये, मी लाईट म्युझिकचे आता आपण जे त्यांचीच ठरलेली गाणी आपण वाजवत असताना या सगळ्या लाईव्ह याच्यामध्ये, पण हे कसं आहे ना शेवटी एखाद्या गोष्टीकडे सगळ्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे त्या गाण्याकडे बघण्याचा. तबलजी तो त्यातला तबला ऐकतोय, पर्कशनवाला आहे तो पर्कशन, तिकडे झांस कशी वाजली तेवढंच ऐकणार आहे तो, आणि त्याचा स्कोर, म्हणजे तुम्ही सगळ्यांचे स्कोर बघितल्यांना वेगवेगळे सगळ्यांचे.
1: तसं तर तबला हे कालमापनाचंच,
0: नक्कीच नक्कीच,
1: त्या त्या वेळेत तितकंच ते बसलं पाहिजे.
0: रिदम अरेंजर पण असतो वेगळा, जसा मेलडी अरेंजर असतो एखाद्या गाण्यामधला, तसं रिदम अरेंजमेंट की याला कोणता साऊंड चांगला, तबल्याचा फक्त तो आपल्याला तबलाच पाहिजे का, तिकडे डग्गा आपण वेगळा वापरू शकतो का, किंवा त्याला कुठे या पर्टिक्युलर एवढ्या कडव्याच्या एवढ्या पॅचमध्ये आपण तबला ढोलकी सोबत घेऊ शकतो का, किंवा ढोल असा वेगळा वाजू शकतो का, पर्कशनची काही वाद्य असतील तिकडे तशी घेऊ शकतो का, डफचा कुठे काही एखादा साऊंड हवा असेल तर तो कसा कोणत्या पद्धतीने चांगला वाटेल. म्हणजे रिदम अरेंजमेंट हा परत वेगळा भाग झाला. माझा म्हणण्याचा उद्देश की तो त्या अँगलने ते गाणं बघत असतो, मेलडीवाले त्यांच्या अँगलने गाणं बघत असतात. म्हणजे तुम्ही सगळ्यांचं बघितलं तर मला तुमची एकच बाजू दिसते, अशा सगळ्या बाजू एकाच वेळेला बघतात म्हणून गाणं उभं राहतं. म्हणून तो पीस अख्खा तुम्हाला जो लाईव्ह ऐकू येतो जसा कॅसेटमध्ये ऐकलाय, मग त्याचा जो वर्ग आहे श्रोता वर्ग, हा ते सगळं एक्सपिरियन्स करतो की जसं मी गाणं ऐकतो घरी, काही कोणतंही एखादं जुनं गाणं असेल मी ते ऐकतोय, तेव्हा जे मला जो फील मिळतो तो मला इथे प्रत्यक्षात मिळतोय, कोणताही ट्रॅक चालू नसताना कारण त्या त्या वादकांनी त्या त्या अप्रोचनी ते ऐकलेलं असतं गाणं,
1: त्याच्यानुसार
0: मांडलेलं असतं आणि त्या त्या

0: ते जण त्या टायमिंगला महत्व देत असतो म्हणूनच ते होतं.
1: एकही चुकला एखाद्या सेकंदाची जरी चूक झाली तरी पूर्ण
0: सगळं गेलं ना, तुमचा तो फीलच गेला.
2: तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या पैलूंचा
0: आणि रिहर्सल त्याला आवश्यक असते, कारण त्या ह्या प्रत्येकाला माहिती असतं की इकडे हा बासरी वादक ना हा वाजवणारे पीस किंवा त्याचा पीस झाल्यानंतर. त्यामुळे आमची सगळीकडे बार मध्ये असतात, म्हणजे बार कालमापनाची जी वेस्टर्न पद्धत आहे की चार बारचं म्युझिक, आपण असे शब्द ऐकतो ना कधी की चार बारचं, आठ बारचं म्युझिक आहे, मग चार बारचा ब्रेक आहे, मग तीन बारचा तबल्याचा काहीतरी एखादा तुकडा आहे. बाकी मी समजा दोन बारचं काहीतरी नोटेशन मी लिहिलं असेल, पण इतरांसाठी तर दोन बारचं नोटेशन आहे. त्यामुळे तिसऱ्या बारला सतार चालू करायची आहे असं समजा गाण्यात असेल, तो सतारिस्ट रेडी गाणार आहे की माझे दोन बार झाल्यानंतर तो त्याचं वाजवणार आहे. त्यामुळे मला त्याच्या पलीकडे जाऊन चालणार नाही किंवा मला अलीकडे थांबून चालणार नाही की एखादा बाग मोकळा गेला.
1: टायमिंगला
0: तो त्याचाच टायमिंग तो ते पाळणार आहे. म्हणजे इकडे कसा आहे तो अंधविश्वास पण आहे तसा की तो जसं त्याचा पाठ वाजवणारच आहे तो त्याच्यानंतर मी वाजवणार. आणि हे सगळं जमून यायला म्हणून एखादी रिहर्सल सगळे जर प्रोफेशनल असतील तर एक सगळा अभ्यास केल्यानंतरही ती रिहर्सल इतकी महत्वाची असते की त्याच्याने सगळ्यांना आपापले टीममेट्स बद्दल, शेवटी टीमवर्क आहे, त्यामुळे आपापल्या टीममेट्स बद्दल तो विश्वास तयार होतो आणि मग सगळेजण कॉन्फिडेंटली जेव्हा वाजवतात ते डायरेक्ट लोकांना जे मिळतं ते आयतं मिळतं
2: फायनल
0: परफॉर्मन्स.
1: एखादा कार्यक्रम आपण ऐकत असतो तेव्हा त्यामागे किती प्रचंड मेहनत असते हे तुम्ही आता जे
2: सांगितलं.
0: आणि हे अनुभवानी, म्हणजे जसं आपण हे सगळं एका ह्याच्यामध्ये काही कळत नाही, शिकून काही हे कोणी शिकवत नाही, शिकवण्याचा भागच नाही राहत, हा अनुभवाचाच भाग आहे. तुम्ही जसे अजून एखाद्या लेवलला चांगलं काम करता मग तुम्हाला अजून चांगल्या याच्यासाठी बोलवलं जातं, परफॉर्मन्सेससाठी, मग तुम्ही अजून चांगल्या आर्टिस्टच्या लीगमध्ये तुमचा एक त्यांचे अनुभव कसे आहेत किंवा ते त्या गाण्याकधी किती डिटेल. म्हणजे कधी कधी असं होतं ना, एखादं गाणं 15 वर्षापूर्वी त्याचं नोटेशन मी काढलेलं आहे पण आज मला परत ते गाणं घ्यायचं असेल असं कळतं की हे नोटेशन ह्याच्यामधून अजून किती डीप आहे ते गाणं. गाणं तेच, पण ह्याच्यामध्ये अजून आपण असंही करू शकतो तसंही करू शकतो. गाणं तर चेंज झालं नाही, गाणं तर त्याच्या आधी 50 वर्षाआधी ते आलेलंच होतं, पण त्याचा अजून ते बारकावे कळत जातात. म्हणजे हे शिकण्याची प्रोसेस इव्हन लाईट म्युझिकमध्ये थांबत नाही. आपल्याला असं वाटतं की एकदा गाणं माझं बसलं, एकदा मी लिहिलं की काम संपलं तिकडे फुल स्टॉप. ते गाणं तसंच राहणार आहे, ते गाणं तर चेंज होणार नाहीये. ते संगीतकार तर आता नाही आहेत, त्याच्यात काय चेंजेस आणि कोणत्या अथॉरिटीने आपण चेंजेस करू. एखादं जुनं कोणतरी 1960 आणि 1970 मधलं गाणं असेल तर काय कोणाला अथॉरिटी आहे ते गाणं चेंज करायची. पण तरी सुद्धा ते गाणं परत परत प्रोग्राममध्ये जेव्हा येतं तेव्हा असं वाटतं की नाही याच्यात अजूनही आपण बारकाव्याने हे आपलं मिसिंग आहे ते मिसिंग आहे. हे जेव्हा जेव्हा तुम्ही लेवलनी वरती जाता ना आर्टिस्टच्या, तेव्हा ते आपल्याला त्यांच्या अनुभवावरनं की ते कसं किती डिटेलमध्ये गाणं बघू शकतो एखादा माणूस. ही बघण्याची पण कला ही खूपच, म्हणजे मला असं वाटतं की हा अनुभव आहे. तुम्ही जेव्हा बाकीचे सहकलाकार बघता की किती तो डिटेलमध्ये ते गाणं, ते मागे काय काय, गाण्याच्या मागे ऐकणं हे खूप महत्वाचं आहे. नुसतं वरचं वाक्य ऐकू येतं ते सगळ्यांनाच ऐकतं, ते श्रोता झाला, म्हणजे कमी नाही म्हणत आहे मी, पण ज्याचा कान तयार आहे त्याला ते बेसू काय सुरात हे सगळं कळेल, पण त्याच्या मागे काय काय चाललंय आणि ते किती लेवलपर्यंत चाललंय. ऍक्च्युली आता एक रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जेव्हा गाणं बनतं तेव्हा कधी कधी काय काय वेळेला 100-100 ट्रॅक चालू असतात मागे, सगळे ऐकून अशक्य आहे. आपल्या मानवी कानांनाही अशक्यच आहे एनिवेज, पण तरी सुद्धा त्याच्यात किती अजून डेप्थमध्ये आपण ऐकू शकतो प्रत्येक लाईनच्या मागे. आणि हे सगळं लिहिणंही क्लिष्ट आहे. तुम्हाला लिहिलं जरी मी एकत्र सगळं, एकतर मी 10 पानं लिहू शकत नाही त्याच्यावर, कारण मला पानं उलटायला वेळ नाहीये. त्यामुळे एका ह्याच्यात मी संकलित केल्यावरती इतकं कॉम्प्लिकेटेड होईल, त्यामुळे त्यातला मला नेमका काय पाठ वाजवायचा आहे तो हायलाईट करून लिहिणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुभवावर येतात. एका प्रोग्राममध्ये शिकून हे होत नाही, त्याच्यामुळे
2: कोणतीही गोष्ट
0: म्हणजे तुम्ही आता मी एवढं सगळं बोलतोय लाईट म्युझिक बद्दलचा, तर हा अभ्यास शास्त्रीय संगीतापासून किती वेगळा आहे, ह्याचा काहीही संबंध नाही. शास्त्रीय संगीताशी तुम्ही नोटेशनमध्ये लिहा लिहू नका, पूर्वी तर पद्धतही नव्हती. गुरुकुल पद्धतीमध्ये नुसतं शिकवायचं मुखोद्गत असायचं सगळं.
1: गुरुमुखीच
0: विद्या होती. 12 वर्ष काय करायचं ते, म्हणजे काही कामं करताना गुणगुणत असतील गुरुजी किंवा काय, तर ते फक्त लक्षात ठेवायचं, ते आपल्याला जसं झेपेल तसं ते आत्मसात करायचं आणि जे आपल्या कुवतीनुसार त्याचा रियाज करून ते मांडायचं, याच्या पलीकडे असं काही नव्हतं. हा अभ्यास कम्प्लिटली वेगळा आहे, वाद्य एकच पण रोल त्याचा त्या गोष्टीमध्ये इतका वेगळा आहे शास्त्रीय संगीत आणि लाईटमध्ये. आणि सुदैवाने मी दोन्ही करत असल्यामुळे मला त्या दोघांची मजा घेत आहेत.
3: श्रोतेहो, डॉक्टर हिमांशु गिंडे यांच्याशी संवाद आपण पुढील भागातही सुरू ठेवणार आहोत. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी किती काळजीपूर्वक लक्ष ठेवून बारकाईनं काम केलं जातं याविषयी डॉक्टर हिमांशु गिंडे यांनी सांगितलं. पण श्रोतेहो, एखाद्या चित्रपटाचं संगीत करताना किंवा त्या चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करताना संगीतकारा इतकीच अरेंजर ही व्यक्ती सुद्धा खूप महत्वाची.

करायची असते. एका नामवंत अरेंजरविषयी त्यांच्या कौशल्याविषयी एक किस्सा वाचण्यात आला, तो मी सांगते. श्रोते हो, एखादं सर्वांग सुंदर गाणं जर आपल्याला ऐकायला मिळालं तर त्या गाण्याशी संबंधित गायक, गायिका, संगीतकार, गीतकार या सगळ्यांनाच आपण दाद देतो. पण श्रोते हो, गाणं म्हणजे केवळ गायक, संगीतकार आणि गीतकार यांचंच कर्तृत्व आहे का? कुणी म्हणेल या तिघांइतकंच वादकांचंही महत्व असतं, तर ते अगदी खरे श्रोते हो. पण संगीतकार आणि वादक यांच्यातला आणखी एक घटक तेवढाच महत्वपूर्ण असतो, ज्याला वाद्यवृंद संयोजक म्हणजेच अरेंजर असं म्हटलं जातं. ज्यांना ज्यांना आपण बाप संगीतकार मानतो त्यांच्या वाद्यवृंद रचनेतला 90% वाटा त्यांच्या एवढ्याच बाप माणसांचा म्हणजे अरेंजर मंडळींचा असतो. तर असेच बुजुर्ग अरेंजर श्यामराव कांबळे हे अशाच बाप माणसांपैकी एक होते. मराठीतले सुधीर फडके असोत किंवा हिंदीतले रोशन, जयदेव किंवा संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल असोत, या सगळ्या संगीतकारांना अरेंजर म्हणून श्यामराव हवे असायचे आणि ते त्यांच्या कुशल अरेंजमेंटसाठी. काही वेळा कसोटीचे प्रसंग आले तरी श्यामराव कांबळे यातून कसा मार्ग काढत असायचे याची एक हृदय आठवण पुणे आकाशवाणीचे निवेदक मंगेश वाघमारे यांच्याकडून समजली. जयदेव यांचं संगीत असलेला तुम्हारे लिए हा चित्रपट 1978 साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातल्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळचा हा प्रसंग. नक्ष लायलपुरी यांनी हे गाणं लिहिलेलं आणि लता मंगेशकर ते गाणं गाणार होत्या. म्युझिक अरेंजर अर्थातच श्यामराव कांबळे हे होते. वाद्यवृंद संयोजकाचं काम जरी अरेंजर करत असले तरी आवश्यक त्या वादकांना निरोप देण्याचं काम एका विशिष्ट व्यक्तीमार्फत, ज्याला मेसेंजर असं म्हणतात, त्यांच्यामार्फत केलं जातं. तुम्हारे लिए या चित्रपटातल्या गाण्यासाठी सुद्धा मेसेंजरनं वादकांना निरोप सांगितले खरे, पण बासरीसाठी गफलतीनं एकाऐवजी दोघांना निरोप पाठवला गेला. वादक यायला सुरुवात झाली. सुमंत राज आणि हरिप्रसाद चौरसिया या दोन बासरीवादकांना पाहून श्यामराव बुचकळ्यात पडले. थोड्या वेळानं सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मेसेंजरनं चुकून दोघांना निरोप धाडला होता. दोघंही मातब्बर वादक, त्यामुळे त्यातल्या कुणाला एकाला परत जा असं कसं सांगणार? मग श्यामरावांनी क्षणभर विचार केला आणि एक निर्णय घेतला. सुमंत राज आणि हरिप्रसाद चौरसिया या दोघांनाही काहीही जाणवू न देता ते काचेच्या दारापलीकडे लपले आणि आधीच्या नोटेशनमध्ये त्यांनी हळूच एक दुरुस्ती केली. गाण्यामधल्या शेवटच्या कडव्या आधीच्या संगीतामध्ये त्यांनी बासरीचा एक तुकडा प्लॅन केला होता. त्याच सुरावटीला समांतर अशी एक वेगळी सुरावट त्यांनी लिहून काढली. मग बासरीचा एक पीस सुमंतराज यांनी तर दुसरा पीस हरिप्रसाद यांनी वाजवावा अशी त्यांनी योजना केली. मग दोन्ही वादकांनी त्यानुसार आपापला पीस वाजवला, रेकॉर्डिंग पूर्ण झालं आणि श्यामराव यांनी साधलेला तो अद्भुत परिणाम अनुभवून या चित्रपटाचे संगीतकार जयदेव प्रचंड खुश झाले. स्वतःवर ओढवलेला बाका प्रसंग श्यामरावांनी निभावून तर नेलाच, पण त्यामुळं गाण्याच्या सौंदर्यातही अनोखी भर पडली.

0: सूर, ताल, लय या कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून उलगडणारा राग संगीताचा प्रवास स्वरयात्री।
1: श्रोते, आताच आपण स्वरयात्री हा कार्यक्रम ऐकलात। आज यामध्ये आपण हिमांशु गिंडे यांच्याशी विद्या वालवडकर आणि कृपा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकलात। हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला होता। सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील। एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। सकाळचे 11:03 होत आहेत। काही मराठी गाणी आपण ऐकणार आहोत या जाहिरातीनंतर।

0: अधिक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक दालने सोमवारीही चालू.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन मनास वाटे तया द्यावे रूप नवीन समजावून घ्या आहे उपाय सोपा चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने लिक्विड सोप फ्लोर क्लीनर ब्लू क्लीनर बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर चैतन्य केमिकल शिवस्मारक समोर शिंदे चौक सोलापूर.
3: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त दूध सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज चाटी गल्ली सोलापूर.

0: चिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची।
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह।
0: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर। पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा।
1: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। संपर्क: 72 76 26 65 39।
2: मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातले जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत अनिल अरुणे यांचं, गायल्या शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी।

0: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
1: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
0: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.

0: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धमाल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
1: मस्त राईड, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दर वर्षी उत्कृष्ट निकाल.
2: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
3: संपर्क 83-798-64-555.
4: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, बिराजदार कॉम्प्लेक्स, डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
4: मोबाईल 91-72-710-499.

श्रोते, आताच आपण उदयराज गोडबोले आणि सहकारांच्या स्वरात प्रके अत्रे यांची रचना ऐकलीत. प्रीती संगम या नाटकासाठी संगीतबद्ध केली होती वसंत देसाई यांनी.

0: श्रोतेहो, आताच आपण दिल्ली केंद्रावरून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवा रोजगार याविषयी मार्गदर्शन ऐकलत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाले.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मला लगेच आलं, कशाला मला आठवत नाही, पण मला लगेच ते गाणं आलं. पण मम्मी, कॉलेजातल्या मुली आम्ही शूर फार होणार, आई बाबांच्या आज्ञेत आम्ही राहणार, कॉलेजमध्ये आम्ही जाणार, शिवाजी महाराज यांचा आदर्श आम्ही घेणार. आईला इतका माझा आनंद झाला, तिने माझं पटकन एक पापी घेतली. आईने
1: तीच आठवण
0: आईची काय माझी.
1: 16 सप्टेंबर 1931 ही तुमची जन्मतारीख आहे, होय की नाही? म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य लढा बऱ्यापैकी बघितलात, भारताला स्वातंत्र्य मिळालं तो काळ अनुभवलात. तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? घरी काय काय तुम्हाला आणखीन शिकायला मिळत होतं?
0: माझे वडील खरं म्हणजे सतत बाहेरच असायचे. ते जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मी हिंगण्याला बोर्डिंग मध्ये होते त्या काळामध्ये.
1: बरं, मग हिंगणा म्हणल्यावर महर्षी कर्वे, बाळा कर्वे ह्या सगळ्या व्यक्ती तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, त्यांना भेटायला मिळालं असेल.
0: त्यांच्या तर आमच्या मनात खूप आदर असायचा ना. आम्ही दुरून बघितलेलं आहे, दुरून आम्ही त्याला नमस्कार केलेला आहे, बायाजींना आणि अण्णांना.
1: आत्ता तुम्ही एवढंच जे समाजकार्य केलं त्याची ज्याला म्हणू आपण मुळं किंवा बीज त्या काळातली होती का? त्यावेळी तुम्हाला असं काही वाटायचं की हे सगळं बघून की आपण पण पुढे जाऊन असं करावं?
0: हा संस्कार होत गेला, तिथला अन्न आहे ना, हा संस्कार आम्हाला होत गेला असेल. कारण मी सगळी वस्तीगृहात राहिले असल्यामुळं आणि माझी आई लहानपणीच गेली असल्यामुळं बाकीच्या मुली सुट्टीला ज्या घरी यायच्या तसं मला कधी घरी यायला मिळालं नाहीये. त्यामुळे हा तिथला संस्कार म्हणजे हिंगण्याचा संस्कार म्हटलं तर समाजासाठी करणं, दुसऱ्यासाठी, दुसऱ्याच्या हितासाठी ही चर्चा असायची, हेच त्यांचं करणं, तिथलं वागणं, उठणं बसणं घासाघासात आम्हाला हा संस्कार मिळत गेला असला पाहिजे. त्याच्याशिवाय काय हे मला सुचलं नाही इथं, हे देणं त्यांचं आहे बहुतेक.
1: बरोबर, म्हणजे जे दिसत होतं आजूबाजूला घडत होतं त्यातून तुम्हाला आपोआप तो संस्कार तुमच्यावर होत गेला.
0: होत गेला.
1: शिक्षण तुमचं पूर्ण झाल्यावर पुढे काय काय झालं?
0: मी हिंगण्याहून आले 50 साली आले, तिथं माझं ट्रेनिंग झालं. आताचं डीएड आहे ना, तसं तिथं माझं ट्रेनिंग कॉलेज हिंगण्याचं झालं. आणि अक्का कळत्रेच्या प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये मी 1 वर्ष नोकरी केली. आणि मग इथं शेजारी जोशी राहत होते माझे मिस्टर, तिथं आमची दोघांची ओळख झाली. आणि लगेच म्हणजे 50 साली मी नोकरी केली, 51 साली आमचं लग्न झालं लगेच
1: दोघांचं. बरोबर.
0: आणि मग जोशी इथं बालचंद कॉलेजच्या वर्कशॉप मध्ये होते, त्यामुळे इथंच परत आम्ही बिराड केलं सांगलीत.
1: सांगलीत. आणि मग आता तुम्ही जर संस्कार वर्ग वगैरे नंतर सुरू केलेत त्याची सुरुवात कुठं झाली?
0: आम्ही सांगलीत राहत होतो, जोशी त्यांना स्वतःचा वर्कशॉप सुरू करायचो. मग त्यांनी वर्कशॉप सुरू केलं काकांनी, आणि आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला, वर्कशॉपसाठी जागा मिळाली, प्लॉट मिळाला. त्यावेळेला 500 रुपये आम्हाला भरून सभासद व्हावं लागणार होतं आणि यांना पगार होता 70 रुपये फक्त काकांना तेव्हा. त्याच्यामध्ये माझी एक नणंद, एक दीर शिकायला, आम्ही दोघं आणि भाड्याच्या जागेत राहत होतो. जर ते आम्हाला जरा अवघड जात होतं आणि 500 रुपये कसे भरायचे. म्हणून मला एकदा खूप असं रडायला यायला लागलं. तर माझी मावशी शेजारी राहत होती, ती पाहिली अगं मालू तू अस्वस्थ काय असायचे, रडबली का झालीस? म्हटलं नाही असं असं आहे. तर त्यावेळेला मला मावशीनी 500ची नोट दिली होती. मग ते 5 रुपये भरले, आम्हाला औद्योगिक वसाहतीमध्ये प्लॉट मिळाला आणि आमच्या इथं वर्कशॉप सुरू झालं. मग रात्रंदिवस मी पण कामाला मदत करायचे काकांना. सायकलवर आम्ही डबल सीट यायचं. एक आम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये एक खोली काढली, आम्ही दोघांनी बांधली होती ती खोली, म्हणजे विटांची खोली. आणि तिथं आम्ही मग राहायला आलो. जोशी खूप कष्टाळू होते आणि जिद्दी होते भयंकर. आणि बघता बघता आम्ही प्लॉट, आम्ही वर्षात 1.5 वर्षात प्लॉटच घेतला आणि तिथं आम्ही राहायला आलो. आणि आता मी सध्या या पंचशील नगरमध्येच राहते.
1: पण तुम्ही नोकरी पण करायचात ना?
0: हो, आम्ही जेव्हा औद्योगिक वसाहतीत राहिलो होतो तेव्हा माझी बापडपालची नोकरी चालू होती. पण आता जायला यायला उशीर व्हायला लागला ना, आम्हाला लांब पडायला लागलं, त्यामुळे मग मी ती नोकरी सोडली. आणि मग वर्कशॉपमध्ये पण मला हातभार लावावा लागायचा, काम काही हाताची काम असायची ती मी करायची.
1: मग तिथं घर आणि वर्कशॉप असं सुरू झालं.
0: तिथं सुरू झालं.
1: मग तुम्ही संस्कार वर्ग सुरू कसं काय बरं केला, काय वाटलं तुम्हाला करावं?
0: काय झालं, मी जेव्हा पंचशील नगरमध्ये राहायला आले त्यावेळेला सांगलीचा जो साखर कारखाना आहे तो आशिया खंडातला 1 नंबरचा साखर कारखाना होता. तसंच माधवनगर कॉटन मिल जोरात होती त्या काळामध्ये, त्यामुळे औद्योगिक वसाहत देखील खूप जोरात होती. दूरदूरच्या सुद्धा जिल्ह्यातली तरुण जी मुलं आहेत ती नोकरी करावी, नवरा बायकोनी यायचं आणि जगण्याचं त्याला ते साधन म्हणून लांब लांबून खूप म्हणजे अशा आमच्या घराभोवती चारी बाजूला नजर टाकेल एवढी झोपडपट्टी होती. म्हणजे लोक यायचे, झोपड्या टाकायचे, तिथं राहायचे. आणि मग औद्योगिक वसाहती साखर कारखान्यामध्ये माधवनगर कॉटन मिलला आणि बारक्या बारक्या वर्कशॉपमध्ये नोकरीला सगळे लोक यायचे. त्याला झोपडी

0: ते आई वडील दोघं कामाला जाणार, संध्याकाळी पुरुष ठरलेला दारू पिऊन येणार, झोकांड्या खात येणार, बाई बिचारी त्याच्याबरोबरच कामाला गेलेली पण ती भराभरा पुढे चुलीला जळण घालतीय, बाळाला अजूनही अंगावर घेतीय पत्राखाली, तो प्रसाद दारू पिऊन येणार, बायकांना मारणार, असं सगळं बघायचं. आणि मग त्यांची मुलं हे सगळं बघत होती, हे सगळी माझ्यावरती खेळायची ना. शाळेत कुणी जात नव्हतं, त्याचं कारण असं 14 वर्षाचं मूल मजुरीवर जायचं आणि 13 वर्षापासूनची जी लहान मुलं आहेत 5-6 भावंड सांभाळायला म्हणून घरात ठेवली असायची. मग त्या मुलांचं खेळ तेच की झोकांड्या खातोय, दारू पितोय, आणि अगदी बोबडं बोलणारं मूल सुद्धा मी आता दारू प्याला जातो पण का, मी बायकोला बदलणार काय, झिपल्या धलून बनवणार काय, हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की ही जी लहान मुलं आहेत ही जगणं हे असंच असतं हा संस्कार घेत आहेत. त्या मुलांना मुद्दाम ठरवून घडवायला पाहिजे. त्याला माझ्या मनामध्ये जे शब्द आले की ह्या मुलांच्या मध्ये निकृष्टाची घृणा आणि उत्कृष्टाची ओढ निर्माण करायलाच हवी, हे शब्द मला कुणीतरी ईश्वरी देणगे ही मला मिळालेले शब्द आहेत. एक मूल म्हणजे कुटुंबाचा आधार असतो, एखाद्याचं कुटुंब आहे. आणि मग मी ती सगळी मुलं संध्याकाळी गोळा करून घरात घ्यायची, त्याला सुंदर गाणी सांगायची, गोष्टी सांगायच्या छान छान. मुलं शाळेत जात नव्हती कुणी, त्याच्यातून आपापच पाढे म्हटले जायला लागले, मुलांचे त्यांचे अभ्यास घेतले जायला लागले. तेव्हा मला आठवतंय काकांनी पत्राच्या 30 पाट्या आणल्या होत्या एकदम या मुलांना द्यायला. मी मुलांचा अभ्यास घेते म्हटलं, मोठ्या पेन्सिलचा बॉक्स. मग या मुलांना मी रोज संध्याकाळी त्यांना उत्कृष्टाची ओढ निकृष्टाची घृणा हे माझ्या मनामध्ये मी ध्येय ठेवून त्या मुलांना मी गोष्टी सांगणं, गाणी सांगणं, त्यांचे अभ्यास घेतले त्या मुलांचे. ते 60-70 तरी मुलं असायचे, कारण खूप होती पुरुष, तर एवढी मुलं असावी. ती सगळी मुलं माझी दुसऱ्या वर्षी पहिलीपासून दुसरी लागली. 29 नंबरची शाळा आहे आमच्या पंचशिवनगर मध्ये. सगळी मुलं परीक्षा बसवली, सगळी मुलं पास झाली, दुसरीत गेली सगळी मुलं, शाळा सुरू झाली,
1: शिक्षण मुलांचं सुरू झालं
0: आणि संध्याकाळी अभ्यासाची जबाबदारी माझी
1: तुम्ही घेतली. ते अफूच्या गोळीची काहीतरी एक गोष्ट होती ना,
0: हो हो,
1: ते काय घडलं होतं बरं?
0: म्हणजे असं सरकणारं रांगणारं मुलं असतं ते कुठं जाऊ नये म्हणून मुलांना भरपूर अफू घालायचे. तर मंदा नावाच्या 2-2.5 वर्षाची ती मुलगी होती, तिला ती सतत ती आपूच्या धुंदीतच असायची मंदा. म्हणजे तिच्या काळी जी भोपळ्या असतात ती कधी दिसायचीच नाही, ती आपल्या पापड्यांच्या खालीच गेलेली असायची सतत. आणि मी ह्यांची लहान मुलं सांभाळते म्हणताना तिने एक दिवस ते आणून माझ्यापुढे ठेवलं की ती गोळा तसाच्या तसा. 5-6 महिन्यानंतर तिची भोपळं खाली आली, काळी भोपळं. पुढे ती मंदा फार काही तिच्यात सुधारणा झाली नाही, पण ती माणसाचं जेवायला लागली, खायला लागली, चालायला लागली जरा.
1: मग या मुलांच्या आया तुमच्याकडे पाठवायच्या मुलांना?
0: हो हो, प्रत्येक आई कामावर जात होती ग, त्यामुळे घरात मूल ठेवणं पेक्षा माझ्याकडे पाठवणं तिला सोपं जायचं ना.
1: तुम्ही काय सांगायचं त्यांच्या आयांना?
0: मग जसं त्या मुलांचे मी अभ्यास घ्यायला लागले, शिकवायला लागले, मूल चांगलं व्हायला लागलं, मग मी प्रत्येक घरात जाऊन सांगितलं की तुमचं मूल हे तुमचं उद्याचं पालक आहे, तुमचा उद्याचा आधार आहे, मी ह्या मुलांना शिकवते, अभ्यास घेते, त्यांना चांगलं वळण लावते तुमच्या मुलांना. आणि मग खूप मुलं यायला लागली सगळी.
1: ही मुलं जी यायची ना, त्यांना ना स्वच्छतेची सवय असेल, औषधोपचार वगैरे असं काहीच त्यांना नीटस झालेलं नसेल ना, कशी असायची ती मुलं?
0: एक तर सगळ्यांना पडसं असायचं, माझ्या कमरेला एक मोठाच्या मोठा टॉवेल ठेवलेलाच असायचा. सगळ्यांना खरूच ही जवळजवळ आई वडिलांना पण असायची खरूच त्या काळात. मुलं आणली की जाड जाड जाड मी भाकरी करायची, तेल मीठ लावून भाकरी खाल्ली की पोरं झोपायची, झोपली की त्यांच्या कमरेला वगैरे जे खरूच त्याच्यावर मी बोरिक पावडर टाकायची, तेव्हा बेतानं सगळं हलक्या हातानं टाकायची. उन्हाळ्यात तर सगळ्यांचे डोळे यायचे, म्हणजे आई वडिलांचे पण डोळे यायचे, पण मी आधी तुरटी फिरवून तुरटीचं पाणी करून मग ते पाणी खळाखळा उकळायचं आणि ते गार झालेलं पाणी आहे मुलांच्या डोळ्यात घालायचं, पण डोळ्यात चुरचुर. तर मग मी काय करायची, सगळी मुलं गोल बसवायची आणि मध्ये मी झोपायची आणि माझ्या डोळ्यात मी एक थेंब टाकून घ्यायची आणि आई खूप आग होती ग बाई असं म्हणायचं ना, पुन्हा उठून बसायचं. हा काय गार वाटतंय असं म्हटलं की पोरं पण सगळी झोपायची, हौसेनं घालून घ्यायची. मग असं मी मोठ्या बाटल्याच्या बाटल्या करून ठेवल्या होत्या, त्यांच्या आई वडिलांना पण मी ते तुरटीचं पाणी पाठवायची डोळ्यात घालायला.
1: म्हणजे असे छोटे छोटे प्रयोग करत मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना पण प्लस करत गेला. सुरुवातीच्या काळात त्याला विरोध झाला असेल ना, ती सगळी झोपडपट्टी होती, काय अनुभव त्यावेळेस आठवते तुम्हाला?
0: एक झोपडपट्टी फार मोठी होती आणि तिथं मी मुलांना एक दिवस जायची सांगायला, तर तिथे एक दादा होता, पत्र्याची शेड होती, पत्र्याचं दार होतं, दारातच संडास केला. म्हणताना मी बघितलं पाणी टाकून मी स्वतःच धुतलं मी सगळी पोरं आत घेऊन बसले. त्या माणसाने बघितलं मी काही तक्रार केली नाही.

0: दुसरं तुझ्या त्याने काय केलं, उमरा होता त्या उमरावर पाऊल टाकलं की ते उमऱ्याच्या आतल्या बाजूला, म्हणजे पाऊल पडलं की तिथं पडावं, तिचं घाण केली. तो पण मी दुसऱ्या दिवशी धुतला. तिसऱ्या दिवशी मी ज्या पत्रावर मी जिथं बसते तिचं घाण केली, तरी तो पण मी धुतला. असा लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला
1: तरी तुम्ही निग्रहानं म्हणजे करत राहिला.
0: त्यातला एक मुलगा पुढं खूप चांगला निघाला, म्हणजे मला माहित नाही एकदा एसटी स्टँडवर तो मला भेटला. तो पण मोठा झाला तर मी तर सगळं विसरूनच गेले होते. एसटी स्टँडवर भेटला आणि मला म्हणला, काकी मला ओळखलं का तुम्ही? म्हटलं नाही रे राजा, नोकरी करायचं कुठं. छान कपड्यामध्ये माझ्या समोर आला, काही मिळाल्याचा एक आनंद वेगळा असतो.
1: बरोबर. तर ही मुलं तर सुधारत होती तुमच्याकडे येत असताना, पण पालकांच्या पण सवयी बदलणं गरजेचं होतं. त्यासाठी काय काय करायचं?
0: आयांशी संपर्क ठेवला होता, त्यांच्यासाठी मी पोथी वाचायला सगळ्यांनी घरी यायच्या आणि मी पोथी वाचायची. एकेका प्रत्येक ओळीचा अर्थ सांगायचा आणि त्याच्यातून मग त्या बायकांना मला जे काही शिकवायचं असेल, म्हणजे मुलांची कसं वागावं काय करावं शिकवत होत. दारुडे नवरे असल्यामुळे मारहाण तर करायचंच बायकांना, पण त्यांचे पैसे पण ते हुसकून घ्यायचे. मग मात्र मी काय केलं, घरामध्ये मी प्रत्येकाच्या नावाची स्वतंत्र पिशव्या केल्या तयार. घरामध्ये त्या सगळ्या पिशव्या ओळीनं लावलेल्या होत्या. मग बाईनं कुठं काही जरी बाहेरनं मिळवून आणला असेल पैसेच्या, तर ते सगळ्या त्या पिशव्यात त्या बायकांचे साठायला लागले. जे सणावारीला त्यांना काही जेवायला खायला करायचं असेल, आणायचं असेल, किंवा जर काही कपडे घ्यायचे असतील मुलांच्यासाठी, ह्याच्यासाठी तो खर्च व्हायचा. पुस्तकं वगैरे मात्र कधी मी आयानं घेऊन दिलं नाही. जोशी काका ह्या सगळ्याला पाट्या पेन्सिली पुस्तकं सगळं पुरवत होते. आमची गाडी होती, जर गरोदर बाई असेल तर तिचं पोट दुखायला लागलं की लगेच आमच्याकडे निरोप कुणाकडे तरी यायचेच, सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन जायचं. त्या बाईची सुटका होईपर्यंत काका थांबायचे. तिची सुटका झालेली दिसली, तिचं बाळ दिसलं की काका घरी यायचे. तसा काकांचा पण खूप आधार होता.
1: दोघांनीही एक व्रत घेतल्यासारखं तुम्ही काम करत होता. मुलांचा तुमच्यावर विश्वास बसला की आपल्या प्रत्येक प्रश्नावर जोशी काकींकडे उत्तर आहे. तर असं काही प्रसंग घडले का?
0: दोन सांगते तुला मी त्यातले. पावसाचे दिवस होते, गाडी एक आली, त्या गाडीचं दार उघडलं आणि त्यात ना कुत्र तिथं सोडलं पाण्याच्या तिथं आणि ती गाडी निघून गेली. पूर्ण रक्ताळलेलं होतं सगळं, ते रक्त त्याच्या सगळ्या अंगाला रक्त लागलं होतं. ते कुत्र बघितलं, त्यातला एक जण म्हणाला वाटतं चल आपण काकीकडे घेऊन जाऊया, म्हणून मी ठेवून घेतलं अर्थात त्या कुत्र्याला. इतकं ते आशानं बघत होतं त्यावेळेस माझ्याकडं. डॉक्टरांचं औषध पण सुरू केलं त्याला आणि इतकं छान झालं ते कुत्र, अगदी गुपगुपीत आणि छान. आमच्या पंचशील नगरमध्ये जे मारुतीचं मंदिर आहे ना, तिथे पाठीमाग एक बाळ झालं गाढवा, एक
1: गाढविणी
0: गाढविणीला. ते बाळ बाहेर येत असताना तिचे खूप हाल झाले आणि ती गाढवीण तिथल्या तिथंच गेली. आणि ते गाढवाचं जे पिल्लू होतं ते उठून उभं राहिलं जरा ते गाढवा, त्यावर तिथली जी आसपासची परत चल आपण काकींकडे घेऊन जाऊया, म्हणून त्या गाढवाला हळूहळू माझ्याकडे घेऊन आले ते लोक. आणि ते आलं गाढव आमच्याकडे, तो जन्माला गाढव. थानानं पेलं पाहिजे ना, त्याचे काय दूध बीत पिळते. तर मग मी काय करायची, पिशवी केली, पिशवीत दूध घालायचं, तिचं तोंड बांधायचं आणि थानाला तोंड लावेल तसं त्या गाढवाच्या तोंडामध्ये मी रोज दूध द्यायची. किती दिवस मला माहित नाही, पण जे दिवशी ते गाढव गाढवासारखं ओरडलं त्या दिवशी मी हरिपूर रोडला गाढववाले लोक राहतात, जे दिवशी ओरडलं त्या दिवशी मी म्हणजे हरिपूर रोडला गेले आणि मग त्याच्या ताब्यात ते गाढव दिलं.
1: तुमची अशी ख्याती झाली की सगळ्यांसाठी मालूताई हा एक उपाय आपल्याकडे आहे, तर अनेक बायका पण तुमच्याकडे अशाच अचानक यायच्या ना मदतीसाठी, मदत मागायला. आठवतात तुम्हाला?
0: रेखा म्हणून एक होती माझ्या 30-40 वर्ष होती रेखा. तर रेखाची अवस्था इतकी वाईट होती की रेखाला किती अशक्त असेल रेखा, तिच्या तोंडात त्याची खाली लाळ गळायची, लाळ वर ओढायची जर तिला ताकद नव्हती, ती अशी पुसून काढावी लागायची. इतकी अशक्त होती. पातळ भात करायचा तिच्या तोंडात त्याला घालायचा, तेवढा घास खाल्ला की झोपायची, मग तिला थोडा परत तरतर यायची, पुन्हा तो दुसरा घास खाल्ला पुन्हा झोपायची. इतकी तिची अशक्त पडा होता रेखाचा. तिला पोटभर अन्न खायला हवं लागायचं आणि नंतर पुढे पुढे रेखा छान राहिली, म्हणजे एखाद्या मुलासारखी राहिली माझ्याकडे रेखा. कोल्हापूरून एक तिला फसवून आणली ती खरं वाचतोय. एक मुलगा होता तिचा, तो हिच्यासारखा सुंदर होता आणि मग ही माझ्याकडे राहिली. तिचं सारखं काय वाटायचं, मी तुमच्याकडे किती दिवस राहायचो, माझा त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा मला खर्च, मला काही वाटायचं नाही खर्च होतोय माझाचा. तिला वाटायला लागलं पुढे पुढे की ह्यांच्याबरोबर आपण सगळं किती अवलंबून राहायचं, म्हणून तिने काम बघितलं बाहेर. मला सांगितलंच नाही. मग माझ्याकडे सायकली होत्या तर ती सायकल घेऊन गेली, मला म्हणाली मी काम बघितलं जातीये. मी तिला खरं जाऊ देत नव्हते पण ती गेलीच कामावर. तिला स्वयंपाकाचं का कसलं काम धरलं. तिचा नवरा तो जो होता तरी सगळीकडे माणसं ठेव.

0: होती आणि ही सायकलवर गेल्यावर तिला पकडली त्यांनी. मग तो ग्रस्त माझ्याकडे आला तिला घेऊन, तो अगदी माझ्या पायात पडला, लगेच म्हणाला तुम्ही खरंच चांगलं ठेवलेत म्हणजे माझ्या बायकोला, मी आता घेऊन जातो. तो पुढे जावं म्हणून माझ्याकडे येत राहता. पुढे
1: आणखीनही काय बऱ्याच जणी आल्या,
0: एक सुला आणि शोभा दोन जावा माझ्याकडे कशा आल्या मला माहित नाही, त्यांना मी कशी माहिती असं काही माहित नाही. अंगावर पिणारी बाळ दोघींच्या पण, आणि त्याच्यापेक्षा 2.5 वर्षांनी मोठी अशी दोन मुलं. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्याकडे मुलं सोडायची आणि पाठीमागे आमच्या रेल्वे जाते तर तिथे जीव द्यायचा, काकी चांगलं सांभाळतील. आणि त्या दारात आल्या, आमच्या गेटच्या तिथं आल्या आणि त्या दोघी बाहेर लुडबुडायला लागल्या. मी आणि आतनं बघितलं आणि मग मी दार उघडलं आणि त्यांना आत घेतलं. तर त्या म्हणल्या नाही आमची मुलं बघा आम्ही जरा जाऊन येतो, पण मला जरा संशय आला त्यांचा, मी त्यांना सोडलं नाही, त्यांना आत घेतलं. भुकेत जाऊ होत्या, त्याला भाकरी केल्या मी पहिल्यांदा, जेवायला घातलं दोघींना, आधी मुलांना दूध दिलं. त्यांनी नंतर सांगितलं की काकी आम्ही असं असं करणार होतो म्हणून, पण तशी त्यांनी माझं वागणं बघितलं, त्या तिथं राहिल्या माझ्याकडं. मग त्या दोघी तरी पण इतक्या जिद्दी होत्या, त्यांना काही ते आपल्या स्वतःच्या पायावर आपलं उभं राहावं असं त्यांना वाटायचं. त्यामुळे काकी तुमच्या जीवावर आम्ही किती दिवस राहायचो, आम्हाला उभं करा. मग त्याला मी येरळा प्रोजेक्ट मध्ये आणि तिथं त्या शिकल्या म्हणजे चांगल्या शिकल्या आणि मग आपल्या मुलांना पण नंतर घेऊन गेल्या त्या दोघी जणी. त्या मला काही असं वाटत नाही, पण त्या म्हणतात आम्ही 5 वर्ष तुमच्याकडे होतो. त्यांची जी लहान मुलं आहेत ती मी नगरपालिकेच्या शाळेत घातली होती, तिची जी धाकटी मुलगी होती ना ती इतकी अशक्त म्हणजे ती रडायला लागली तर तिचा आवाजच यायचा नाही, तोंडाचा आत दिसायचा. मग तिला डॉक्टरांच्याकडे नेऊन औषध वगैरे देऊन हॉस्पिटलवर ठेवावं लागलं मला. तिचा जे दिवशी आवाज आला रडण्याचा त्या दिवशी मला एवढा आनंद झाला. आणि मग त्या राहायला लागल्या आणि नंतर त्यांना येरळा प्रोजेक्टच्या ह्याच्यात पाठवलं मी आणि चांगलं चाललंय त्यांचं. त्या मुलींचं
1: अशा ज्या यायच्या किंवा आजूबाजूला ज्या झोपडपट्टीतल्या बायका होत्या त्यांना पण तुम्ही काहीतरी शिकवायचा प्रयत्न करायचा ना, म्हणजे त्यांनी काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहावं, मग निदान शिवण काम करा, ब्युटी पार्लर.
0: होय होय, त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला म्हणजे ब्लाऊज पडवतो बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतो यांना. मग मी रात्रभर विचार करत होते आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं आणि येताना 2 धावदोऱ्याच्या मध्ये जी जागा असते येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांचं. असं करता करता त्यातली जनारणे म्हणून होती आणि आणखीन एक होती, ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना 2 मशीन घेऊन दिली, त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळे हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं, तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघं जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते, तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग यांनी आपल्या सगळ्या मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी, असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली, काका असताना संस्था होती आमची, मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला, आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड, त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला, पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे, मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची कोल्हापुराला जाऊन, आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने हातातल्या बांगड्या ते मोत्याचे तोडे ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला, 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: बरोबर.
2: निकृष्टाची घृणा उत्कृष्टाची ओढ, मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखती

0: मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा.
1: दारावरची बेल वाजली म्हणून मी दार उघडलं, तर बाहेर एक मध्यमवयीन गृहस्थ आणि 17-18 वर्षाचा एक मुलगा उभा होता. चटकन ओळखता आलं नाही मला. मग तो मुलगाच पुढे येऊन म्हणाला, मॅडम मी वैभव, तुमचा विद्यार्थी, ओळखलं ना? एकदम लक्षात आलं आणि मी त्या मुलासोबत असणाऱ्या गृहस्थांकडे पाहिलं. त्यांनीही हात जोडले माझ्याकडे पाहून. मी त्यांना आत घेतलं आणि म्हणाले, काय वैभव, कसा आहेस आणि काय करतोस, आणि वैभवचे बाबा तुम्ही कसे आहात? वैभवच्या बाबांचे हात जोडलेलेच होते आणि तशा स्थितीत ते म्हणाले, बाई आता सगळं ठीक झालंय, वैभवचा 12वीचा रिझल्ट लागला तेच सांगायला आलोय. अरे वा वैभव, मग काय म्हणतो काय तुझा रिझल्ट? मॅडम आजच रिझल्ट लागला, 67% मार्क मिळाले, कॉमर्सला आहे मी. अरे वा छान छान, अभिनंदन. थांब हा, तुझ्या हातावर काहीतरी गोड ठेवू दे बरं मला. असं म्हणून मी त्यांना बसायला सांगून स्वयंपाकघराकडे वळले. खोबऱ्याची बर्फी होती तीच दोघांच्या हातावर ठेवली. वैभवच्या वडिलांचे डोळे तर भरलेलेच होते. ते म्हणाले, बाई आमचा वैभव तुमच्यामुळं वळणावर आला, नाहीतर त्याचं काही खरं नव्हतं बघा. इतक्यात वैभवनंही पेढ्याची पुडी मला दिली आणि म्हणाला, खरं आहे पप्पांचं, तेव्हा तुम्ही मला बोललात ते बरं झालं बाई, पण खरं सांगतो तेव्हाही मला राग नव्हता आला तुमचा, पण फार वाईट वाटलं होतं. माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग सर्रकन आला. वैभव 10वी अमध्ये माझ्याच वर्गात शिकणारा, चांगला ताडमाड, उंच, शरीरानं सशक्त, चांगला खेळाडू सुद्धा, पण अभ्यासाची आवड नाही, व्रात त्या मुलांमध्ये गणना होईल असा होता. शाळा बुडवायचा, अभ्यासही कमी, आणि केला तर तो कधी पूर्ण नसायचा. वर्गामध्ये तास चालू असताना सतत बडबड, नवीन शिक्षकांना त्रास देणं, असा हा खोडकर वैभव. मी वर्गशिक्षक असल्यानं माझ्या तासाला शांत असायचा, पण नंतर मात्र इतर तासांना जागा बदलणं अशा त्याच्या बाकीच्या खोड्या चालू व्हायच्या. सगळे शिक्षक माझ्याकडे त्याची तक्रार करायचे आणि कितीही ताकीद दिली तरी पुन्हा तो तेच करायचा. नाही म्हणायला एक गोष्ट चांगली होती त्याची, ती म्हणजे त्याचं हस्ताक्षर, अत्यंत रेखीव आणि सुबक. पेपरमध्ये जे काही लिहायचं ते अगदी नीटच असायचं. शेवटी एकदा आम्ही त्याच्या वडिलांना शाळेत येऊन भेटायला सांगितलं. 3-3 वेळा निरोप दिल्यावर एकदाचे ते आले, ते दुपारी 1:30 सुमारला. मी स्टाफ रूममध्ये वैभवलाही बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाले, काय रे बाबांना मी का बोलवलं ते लक्षात आलं असेल ना? वैभव शांतपणे मान खाली घालूनच उभा होता. तू सांगतोस की मी सांगू, आणि हे सगळं ऐकून बाबांना काय बरं वाटणार आहे का रे?

0: माझं बोलणं मध्येच तोडत त्याचे बाबा म्हणाले, बाई मला कल्पना आहे. त्याच्या मित्रांनी पण मला निरोप दिला होता, पण मी तुमची क्षमा मागतो. मी पतसंस्थेमध्ये शिपाई आहे. दुपारी 1:30 ते 2 अशी जेवणाची सुट्टी असते, पण त्याच वेळात कुणीतरी काहीतरी काम सांगतं आणि मग मी ठरवलं तरी शाळेत मला येता आलं नाही. आज आलो जेवणाच्या सुट्टीत लगोलग. मी खाली मान घालून उभ्या असलेल्या वैभवला म्हटलं, बघ बरं, तुझ्या बाबांना आज तुझ्यामुळं जेवायला मिळणार नाहीये आणि त्याची तुला काही किंमत नाही. त्याचे बाबाच पुढे म्हणाले, बाई काय सांगू, पतसंस्थेत पगार फारच कमी आहे. घरी काय तो पुरा पडत नाही. 2 मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही दोघं नवरा बायको पोटाला चिमटा घेऊन कष्ट करतो. याची आई घरी शिवण शिवते आणि हा पोरगा हा असा वागतो. आईचं सुद्धा घरी ऐकत नाही बघा. बाई आजपर्यंत बोललो नव्हतो, घरी कुणाला काहीच बोललो नाही, पण आज माझ्या या पोरासमोरच सगळं सांगतो. पतसंस्थेतनं आल्यावर संध्याकाळी एका हॉटेलात कामाला जातो. तिथं ग्लास सुद्धा विसळतो. अपमान झाला तरी तो गिळतो. हे सगळं लाजेखातर बोललो नव्हतो, पण आता हे मुलासमोर सांगावं लागतंय. आमचं नशीबच हे असं आहे. पोरांना काही कमी करत नाही, पण यांना त्याची फिकीर नाही. आता याच्यापेक्षा तरी जास्त मी काय करू, मी असा हा अशिक्षित. पुढं त्यांना अधिक बोलवेना, डोळ्यांना धारा लागलेल्या. वैभवची स्थिती पण काही वेगळी नव्हती. तोही रडायला लागला आणि मी प्रथमच असं एका पुरुष पालकांना अश्रू ढाळताना बघत होते. शेवटी मी वैभवला म्हणाले, पाहिलंस बाबांना किती त्रास होतोय ते, आता तुझं तूच ठरव बघ कसं वागायचं ते. वैभव काही बोलला नाही त्यावेळी. मग मीच त्याला वर्गात जायला सांगितलं. त्याच्या बाबांनाही सांगितलं की काळजी करू नका, वागेल आता तो नीट, असं सांगून त्यांना परत पाठवलं. अवघा 10-15 मिनिटांचा तो प्रसंग, पण त्यानंतर वैभवचं वागणं खूपच बदललं. अलीकडे तो शांत शांत राहायला लागला होता. त्याचं अक्षर चांगलंच होतं, पण थोडा आता अभ्यासही करतोय हे जाणवायला लागलं. पुढं तर वर्ग सजावट स्पर्धेत सगळी जबाबदारी त्यानं आपणहून घेतली. वर्गाचा सेक्रेटरी सुद्धा मी त्याला केला होता. त्याचा 10वीचा रिझल्ट सुद्धा चांगला लागला, पण पुढं कधी फारसा शाळेमध्ये तो आलेला दिसला नाही. पण आता आला होता तो डोळ्यात एक वेगळी चमक घेऊन. त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला मला दिसत होता आणि हे काम केलं होतं त्याच्या वडिलांच्या अश्रूंनी. वैभव मुळातच संवेदनशील असणार, त्यामुळे तो सुद्धा आतून हल्ला होता त्यावेळी. आता तर पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचं स्वप्न आहे त्याचं, तशी तयारीही करतोय असं तो सांगत होता. अनेकदा आईचे अश्रू किंवा तिला मुलांबद्दलची वाटणारी काळजी आपण ऐकतो पाहतो, पण वडिलांच्या अश्रूंनी झालेला असा बदल मी प्रथमच पाहिला होता. इथं वडिलांनी मुलाला वास्तव जाणून दिलं. तो त्यांचा निरुपाय होता म्हणून, तरीही ते त्यांच्या लाजेपेक्षा त्याला ते समजणं जरूर आहे असं त्यांना वाटलं. पूर्वी माहीत नसलेलं सत्य या मुलालाही कळलं. वडिलांची अगतिकताही त्याला कळली आणि त्या अश्रूंनी त्या मुलाचं शहाणपण वाढवलं, त्याची समजूत मोठी केली. अश्रूमध्ये ताकद असते म्हणतात ते खरंय.
1: अश्रू ही मुग्धा गोखले यांची लघुकथा आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. दुपारचे 12:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहा.

0: प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी. लेखक किशोर कुलकर्णी. निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे.
1: कल्पना करा 1965 वर्ष आहे. रात्रीचे साधारण 2 वाजलेत. बाहेर अचानक सायरन वाजू लागतो.
2: सगळीकडे काळा कुट्ट अंधार. खिडक्यांना आधीच काळे कागद लावलेले आणि घराच्या एका कोपऱ्यात एका छोट्याशा टेबलावर एक रेडिओ आहे.
1: संपूर्ण जगाशी देशाशी आणि स्वतःच्या सुरक्षेशी जोडणारा एकमेव धागा कोणता असेल तर तोच तो कोपऱ्यात ठेवलेला थोडा खरखरणारा पण एक स्पष्ट आवाज देणारा रेडिओ म्हणजेच आकाशवाणी. म्हणजे हवेतील लहरींवरून लढणारा अदृश्य सैन्य असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
2: श्रोतेहो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील संघर्षाच्या कालखंडात जावं लागेल.
1: श्रोतेहो, 1962 चीन युद्ध आणि त्यानंतर लगेचच आलेलं 1965 पाकिस्तानचं युद्ध हे 2 आघात होते.
2: आपण विचार करू शकतो श्रोतेहो की तो काळ भारतासाठी किती कठीण आणि कसोटीचा काळ असेल.
1: सीमेवर देशाच्या अस्तित्वाची लढाई सुरू होती तेव्हा देशांतर्गत पातळीवर भीती असुरक्षित वातावरण असणं हे स्वाभाविक आहे.
2: हो श्रोतेहो, 1962, 1965 आणि 71 युद्धांमध्ये जेव्हा देशाचं अस्तित्वच पणाला लागलं होतं तेव्हा भारताची राष्ट्रीय प्रसारण संस्था असणारी आकाशवाणी ही केवळ बातम्या देणारी संस्था राहिली नव्हती
1: तर खऱ्या अर्थानं ती देशाची ढाल बनली. त्यामागचं तंत्र काय होतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे या अदृश्य सैन्यानं लोकांच्या मनावरती कसा ताबा मिळवला हे या भागामध्ये आपण बघणार आहोत.
2: श्रोते हो, 60 आणि 70 भारतासारख्या अवाढव्य देशात जिथं भौगोलिक आणि भाषिक विविधता एवढी मोठी आहे तिथं एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती पोहोचवण्याचं रेडिओ शिवाय दुसरं कोणतंच साधन नव्हतं. मुळी
1: बघा, युद्ध सीमेवर लढलं जातं
2: हो
1: हे खरंय पण त्या युद्धाचं पडसाद संपूर्ण देशात उमटतात.
2: सगळेच नागरिक त्या तणावातून जात असतात.
1: आकाशवाणीनं नेमकी हीच देशांतर्गत आघाडी अत्यंत भक्कमपणानं सांभाळली.
2: हो, हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण जेव्हा सीमेवर खऱ्या अर्थानं बॉम्ब पडताय तेव्हा एका स्टुडिओमध्ये बसलेला माणूस माईकमध्ये बोलून काय करू शकतो.
1: आपण आकाशवाणीला अदृश्य सैन्य म्हणतोय पण ते काम कसं करत होतं जर हे एका उदाहरणासह सांगायचं झालं की आकाशवाणी त्या काळामध्ये देशाच्या मज्जा संस्थेचं काम करत होती.
2: तसंच सीमेवर काही घडलं संपूर्ण देशाला एकाच वेळी सावध करण्याचं आणि एकाच सूत्रात बांधून ठेवण्याचं काम या रेडिओ लहरी करत होत्या.
1: युद्धाच्या काळात

0: शत्रूचा सर्वात मोठा डाव हा केवळ जमिनी बळकावण्याचा नसतो,
1: हो ना,
0: समोरच्या देशाचं मानसिक खच्चीकरण करण्याचा असतो.
1: हो,
0: लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असतो.
1: बापरे, म्हणजे देशाला आतूनच तोडून टाकायचं.
0: हो, आणि आकाशवाणीनं त्याविरुद्ध एक अत्यंत पद्धतशीर अशी मनस्वी रणनीती वापरली.
1: शत्रू राष्ट्राचे जे रेडिओ स्टेशन्स होते ते अनेकदा अतिशयोक्तीपूर्ण दावे करत होते, म्हणजे आम्ही इतकी शहरं काबीज केली, भारताचं सैन्य पळून जात आहे, अशा धादांत खोट्या बातम्या ते पसरवत असत.
0: अरे बापरे, म्हणजे लोकांमध्ये घबराट पसरवायची.
1: हो ना, आणि अशा वेळी आकाशवाणीनं एक वेगळाच मार्ग निवडला बरं का, संयमित सत्याचा मार्ग,
0: विश्वासार्हता.
1: हो, आणि माहिती अत्यंत तटस्थ आणि शांत भाषेत लोकांपर्यंत पोहोचवली.
0: शांत आणि पारदर्शक पत्रकारितेतून मिळवावा लागतो तो विश्वास आकाशवाणीने
1: मिळवला. बरोबर,
0: सत्य लपवण्यापेक्षा ते योग्य प्रकारे सांगणं जास्त प्रभावी असतं. नाही का, आकाशवाणीनं माहितीचं युद्ध अत्यंत प्रभावीपणाने लढलं.
1: हो हो, कारण 1965 आणि 71 युद्धात शत्रूनं फक्त सीमेवर गोळ्या चालवल्या नाही तर हवेतून खोट्या बातम्यांच्या फैरीही झाडत गेल्या होत्या.
0: शत्रू राष्ट्रांचं रेडिओ स्टेशन भारतीय नागरिकांना उद्देशून विशेषतः सीमेवरच्या राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक भाषांमध्ये, जसं की उर्दू, पंजाबी, बंगाली, यामध्ये ते अशा खोट्या बातम्या पसरवत.
1: बापरे, म्हणजे थेट स्थानिक लोकांना टार्गेट करत होते असं म्हणायचंय तर मग.
0: हो, विचार करा,
1: म्हणजे अफवा पसरवून देशातच युद्ध पेटवण्याचा डाव होता मग त्यांचा.
0: युद्धाच्या त्या दहशतीच्या वातावरणात जेव्हा आधीच सगळीकडे गोंधळ आहे, तेव्हा अशी एखादी बातमी कानावर पडली की माणसाची काय अवस्था होईल.
1: हो ना,
0: पण आकाशवाणीनं फॅक्ट आणि चेकिंग तंत्र वापरलं होतं.
1: बरं,
0: 1965 मध्ये पण तेच केलं बरं का.
1: हो, जेव्हा शत्रूच्या रेडिओवरून एखादी अफवा यायची तेव्हा आकाशवाणीचे निवेदक अत्यंत शांतपणे अचूक तारखा, वेळा, भौगोलिक स्थान आणि स्थानिक प्रशासनाचे संदर्भ देऊन शत्रूंचे दावे खोडून काढत होते.
0: आकाशवाणीचं काम फक्त बातम्या आणि अफवांचं खंडन करण्यापुरतंच मर्यादित नव्हतं बरं.
1: हो ना,
0: आपल्याकडे असलेल्या त्या स्रोतांनुसार या अदृश्य सैन्याची खरी ताकद आणखी एका वेगळ्या आघाडीवरती दिसून येते.
1: हो, आकाशवाणीची भूमिका अत्यंत दुहेरी आणि गुंतागुंतीची होती हे इथं नमूद करावंसं वाटतं. एकाच वेळी त्यांना दोन आघाड्यांवर लढायचं होतं, एक व्यावहारिक आणि दुसरी भावनिक.
0: हा, प्रॅक्टिकल म्हणजे नागरी सुरक्षेचे नियम.
1: हो, हवाई हल्ल्याचं सायरन वाजल्यावर नागरिकांनी काय करावं, खंदकांमध्ये कसं लपावं, अन्नधान्याची साठवणूक कशी करावी याच्या सूचना वारंवार प्रसारित केल्या जात होत्या त्या काळी.
0: अच्छा, पण भावनिक पातळीवरती काय.
1: बघा, माणूस फक्त सूचनांवर जगू शकत नाही, त्याला एक भावनिक आधार लागतो आणि इथं एंट्री होते ती संगीताची.
0: गाण्यानं गोळ्या थांबत नाहीत हे खरं असलं तरी गाणं म्हणजे मॉरल सपोर्ट.
1: हो हो, सीमेवरचा तो सैनिक आपल्या जवळच्या छोट्या रेडिओवर लता मंगेशकर किंवा मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं एखादं देशभक्तीपर गीत ऐकतो, त्याला बळ मिळतं.
0: एकाच रेडिओ लहरींवरून एकाच वेळी एकच भावना अनेक नागरिक अनुभवत असत.
1: बापरे, हे ऐकूनच तर माझ्या अंगावर काटा आला बरं का आता.
0: हो, आपण ज्या देशासाठी जीव धोक्यात घालतोय तो संपूर्ण देश, ते लोक आपल्या पाठीशी आहेत आणि अगदी खंबीरपणे आहेत.
1: हो ना,
0: त्याचवेळी घरात बसलेल्या नागरिकांच्या मनात त्या सैनिकांच्या प्रती कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्जा निर्माण होते.
1: हो,
0: हे काम आपल्या आकाशवाणीने केलं बरं.
1: खरंच ना, संगीत माणसाच्या तर्काला वळसा घालून थेट त्याच्या भावनांना हात घालतं. देशभक्ती गाण्यांनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधलं होतं त्यावेळी.
0: 1962 भारत चीन युद्धाच्या वेळी आकाशवाणीवरून राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी कोणते गीत ऐकवले जायचे ठाऊक आहे का.
1: हो, तर मग लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी हे प्रदीप यांचं गाणं तर हम खास त्यावेळी लावलं जायचं, ज्यामुळे हे ऐकताना सामान्य नागरिक आणि सैनिकांमध्ये एक प्रकारचा जोश यायचा.
0: हो, आणि ते दुसरं गाणं बा, जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती बसे,
1: हो, हो, हो,
0: हो भारत देश आहे मेरा,
1: किती छान गाणं होतं.
0: हे रफी साहेबांचं गाणं तर अजरामर झालं.
1: हो ना, ते 1965 युद्धाच्या वेळी प्रसिद्ध झालं होतं. यासोबतच या काळातलं शहीद चित्रपटातलं मेरा रंग दे बसंती चोला हे पण किती लोकप्रिय गाणं ठरलं होतं की नाही, जे आजही रेडिओवरून प्रसारित झालं तर सर्वांमध्ये राष्ट्र चेतना जागृत होत असते.
0: म्हणजे आकाशवाणीचं हे काम एका अदृश्य धाग्यासारखं होतं.
1: हो ना,
0: ज्यानं काश्मीरच्या बर्फाळ सीमेच्या भागापासून तर

0: थेट कन्याकुमारी पर्यंत एका क्षणात जोडून ठेवलं होतं.
1: नक्कीच
0: 1962, 1965 आणि 1971 या निर्णायक युद्धापर्यंत या रेडिओच्या लहरींनी आशेचा किरण पसरवायचं काम अखंडपणे केलं. केवळ मनोरंजनाचं साधनच असलेली आकाशवाणी ही रेडिओ देशाची सर्वात मोठी ढाल बनली आणि बनत आहे.
1: हो ना, आकाशवाणीनं त्या कठीण काळात हे सिद्ध केलं की जेव्हा एखादं माध्यम सत्याची कास सोडत नाही, पारदर्शकता ठेवते आणि आपल्या नागरिकांच्या भावनिक सुरक्षेची जबाबदारी घेते, तेव्हा ते खऱ्या अर्थानं राष्ट्राचा कणा बनते.
0: 1971 मध्ये रेडिओनं भारत पाक युद्धामध्ये माहिती देण्याचं काम केलं.
1: हो,
0: पण याच जोडीला भारतात असलेल्या दुष्काळाला परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून खंबीर भूमिका आकाशवाणीने निभावली.
1: हो ना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. 1971-72 काळात देशात दुष्काळी परिस्थिती होती. आकाशवाणीनं शेतीवाडी आणि ग्रामीण कार्यक्रमांद्वारा शेतकऱ्यांना दुष्काळात पीक व्यवस्थापन, पाण्याची बचत आणि पर्यायी शेतीविषयी तांत्रिक माहिती सुद्धा दिली.
0: पण आपण आज अशा एका जगात आहोत की जिथे माहिती मिळवणं ही समस्या नाहीये, तर मिळणाऱ्या अफाट माहितीतून खरं काय आणि खोटं काय
1: तेच तर
0: हे शोधणं कठीण झालंय.
1: हो ना, आपल्या हातातल्या स्मार्टफोन्सवर दर सेकंदाला नवनवीन बातम्या, व्हिडिओ आणि मेसेजेस धडकत असतात. डीप फेक आणि फेक न्यूज या महास्फोटात समाज वेगवेगळ्या गटांमध्ये आता विभागला गेलाय.
0: प्रत्येकाची आपापली एक वेगळी रियालिटी तयार झालेली.
1: हो ना, बरोबर अगदी.
0: अशा वेळी जेव्हा आपल्याला एकत्र आणण्याऐवजी एकमेकांपासून दूर नेणारे हजारो आवाज आजूबाजूला आहेत,
1: हो,
0: तेव्हा एकाच सत्यावर आधारित असलेल्या आणि संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका खणखणीत आवाजाची उणीव प्रकर्षानं झाली.
1: हो, हे वास्तव बरं का, आणि ते नाकारता सुद्धा येणार नाही.
0: बरोबर.
1: आज आपल्या इथं तांत्रिकदृष्ट्या अनेक प्रगत साधनं आहेत, पण संकटाच्या वेळी संपूर्ण देशाला मानसिकदृष्ट्या एका पातळीवर आणण्याची क्षमता या सर्व साधनांमध्ये आहे का?
0: पण भविष्याचा वेध घेताना एका क्षणासाठी असा विचार करा. समजा
1: हो,
0: उद्या एखादं महाभयंकर सायबर युद्ध सुरू झालं, कोणीतरी एका क्लिकवर देशाची संपूर्ण इंटरनेट व्यवस्था हॅक केली, तर काय होईल?
1: काय होईल मग?
0: सर्व आधुनिक सर्व्हर्स क्रॅश झाले, मोबाईलचे टॉवर्स बंद पडले,
1: हो ना,
0: आणि तुमच्या हातातला लाख रुपयांचा स्मार्टफोन फक्त एक काचेचं तुकडं बनून राहील.
1: बरोबर.
0: सर्वत्र डिजिटल अंधार पसरला, तर रेडिओची भूमिका खूप मोलाची ठरते. बरं का?
1: अगदी बरोबर. अशा अकल्पित आणि भयानक परिस्थितीत जेव्हा आपली सगळी अत्याधुनिक डिजिटल हत्यारं निकामी ठरतील, तेव्हा माहिती आणि संवादाचा फक्त रेडिओ किंवा आकाशवाणी सुरेल.
0: रेडिओच्या लहरीच आपले एकमेव अदृश्य सैन्य बनून कठीण परिस्थितीमध्ये उभे राहतील.
1: हो,
0: युद्धाच्या त्या दुसर जगात जिथे सगळं काही अनिश्चित असतं, तिथे सत्याचा आणि विश्वासाचा तो एक स्पष्ट आवाज जो असतो ना,
1: हो हो,
0: तो कधी अदृश्य होऊ शकत नाही. याचा विचार आपण करायलाच पाहिजे.
1: हो नक्कीच. या माहितीच्या गदारोळात स्वतःचा तो स्पष्ट आणि सत्य आवाज आकाशवाणीतून मिळेल असा पक्का विश्वास आपल्याला आहे. श्रोते हो, आता ऐकूया आकाशवाणीचे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत.
2: नमस्कार, माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडेगावातलं आहे, घरनळ तालुक्यामध्ये निंबोड म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडेगावात शिक्षण नाही, काही नाही, अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि भारत शिकवण माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं त्या वनपाल म्हणून. 26-7-1940 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अमळून माझं रिटायरमेंट झालं 1960 रेडिओ घेतला, क्रिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे मला फार आवडीच माझं मनोरंजन आकाशवाणीचं आहे. त्यातला तर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले. त्यावेळेला त्याच्या परिस्थितीमध्ये झाला, स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे भरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. किती वेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकले आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली सवय होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपलं माहिती.

0: रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो, तर मग भेटूया पुढील भागात. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणीच्या 90 वर्षापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका ऐकली, निरंतर स्वरलहरी. लेखन केलं होतं किशोर कुलकर्णी यांनी. निवेदन होतं सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: गीत आपको बताया, फिल्म जहां आरा का लता मंगेशकर और आशा भोसले का गाया वो गीत जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए, है ना। ठीक उसी प्रकार और भी बहुत सारे गीत हैं, तो आपको कौन सा गीत पसंद है या बताइए कौन कौन से गाने पसंद है। और एक सवाल हम आपसे ये जानना चाहते हैं, इसका जवाब कि संगीतकारों में बताइए ऐसे कौन से संगीतकार हैं जिन्होंने महिला युगल गीत।
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
2: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती। गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। अखादी युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला।

पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्वपूर्ण ठरणार आहे. रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली. त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे. कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे. या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू उडवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेनादलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3रा भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000

0: अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. राज्याचा 67वा स्थापना दिवस उत्साहात साजरा. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 4326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्यानिमित्त आयोजित मैफिलीला उत्तम प्रतिसाद. आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधी अनिकेत कोणकर.
2: राज्याचा 67वा स्थापना दिवस रत्नागिरीत मोठ्या उत्साहाने साजरा झाला. मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी सामंत यांनी जिल्ह्यात झालेल्या आणि होणार असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. राज्याची परंपरा आणि संस्कृतीला साजेसा विकास रत्नागिरीमध्ये केला जात असून त्याला जिल्ह्यातल्या जनतेने साथ द्यावी असं आवाहन सामंत यांनी केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी स्वगणना करून या मोहिमेचा जिल्ह्यात प्रारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या समारोपाचा कार्यक्रम देवरुखमध्ये पार पडला. त्यावेळी राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी मनोज जिंदल उपस्थित होते. 18 फेब्रुवारी ते 15 मे या कालावधीत जिल्ह्यात विविध मंडळ स्तरावर शिबिरांचं आयोजन करून महसूल विभागाशी संबंधित सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभागाने अनेक कायदेशीर सुधारणा आणि ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठीच अशी अभियानं राबवली जात आहेत असं प्रतिपादन खारगे यांनी यावेळी केलं. खारगे यांनी कसबा संगमेश्वर इथल्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरालाही भेट देऊन आढावा घेतला. रत्नागिरी जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित आणि वादपूर्व अशा 4326 प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करण्यात आला. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोक अदालत पार पडली. रत्नागिरी पोलीस दलातले 10 अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झालंय. त्यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, मोरेश्वर मयेकर, दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे, शीतल पिंजरे यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त कसबा संगमेश्वर इथल्या त्यांच्या स्मारकात रत्नागिरी पोलीस दलातर्फे प्रथमच पोलीस बँड पथकासह मानवंदना देण्यात आली. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतल्या नैरोबीमध्ये 2रं जागतिक मराठी भाषा संमेलन उत्साहात पार पडलं. कोमसापचे 60 साहित्यिक आणि साहित्यप्रेमी त्यामध्ये सहभागी झाले होते. केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ, संमेलनाध्यक्ष श्रीमती दीपा ठाणेकर, दिलीप ठाणेकर यांच्या नियोजनातून तसंच संस्थापक अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक आणि मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन उत्तमरित्या पार पडलं असं रत्नागिरी शाखेचे प्रतिनिधी विनायक हातखमकर यांनी सांगितलं. आकाशवाणीला 90 वर्ष झाल्याच्या निमित्ताने रत्नागिरी आकाशवाणी केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत मैफलीला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रत्नागिरीतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात 20 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत पार पडलेल्या या मैफलीत वैदेही करंबेळकर आणि अभिजित नांदगावकर या गायकांनी सादर केलेल्या सुरेल गीतांना रसिकांनी दाद दिली. गायकांना महेश दामले यांनी हार्मोनियमची, राजू किल्लेकर यांनी सिंथेसायझरची, उदय गोखले यांनी व्हायोलिनची तर प्रथमेश देवधर यांनी तबल्याची साथ केली. आकाशवाणीच्या प्रसिद्ध ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांच्यासह कश्मीरा सावंत यांनी नेटकं निवेदन केलं. विवेक वानखडे यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या विविध भागांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं. हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे बागायतदारांचं आणि अन्य मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. महावितरणचंही सुमारे 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता.

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी मार्च 2026 बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यंदा सलग 15व्या वर्षी कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली. विभागाचा 12वीचा निकाल 94.14% लागला असून रत्नागिरीचा निकाल 93.18% लागला. कोकण विभागाचा 10वीचा निकाल 97.62% लागला असून रत्नागिरीचा निकाल 97.37% लागला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: स्वर है गीता दत्त और उषा मंगेशकर की और ये फिल्म है कंगन. हमने शब्द दिया था लिख पढ़, वही है ये गीत.

0: 鬼马的鬼的这个，
1: 那鬼开马的这个，
0: 那鬼比的哭的这个，
1: 那鬼路给啥

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण पेट्रोल आणि

0: डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 साठी केंद्र सरकारला विक्रमी 286,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑईल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरुपाची असल्याचं इंडियन ऑईलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या

अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली। यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा, भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला। बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं, तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे। जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे। या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला। या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे। जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे। ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे। यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत। अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते। मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे। आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला। यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या। त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं, तसंच 4ही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे। मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे। गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते। नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल। प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे। या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे। महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे। राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे। नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे। मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे। जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे। न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला। अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे। बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला। त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे। सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं। ते 58 वर्षांचे होते। प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते। ठळक बातम्या पुन्हा एकदा। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी। आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी।

0: रवि शर्मा लिखित नाटक सुनिए विजयमाल।
1: यथा स्थान

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी सोलापूर. आतापर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आमच्या प्रसारण कक्षातल्या घड्याळात सायंकाळचे 5 वाजले आहेत. श्रोते हो, शुभ संध्या.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आता केवळ रेडिओ पुरता मर्यादित राहिलेलं नाहीये. आकाशवाणी आता सोशल मीडियावरही श्रोत्यांपर्यंत पोहोचत आहे. तुमच्या पसंतीच्या मनाला भावणाऱ्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद आता तुम्ही कधीही आणि जगाच्या पाठीवर कुठेही घेऊ शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला सर्च करायचंय आकाशवाणी सोलापूर आणि आम्हाला फॉलो करायचं आहे फेसबुक पेजवर आणि इन्स्टाग्रामवर. त्यासोबतच युट्यूबवर उपलब्ध आमचे सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आकाशवाणी ऑन सोशल मीडियाच्या या नव्या प्रवासाचा अनुभव घ्यायला सुद्धा विसरू नका. आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ.

श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज आनंद घेऊया अवॉर्ड विनिंग गाण्यांचा. चला तर मग कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्हाला ऐकवतीये डेंजरस इश्क या चित्रपटातलं राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांनी गायलेलं शब्बीर अहमद यांचं गाणं, ज्याला संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटातलं हे गाणं जावेद बशीर यांनी गायलंय. संगीत दिलंय प्रीतम यांनी, तर शब्द आहेत रजत अरोरा यांचे.

हिंदी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून शहाजोळ्यासोबत. सायंकाळचे 5:13 झाली आहेत. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया. बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं गाणं, सिद्धांत गरिमा यांचं. गायलंय श्रेया घोषाल, गणेश चंदनशिवे आणि सहकाऱ्यांनी. संगीत संजय लीला भंसाळी यांचंय. श्रोतेहो, या गाण्यातला कव्वालीचा जो भाग आहे तो गायलाय मुश्तबा अजीज नाझा, शहदा फरीदी, अल्तमश फरीदी आणि फरहान यांनी.

हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया पद्मावत या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं ए एम तुराज यांचं गाणं. संगीतबद्ध केलंय संजय लीला भन्साळी यांनी.

1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली, पण त्याच्याही आधी 50 वर्ष सोलापूरच्या कोणत्या कलावंतानं पेशव्यांच्या दरबारात आपली कला सादर करून इथल्या कलापरंपरेची मुहूर्तमेढ रोवली? त्यांची अद्भूत प्रतिभा पाहून दिपलेल्या पेशव्यांनी आपला मोत्याचा कंठा बहाल केलेला तो कलावंत कोण, हे माहीत करून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर सोलापूरची नाट्यगाथा।

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग। मराठी माणसाला भुरळ पाडणारी लावणी, कडकडणाऱ्या ढोलकी बरोबर ठेका धरायला लावणारी लावणी। लावणीचं लावण्य आणि लावण्यवती लावण्यांचा तब्येत खुश करणारा कार्यक्रम लावण्य रंग, दर शनिवारी रात्री 10 ते 11 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावर।
1: हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातलं सुनिधी चौहान आणि राणा मजुमदार यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गाणं, ज्याला संगीत आहे प्रीतम यांचं।

श्रोते हो वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातल्या या गाण्याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकली अवॉर्ड विनिंग गाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोते हो मी आज तुमच्यासाठी निवडलेली ही गाणी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. दर सोमवारी प्रसारित होणाऱ्या आमच्या प्रतिबिंब या कार्यक्रमात आम्हाला एसएमएस पाठवून. एसएमएस पाठवण्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 94 22 65 17 41. सायंकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. तर फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमाच्या मागच्या भागात आपण स्पर्धा परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं याविषयी सूरज देबाजी सर यांच्याकडून माहिती घेतली. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण याविषयी आणखी सविस्तर आणि मस्त अशी माहिती घेणार आहोत. तर मग ऐकूया आजचा युवावाणी हा कार्यक्रम. मूळचे इचलकरंजीचे आणि सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून बीटेक इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचे पदवी

0: आणि सध्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी या पदावर कार्यरत असणारे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2024 साली घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदी निवड झालेले सूरज देवाजे सर. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं आणि सूरज देवाजे सरांचं भरभरून स्वागत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: या पदावर नियुक्ती झाल्यानंतर जो प्रशिक्षणाचा काळ असतो तो तुमचा सिंधुदुर्गमध्ये गेला, तो अनुभव काय होता?
1: गट अ आणि ब चे जे राजपत्रित अधिकाऱ्यांची राज्यसेवेतून ज्यावेळी निवड केली जाते तर त्याला एक प्रशिक्षण धोरण आहे शासनाचं, की ते कार्यक्रम आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, ज्याच्यामध्ये मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. सगळ्याच केडरचे जे सिलेक्ट झालेले त्या वर्षीचे अधिकारी आहेत ते एकत्र येऊन त्यांचं मूलभूत प्रशिक्षण घेतलं जातं. त्यानंतर अनिवार्य संलग्नता काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला विधी संलग्नता आहे, न्यायालयीन संलग्नता आहे, आदी गाव संलग्नता, आदिवासी संलग्नता, दिल्ली दौरा, महाराष्ट्र दौरा, अशा प्रकारे आर्मी अटॅचमेंट, अशा वेगवेगळ्या संलग्नता असतात की जिथे जाऊन एक्सपिरियन्स घ्यायचा असतो वेगवेगळ्या त्या त्या सिच्युएशन मध्ये जाऊन. ते झाल्यानंतर तुमचं तांत्रिक प्रशिक्षण असतं की त्या वेगवेगळ्या पदावर जे निवड झालेले अधिकारी आहेत वेगवेगळ्या विभागातले, तर त्यांचं ते तांत्रिक वेगवेगळ्या त्या विभागाचं प्रशिक्षण घेतलं जातं. आणि त्यानंतर तुमचा असतो टप्पा जिल्हा संलग्नतेचा. जसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, जसं मी आता कौशल्य विकास विभागाचा एक अधिकारी म्हणून मला माझ्या डिपार्टमेंटनं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मला प्रोबेशनला दिलं, तसं महसूलमध्ये एखादं त्यांचं प्रशिक्षण धोरण कदाचित वेगळं असेल. म्हणजे जिल्हा संलग्नतेवेळी तुम्ही डिपार्टमेंटकडे जाता की डिपार्टमेंटच्या प्रशिक्षण धोरणानुसार तुम्ही त्या त्या ठिकाणी काम करता. तसं मी सिंधुदुर्गमध्ये आलो, सुरुवातीचा फेज मला कार्यालयीन कामकाज कसं असतं, काय असतं बाबा, काय पद आहेत, आवक जावक काय आहे, पत्रव्यवहार कसा आहे, म्हणजे प्रोबेशन मध्ये ऐकलेलं, टिप्पणी काय आहे, ती टिप्पणी कशी लिहिली जाते, त्याच्यावर रिमार्क कसा दिला जातो, इनवर्ड काय, आउटवर्ड काय, त्या पत्रावर प्रत्युत्तर संदर्भ काय आहेत, जीआरचा संदर्भ कसा दिला जातो, हे पत्रव्यवहार समजायला लागले. त्यानंतर वेगवेगळ्या मिटिंग बघायला लागलो मी, त्यावेळी कलेक्टर ऑफिसच्या वेगवेगळ्या मिटिंग असतात, त्यावेळी कार्यालय प्रमुखांना आमंत्रित केलं जातं, त्यावेळी आमचे कार्यालय प्रमुख मला सुद्धा लावून द्यायचे की सूरज तू जा, तू मिटिंग अटेंड कर. तिथे एक्सपिरियन्स वाढायला लागला. त्यानंतर इन बिटवीन तसंच स्किलच्या बॅचेसचं इन्स्पेक्शन असेल, ह्या गोष्टी शिकत गेलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक आमचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू झाली 9 जुलै 2024 जी आर आहे, त्यावेळी ती स्कीम लॉन्च झाली आणि त्या स्कीम मध्ये मी बऱ्यापैकी काम केलं. त्यावेळी म्हणजे स्कीम लॉन्च झाल्यापासून स्कीमचं मोबिलायझेशन असेल, स्कीम तळागाळापर्यंत कशी पोहोचेल, त्यासाठी जे आवश्यक असलेले कॅम्प, तहसील ऑफिसमधले कॅम्प, वेगवेगळ्या सोशल मीडियावर जाहिराती असतील, वेगवेगळ्या आयटीएस कॉलेज असतील तिथे जाऊन पब्लिसिटी, तिथे मोबिलायझेशन, स्कीमची माहिती देणे, मुलांच्या पर्यंत पोहोचणे, उद्योग आस्थापने जाऊन माहिती देणे, एमआयडीसी असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इतर उद्योग आस्थापन असेल इथं जाऊन भेटी देणे, सरकारी कार्यालयांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून काय रिक्त आहेत, म्हणजे असं त्या स्कीम मध्ये मी भरपूर काम केलं. कारण तो पिकचा कालावधी होता आणि तिथं जरा जास्त काम केलं मी. त्यानंतर मग मी सेवा सोसायटीच्या मिटिंग अटेंड करणे, मग तिथे वेगवेगळ्या सेवा सोसायटीचे वाद असतील ते प्रत्यक्ष मिटिंग मध्ये, कारण सेवा सोसायटीचे जे मिटिंगचा जो भाग आहे तर त्याचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात आणि सदस्यचे म्हणून आम्ही तिथं आमच्या डिपार्टमेंट रोल प्ले करत असतो. मग तिथं संबंध यायला लागला की लोकांचे कसे वाद कसे मिटवले जातात त्या मिटिंग मध्ये, कसं समजून घेतलं जातं कामकाज, समजून घेऊन त्यांची समजूत घालून कसं काम पुढे घेऊन गेलं पाहिजे, तर ते तिथं मला रिअलाइज व्हायला लागलं. त्या गोष्टी खूप शिकलो मी. रोजगार मेळाव्यामध्ये असेल, कारण कसं आहे डिपार्टमेंटचा रोलच आहे की कॅटलिस्टची भूमिका करणं, उत्प्रेरक, म्हणजे तुम्ही बाकीचे विभाग जसे रिसोर्स प्रोव्हाइड करतात, जसं ग्राम विकास ग्रामीण विकासासाठी रोल प्ले करतं, नगर विकास रिसोर्स प्रोव्हाइड करत असतं, आरोग्य विभाग आरोग्याच्या वेगवेगळ्या सवलती देत असतं ते इम्प्लिमेंट करत असतं, तसं कौशल्य विकास विभाग हे जास्तीत जास्त कॅटलिस्टचं रोल प्ले करते. म्हणजे रिसोर्सेस इतर विभागांचे आहेत, फक्त ते जास्तीत जास्त कसे ऍक्टिव्हली वापरले जातील, युवक वर्ग कसा त्या फील्डमध्ये येईल याची माहिती देण्याचं मेजर काम आहे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग करते.
0: खूप मोठं आणि महत्वाचं काम आहे, होय की नाही? कारण युवा वर्गाला सगळ्यात जास्त गरज आहे रोजगाराची, तर आहेच आहे, पण कुठेतरी एका ठिकाणी सेटल होणं आणि मग आपलं पुढचं आयुष्य जे आहे ते छान आपल्याला पाहिजे तशी प्रगती करता यावी, पण मार्गदर्शन मिळत नाही. पण तुमच्या विभागातर्फे चांगलं काम हे केलं जात आहे सध्या. 2024 साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षाची घेतली होती, त्यामध्ये तुम्ही सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ या पदावर नियुक्त झालात आणि 28व्या क्रमांकानं. तर या यशाबद्दल आणि त्या प्रवासाबद्दल पण ऐकायला आवडेल.
1: हो निश्चित असतो, खूपच म्हणजे माझ्या जीवनातला खूप चांगला प्रवास होता. म्हणून मी राज्यसेवा 2021 ज्यावेळी रिझल्ट लागला मुलाखत झाल्यानंतर, त्यावेळी माझी रँक 215 होती राज्यामध्ये, आणि ज्या प्रमाणात यश मी एक्सपेक्ट केलं होतं की चांगलं यश मी त्यावेळी क्लास वन इन ते मार्क मेन्सचा मार्क चांगले आले होते, पण त्या मेन्सच्या मार्कावर क्लास वन होईल सुद्धा अपेक्षा होती, पण मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये थोडाफार तपावत आली, मार्क कमी आले इंटरव्ह्यूला आणि माझी रँक खाली घसरली, त्यामुळे ते

0: थोडं वाईट वाटलेलं मला की आपली रँक चांगली असती पण रँक खाली आली आपली. त्यावेळी क्लास टू म्हणून निवड झाली माझी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी. पण मी थांबलो नाही, त्यावेळी ठरवलं की नाही आपला आकडा अभ्यास आहे चांगला, आपण फ्लो मध्ये राहू शकतो, अभ्यास करू शकतो, ठीक आहे. म्हणून मी सर्व्हिस जॉईन केली आणि त्यानंतर माझा अभ्यास चालूच होता. इवन प्रशिक्षण संस्थांमध्ये सुद्धा थोडा थोडा अभ्यास चालूच असायचा माझा तिथं. मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जॉईन केलो त्यावेळी खऱ्या अर्थाने मला त्या जिल्ह्याचा फायदा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं जे क्लायमेट आहे, ते निसर्गरम्य वातावरण आहे, तिथली म्हणजे एक ओव्हरऑल म्हणजे लोकसंख्या सुद्धा कमी आहे, कामाचं नेचर सुद्धा खूपच म्हणजे काम जास्त अतिरिक्त भार नाही. जसं सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जसं वर्कलोड आहे तसं त्या जिल्ह्यामध्ये इतकं वर्कलोड नाहीये. त्याचा सुद्धा फायदा झाला मला अभ्यासाच्या याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी हॅन्डल करत असतानाच सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच आमच्याच डिपार्टमेंटची अभ्यासिका सुद्धा आहे, कारण आमच्या डिपार्टमेंट ग्रंथालय सदृश अभ्यासिका ही एक योजना आमच्या विभागाची आहे. ग्रंथालय सदृश अभ्यासिका ज्याच्यामध्ये ग्रंथालयाची आमच्याच ऑफिसला लागून एक ग्रंथालय सुद्धा असतं, त्याच्यामध्ये पुस्तकं प्रोव्हाइड केली जातात मुलांना, अभ्यासासाठी ग्रंथालय आहे ती करू शकतात. मग तिथं थोडंसं डिपार्टमेंटचा तिथं भागच असल्यामुळे थोडं अभ्यासाची ती ज्योत राहिलीच टिकून की बाबा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग ती काम करत असताना मग सकाळी नियोजन असायचं माझं. कलेक्टर ऑफिस सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमची एक लायब्ररी होती ओरसला, त्याच्यावरती एक लायब्ररी होती, म्हणजे लायब्ररीची अशी काही कमतरता नव्हती, तिथंच अवेलेबल भेटलं मला. काम करतोय तिथंच अभ्यासिका आहे, मग तिथंच ह्याच्यावर मग मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभ्यासिकेत बसायचो की सकाळी माझं नियोजन असायचं, सकाळी 6 उठणे, व्यायाम करणे, 7 आवरून अभ्यासिकेत जाणे, 7 ते 10 पर्यंत तिथं अभ्यास करणे, 10-10:30 पर्यंत ऑफिसला जाणे. मग तिथून मग कामाचं नेचर कसं असेल त्याच्या मग नंतर ऑफिस जर सुटलं की त्यानंतर लगेच तिथं अभ्यासाला बसायचो, फ्रेश होऊन यायचो तिथंच अभ्यास, कारण राहायला सुद्धा तिथंच दोर असला, तिथंच येऊन फ्रेश होऊन परत येऊन बसायचो अभ्यासाला, तिथंच 9-10 पर्यंत तिथंच करायचो. मग हे ही जर्नी माझी चालूच होती. जो रिझल्ट आला 24 हे माझं जॉईन केल्यानंतर हे चालूच होतं, सकाळी जाणे, काम करणे, परत येणे, परत संध्याकाळचं रुटीन, परत जाणे, म्हणजे हे सायकल चालवतं. हे असं करत करत एक्झाम 2-3 पुढे गेली 24 ज्यावेळी जाहिरात आली, त्यावेळी फॉर्म भरला मी, त्यावेळी एक्झाम 2-3 पुढे गेली, मग हे माझा प्रवास चालूच होता. म्हणजे ऍक्च्युली पूर्वपरीक्षा झाली 1 डिसेंबर 2024, तोपर्यंत माझा अभ्यास बऱ्यापैकी झाला होता आणि पूर्वपरीक्षा पण चांगल्या मार्काने, चांगले मार्क आले पूर्वपरीक्षेला. त्यानंतर क्लिअर झालं की यार आपण रेसमध्ये आहे, क्लिअर आहे आणि आपल्याला ह्यावेळी पोस्ट भेटणार. मग त्यानंतर माझा अभ्यास चालू झाला, ठेवलाच मी तसाच. ही मॅरेथॉन आहे, ही काही स्प्रिंट नाही आहे, तुम्हाला थोडं थोडं थोडं थोडं करत जावं लागणार आहे. असं नाही की 2 महिने मी फुल ताकदीनं अभ्यास करतो म्हणजे माझा रिझल्ट येईल, किंवा 4 महिने करतो म्हणून नाही, तर तो एक प्रवास होता माझा. तो एक वर्षभर माझी ती चालूच होती प्रोसेस, काम अभ्यास, काम अभ्यास, ते सातत्य कन्सिस्टन्सी कंटिन्युअस होती माझी. ते मी प्रोसेस एन्जॉय करत होतो, बर्डन म्हणून करत नव्हतो, की मला भारी वाटायचं की परत त्या अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करा, त्यात नवीन काय आहेत, नवीन आणि परत गोष्टी काय क्लिअर होतात काय, जे की मागच्या वेळी मला कळाले नव्हते अभ्यासातले फ्लॉज, ते मला आणि परत क्लिअर व्हायचे, आणि ते क्लिअर झाल्यानंतर जो आनंद यायचा तो मला आणि परत अभ्यास करायला मोटिवेट करायचा दुसऱ्या दिवशी. अरे यार नवीन काय तर आपल्याला कळालं, अरे ही अभ्यासाची पद्धत आहे. मग मी चांगल्या चांगल्या मग माझे जे इक्विपमेंट्स घेतले, मग आयपॅड एक घेतला, टॅब घेतला, त्या टॅबवर चांगल्या चांगल्या नोट्स काढायला लागलो, तिथून इनोव्हेटिव्ह केलं, त्यात पीडीएफ सेव्ह जतन करून ठेवायला लागलो, त्याच नंतर रिवाईज करता येईल. मग ते काम केलेलं जे आहे 7-8 महिन्याचं, ते नंतरच्या मुख्य परीक्षेला कामाला आलं माझ्या. जे नियोजन केलं होतं थोडंफार ते नंतर रिव्हिजनला असतील, किंवा केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन जे कट्टर कंटेंट जो गोळा करून ठेवलेला आहे तो रिव्हिजन करायला मला तिथं नंतरच्या मेन्सच्या काळाला मला मदत केला. त्यामुळेच एवढं मला कमी काम करत असताना सुद्धा मोठे यश मला संपादन करता आलं.
1: कारण बऱ्याचदा काय वाटतं की एकदा नोकरी लागली तर आता आपल्याला पुढच्या परीक्षा द्यायला जमेल की नाही, याच्यावरचं पद आपल्याला साध्य करायचं असतं पण जमेल की नाही, पण तुम्ही ती चिकाटी जी आहे ती सातत्यानं राखली आणि आपली महत्वाकांक्षा जी आहे ती तुम्ही कमी होऊ दिली नाही. एकूणच जाणवते की तुम्ही सेल्फ स्टडीला खूप जास्त महत्व दिलं, स्वतः अभ्यास करणं, स्वतःच्या नियोजनाप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पाडणं, याला तुम्ही जास्त महत्व दिलंय. 2019 तुम्ही PIS ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर आणि पुण्याच्या यशदा या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा तुम्ही होता प्रशिक्षणादरम्यान, तर हा अनुभव काय आहे आणि आपल्या तयारीमध्ये या ज्या प्रशिक्षण संस्था आहेत यांचा कितपत वाटा असू शकतो?
0: खूपच चांगल्या ह्या संस्था आहेत, शासनाची योजना आहे की सगळ्यात मोठा रोल ह्या संस्थेचा हाच आहे की ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये महाराष्ट्रातल्या मुलांनी जास्तीत जास्त रिप्रेझेंट करावं, ह्याचा खरा हा उद्देश हाच आहे या संस्थेचा. ज्यावेळी मी अभ्यास करत होतो इचलकरंजीमध्ये माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत, त्यावेळी काही मित्र झाले होते माझ्या अभ्यासाबरोबरच अभ्यास करताना, तर त्यामध्ये अविनाश खोत नावाचा एक माझा मित्र होता की त्यानं मला प्रोव्होक केलं की सुरुवातीला की तू सूरज तुझा अभ्यास चांगला आहे तू कदाचित हित का ट्राय करत नाहीस हिथं जा तुला स्टायपंड चालू होईल महिन्याला राहण्याची अकॉमोडेशनची सुव्यवस्था होईल तिथली लायब्ररी होईल तिथं सगळं तुला फ्री भेटेल कदाचित अभ्यासाच्या जर्नीमध्ये तुझा प्री मेन्सचा तिथं

0: अगदी निघून जाईल त्या संस्थेमध्येचा अभ्यास करताना, तू बघ ती ट्राय कर. मग असं करत कर आम्ही सुरुवातीला फॉर्म भरला तो प्रिया स्टेडिंग कोल्हापूरची, पण तिथं काही फेल झालो मी. परत 19 फॉर्म भरला मी, थोडस कोल्हापूरला शिफ्ट झालो होतो मी 2-3 महिन्यासाठी, की थोडा चेंज म्हणून थोडं मित्राबरोबर कोल्हापूरला अभ्यासाला गेलो, युनिव्हर्सिटी एरियामध्ये अभ्यासाला चालू केला. मग तिथं ज्यावेळी फॉर्म भरला, पर्टिक्युलर त्याच एक्झामसाठी अभ्यास केलो मी, की आपण प्रिया स्टेडिंग सेंटरमध्ये जाऊ, अभ्यास करू, सिलेक्ट होऊ, तिथं जाऊन अभ्यास करू, जेणेकरून फायनान्शियल बर्डन असेल किंवा अभ्यासाचं नियोजन, चांगली कंपनी भेटेल, अभ्यासकारी मुलं एकत्र येतील तिथं, त्यांच्याबरोबर अभ्यास करता येईल, चांगल्या वातावरणात अभ्यास करणं असं एक अपेक्षा होती. म्हणून मी फॉर्म भरला तो, आणि सुदैवानं जो चेंज झाला होता अभ्यासामध्ये, की म्हणजे 2-3 वर्ष एकाच लायब्ररीमध्ये अभ्यास करून आणि सडन शिफ्ट होऊन 2-3 महिन्यासाठी कोल्हापुरात अभ्यास केला, थोडासा जो चेंज झाला होता त्याचा फायदा बरोबर त्या एक्झामला झाला. आणि तिथं माझी प्रिया स्टेडिंग सेंटरमध्ये पण कसं ऑल महाराष्ट्रात एक्झाम होती ती, प्रत्येक जिल्ह्याला, पर्टिक्युलर यशदाची ऑल जिल्ह्याला होती, पण प्रिया स्टेडिंग कोल्हापूरची फक्त कोल्हापुरातच होते जिल्ह्याची. मग दोन्ही एक्झाम दिल्या मी, प्रिया स्टेडिंग सेंटर कोल्हापूरची पण दिली आणि यशदाची पण दिली, दोन्हीकडे पण सिलेक्शन झालं माझं. इथं 12 रँक आली आणि तिथं यशदामध्ये ऑल महाराष्ट्र रँक 2 आली माझी. मग मी ठरवलं की आपण कोल्हापूर प्रिया स्टेडिंग जॉईन करण्यापेक्षा आपण यशदाला जाऊ, जेणेकरून तिथं अजून जरा मॉब चांगला भेटेल आपल्याला. आणि मी तिथं जॉईन केलं आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला, कारण तो पहिला ब्रेक थ्रू होता माझा, जिथं माझी खरी सुरुवात झाली यशाची. तो एक आत्मविश्वास आणि जो म्हणतात ना, म्हणजे एक्झाम पोस्ट मिळण्यात जो आनंद नव्हता तो तिथं सिलेक्शन झाल्याचा आनंद होता. मग तिथं गेल्यानंतर खरोखर युपीएससी करणारी जी मुलं होती किंवा राज्यसेवा, सगळ्या बॅकग्राऊंडची, महाराष्ट्रातल्या सगळ्या बॅकग्राऊंडची मुलं तिथं होती आणि तिथं अभ्यासाचे, मग तिथं चांगली सवय लागली, रुटीन अभ्यास करणे, डिस्कशन करणे, परत त्यांच्याबरोबर जे त्यांच्या नोट्स कशा आहेत, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती काय आहेत, त्यांनी काय काय आतापर्यंतचे त्यांचे अनुभव काय आहेत अभ्यासातले, हे शेअरिंग व्हायला लागले तिथं एकत्र आल्यामुळं. आणि मग ते आणि परत मला कॉम्पिटिशनचा अंदाज येत गेला, कारण तिथं सगळे पीक मुलं ना, सगळे चांगले मार्क्स पाडलेली मुलं तिथं आलेली होती, युपीएससी सुद्धा करतायत, राज्यसेवा करतायत सगळ्या प्रिपरेशन मध्ये. त्यामुळे तेवढ्या कमी कालावधीमध्ये मला पुण्यात राहून वेगळ्या ह्याची गरज पडली नाही, की पुण्यात जाऊन कुठल्या तरी पेटेत अभ्यासिकेत करतो अभ्यास, जेणेकरून माझा अभ्यास म्हणजे वातावरण जनरेशन होईल, तर ते नव्हता, फक्त या थोड्या कालावधीमध्ये माझं झालं. मी कधी पुण्यात कधी असा अभ्यास सुरुवातीला 5-6 महिने केलं होतो, पण हे ज्यावेळी यशदाला आल्यानंतर जे कॉन्फिडन्स बुस्टअप झाला तो ओवरच राहिला कॉन्फिडन्स, की आपण एक्झाम कुठेही क्रॅक करू शकतो. आणि तो प्रवास झाला. मग 20 कंबाईनचे मार्क्स चांगले आले, तिथं गेलो, निघतच गेल्या पोस्ट. मग
1: जेव्हा इंजिनिअरिंग पदवी झाली तुमची, हा, त्याच्यानंतर कॉलेजमध्ये प्लेसमेंट असतात आणि त्यावेळेस आपली एक मनस्थिती असते की आपण लगेचच इन्कम मिळवायला सुरू करूया, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण मदत होईल, आपल्यावर आधीच खर्च पण झालेला असतो. मग त्यावेळेस ते नाकारून तुम्ही पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला, मग काही खास कारण काय ठरवलं होतं
0: ह्याच्या पाठीमागे? नाही, स्पर्धा परीक्षा करणं तर क्लिअरच होतं मला, पण हा एक विषय होता की थोडं 1-2 वर्ष काम करून आपण करू का, थोडं फायनान्शियल थोडंसे सेव्हिंग होतील आपली, चांगली कंपनी करू, जॉब करू, थोडे वर्क एन्व्हायरमेंटचा अंदाज येईल, कामाचं कल्चर समजून जाईल, हे क्लिअर होतं मला, पण तेवढं धाडस मी केलं नाही. म्हणजे ही भीती होती की आपण ह्यात जर अडकलो आता, म्हणजे कंपनी प्लेसमेंट जर घेतली तर कदाचित इथंच गुरपटून गेलो, तर कदाचित आपलं जेवढी जे फाउंडेशन करायसाठी जे 2-3 वर्ष लागतात ते कदाचित ह्याच्यामध्ये जायचे, त्यानंतर वेळ आपला नंतर जायचा पुढे, ही एक थोडी भीती होती, त्यामुळे मी केलं नाही, गेलो नाही. तर आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की तुमच्या घरातल्यांचे फायनान्शियल बॅकग्राऊंड कसं आहे, तर हा सुद्धा खूप रोल प्ले करतो. आणि सुदैवानं माझ्या घरातली तेवढी फायनान्शियल कंडिशन चांगली होती, त्यामुळे मी जाऊ शकलो. कदाचित माझी फायनान्शियल कंडिशन जर वीक असती तर कदाचित सुद्धा मला भाग पडला असते की जॉब करत तू कर, असं एक ऑप्शन होता. पण घरातल्यांचा सपोर्ट जो म्हणतात, जो पालकांचा जो सपोर्ट, तो खूप प्रत्येकाच्या आयुष्यात खूप रोल प्ले करतो. तसं माझ्या सुद्धा आयुष्यात झालं की माझ्या वडिलांनी, आई वडिलांनी कधी मला कसलीच कशा गोष्टीची कमी पडू दिली नाही. लहानपणापासून असेल, एखादी वस्तू पाहिजे असेल, काही पैसे पाहिजे असतील, किंवा काही माझा निर्णय असेल तुला काय करायचं आहे, तर प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्य आणि जी मागेल ती गोष्टी भेटलेली आहे, त्याचा फायदा झाला. कदाचित दुसऱ्याचा तसं असेलही नसेल, कदाचित दुसरा असेल की त्याला फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगला नसेल, किंवा घरातले म्हणत असतील की तुला आता काम करावं लागेल, किंवा तुला हे करतच करावं लागेल असं. तिथं सुद्धा म्हणजे एखादा विद्यार्थी करू शकतो, असं नाही की फायनान्शियल सपोर्ट फॅमिलीचा असेल तरच तो क्लिअर करतात एक्झाम, असं नाहीये. तर काम करत सुद्धा यशस्वी झालेली काही नाही, भरपूर एक्झाम्पल्स आहेत. कारण अल्टिमेटली एक्झाम पास करण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी गरजेचं असतं ते मोटिवेशन आणि तुमची कन्सिस्टन्सी. तुम्ही घनाचे घाव हळूहळू ज्यावेळी घालत राहता त्या एखाद्या दगडावर, त्यावेळी ती इतकं ते तुमचे स्किल असेल, तुमचं एफर्ट्स असतील, ते इतके पुढं पुढं जसं जाणार तुम्ही, तर इतके एफर्ट्स मजबूत होतात की तुमची सगळ्याच बाबतीत तुम्ही पुढे जाता. कामाच्या बाबतीत काम पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता.

0: तुमच्या अभ्यासाचं उलट आणि नियोजन चांगलं होऊ शकतं. कारण मला एक माझा ऑब्झर्वेशन आहे की जी काम करत जी मुलं अभ्यास करतायत त्यांचं जर प्रोडक्टिव्हिटी खूपच जास्त असते जेवढी फुल टाईम करत असतात. हे सुद्धा माझ्या ह्याच्यानुसार मला कळालं. कारण मी फुल टाईम ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी रँक 215 आली. पण ज्यावेळी काम करत अभ्यास करलो त्यावेळी राज्यात 28 आलो मी. म्हणजे हे मला रिअलाइज झालं की असं काही नाही भ्रम मुलांनी ठेवू नये की मला कामच करायला लागले मग मी कसं करू असं नसते. ज्यावेळी तुम्ही पाय टाकणार त्याचवेळी मार्ग तुमचा पुढे पुढे दिसत जाणार. जसं गौतम बुद्ध म्हणतात तुम्ही रस्ता चालायला तर शिका रस्त्यावर, तर तुम्ही तो तुमच्यातला जो ज्योत आहे तुमची ती आतली मनातली ती सुद्धा तुम्हाला रस्ता दाखवत जाईल पुढे वाटचाल करत असताना. तर तो आहे. मला एवढंच म्हणायचं की कसाही आपण आपल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडकडे असेल किंवा आपले फॅमिली हेज असेल ह्याचं कसलंही मनात दुराग्रह न ठेवता पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक फील्डकडे.
1: अडचणी या तुम्हाला त्रास द्यायला येत नसतात तर त्यात तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायला आणि तुमच्यातून काहीतरी चांगलं काढून घेण्यासाठी असतात. या दृष्टिकोनातून केलं तर आणखी म्हणजे लढाईचं जे बळ आहे ते वाढतं. आता तुम्ही या पदावर कार्यरत आहात तर काय म्हणजे तुमचं स्वप्न काय आहे प्रशासकीय सेवेमध्ये आणखी मोठी भरारी घ्यायची आहे, तुम्ही काय ठरवलंय स्वतःसाठी?
0: पुढे जायची अजून इच्छा आहे माझी, कदाचित मी जाईन सुद्धा पुढे असं वाटतंय मला. पण सध्याचा थोडासा अभ्यास थोडाशी सध्याच्या सिच्युएशन मध्ये थोडी गती कमी आहे. कारण थोडंसं नियोजन करतोय की मी मला सुद्धा क्लिअर आउट कसं असते प्रत्येक टप्प्याला कोणतेही पाऊल टाकण्याच्या आधी पुढे थोडीशी क्लॅरिफिकेशन अजून येणं गरजेचं असते. तर ती क्लॅरिफिकेशन मला अजून काय करायचं आहे हे अजून क्लॅरिफिकेशन मी सुद्धा अजून करत आहे की मला अजून खरोखरच अजून पुढची काय एक्झाम करायची आहे किंवा दुसरा काय अजून मार्ग निवडायचा आहे पर्याय यासाठी मी थोडस होल्ड ओव्हर आहे. बाकी आता सध्या काम तर एन्जॉय करतोय मी माझं.
1: वा मस्त. आणि जसं तुमच्या तयारीमध्ये आपण बघितलं की घरच्यांचा तर सहभाग आहेच, महत्वाचा वाटा आहे, प्रशिक्षण संस्थांचा आहे, तुमच्या स्वतःच्या चिकाटीचा आहे, तुम्ही स्वतःवर सतत प्रयत्न करत गेलात स्वतःमधून काय काय काढून घेता येईल यासाठी तुम्ही कार्यरत आहात अजूनही. तसंच मित्रमैत्रिणींचा पण काही वाटा आहे का? मला ते ऐकून घ्यायला आवडेल.
0: हो, मित्रमैत्रिणींचा वाटा तर खूपच म्हणजे खूपच मोठा वाटा आहे त्यांचा. कारण सुरुवातच झाली मित्रमैत्रिणींच्या ह्यांच्यामधून अभ्यासाची. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मला मदत केलेली आहे. सुरुवातच झाली माझी ज्यावेळी मी माझ्या नगरपालिकेच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होतो त्यावेळी सुरुवातीचा मित्र माझा प्रशांत भोसले म्हणून होता की त्याच्याकडे बघून मी अभ्यास करायचो की बाबा हा ह्याची कन्सिस्टन्सी किती आहे म्हणजे किती जबरदस्त आहे. अरे हो किती नॉन स्टॉप 3-3, 4-4 तास बसून आहे कंटिन्युअस अभ्यास करतात मग आपण का करू शकत नाही. म्हणजे त्यांच्याकडे बघून मग त्यांच्यावर मैत्री करून घेतली मग त्यांच्यावर बोलायला लागलो मग त्यांच्यावर आणि परत मला सुद्धा मग मोटिवेशन भेटायला लागलं. अरे आपण सुद्धा लॉंग टर्म अभ्यास करू शकतो 14-14 तास करू शकतो लायब्ररीत बसून दिवसभर. मग त्यानंतर दुसरा मित्र झाला अविनाश खोत म्हणून जी की त्यानं मला प्रशिक्षण संस्थेची ओळख करून दिली की नाही तू गेलं पाहिजेस तुझा अभ्यास चांगला आहे तू हे फॉर्म भर तू तिथं त्यानं मोटिवेट केलं जॉईन करण्यासाठी मोटिवेट केलं. अक्षरशः माझ्या मनात सुद्धा नव्हतं की या अशा संस्थेची एक्झाम देऊन आपण तिथं जाऊ जेणेकरून वातावरण बदल होईल. हे कोण केलं तर मित्रांनीच मदत केली की हे कर तू. म्हणजे मी त्यांच्याकडे विचारायला न जाता त्यांनीच मला केलं की मोटिवेट केलं की तू ही एक्झाम दे तू पुढे जाशील अजून. म्हणजे किती महत्वाची म्हणजे मित्रांचा रोल आहे. त्यानंतर माझे मित्र पुढे गेले सचिन निगवेकर म्हणून आहे ते ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत. त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर मग माझे मित्र झालेत प्रशिक्षण संस्थेमध्ये त्यांनी सुद्धा मोटिवेट केलं की तू अभ्यास करायला पाहिजेस अजून. त्यानंतर माझं आता सध्याच्या ह्याच्यामध्ये इचलकरंजीमधले मित्र आहेत की जे अजून एक्झाम मध्ये आहेत सिलेक्शन त्यांचं झालेलं आहे पण ते पुढच्या एक्झामची सुद्धा तयारी करतायत. त्यांनी सुद्धा मला हे केलं की मोटिवेट केलं आणि प्रत्येक मुवमेंटला मला मदत केली. म्हणजे मी जॉईन करून मला बाकीचे ज्या आता मी जॉईन करून मी सिंधुदुर्गला होतो इव्हन ते माझ्या घरातलं सुद्धा काही काम करायचे. मी जर त्यांना कॉल करून तिथं सांगितलं कारण ते इथं घरी ते गावी राहूनच अभ्यास करत होते मग माझं काम काही पडायचं माझी माझ्या गावी घराकडे मी सिंधुदुर्गला असल्यामुळे पण ते माझं काम करायचे अभ्यास सांभाळत की मी काही काम सांगितलं की नाही कधी म्हणायचे नाही. इव्हन ज्यावेळी मी अभ्यासाला थोड्या काळावर सुट्टी घेतली होती मग इकडे घरी आलो त्यावेळी मला लायब्ररी लावून देण्यापासून माझ्यासाठी जे साहित्य आणणं असेल सगळी व्यवस्था करणे असेल माझी इव्हन मला एक्झामसाठी सोडायला असेल किंवा इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये असेल मदत आणणे सोडणे इथपर्यंत मला मदत केलेली आहे. म्हणून माझं यश एकट्याचं नाही आहे मला वाटते ह्याची जाण तर आहे मला. हे सगळ्यांचं यश आहे सगळ्यांचे माझे आई वडील असतील माझे मित्र असतील नातेवाईक असतील प्रशिक्षण संस्था असतील माझ्या जर्नीमध्ये जे जे मला भेटत गेली सगळ्यांचं यश आहे.
1: अगदी बरोबर आहे. तर सर आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येतोय जाता जाता काही खास संदेश तुम्हाला द्यायला आवडेल का?
0: हो आयुष्यातील लढाई जी आहे ती कसं असतं एखादी मॅच असली एखादी मॅच आपण क्रिकेट खेळत असतो किंवा एखादी स्पोर्ट्स खेळत असतो तर प्रत्येक मॅच ही आपण जिंकतो असं नसतं कधी. प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच खेळायची नसते किंवा जिंक

केलंच असं नसतं. तर ज्यावेळी तुम्ही ती मॅच हारता किंवा तुम्ही ज्यावेळी आयुष्यात एखादी तुमची संधी हुकते त्यावेळी जी हार आहे ती सुद्धा एक प्रेरणादायी असली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक वेळी जिंकणं हे कधी आयुष्यात हा भाग नसते. मी प्रत्येक गेलो आणि प्रत्येक वेळी जिंकणारच आहे मी, हा आयुष्याचा कधीच भाग नसतो प्रत्येकाच्या. जसे अपसाईड तसे डाऊन सुद्धा आहे, त्यामुळं ती हार सुद्धा तुमची इतकी प्रेरणादायी असली पाहिजे की तुम्हाला परत ती मोटिवेट केली पाहिजे तुमच्या आयुष्यात, आयुष्य जगण्यामध्ये, आयुष्यातला आनंद देण्यामध्ये तुमचं आयुष्य अजून सुखकर आनंदी होईल. तर ती हार सुद्धा तुम्हाला पचवता आली पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. हे मला एवढं सांगायचं.

0: स्पर्धा ही वाढतच जाणार आहे, स्पर्धेचं स्वरूप सुद्धा बदलत जाईल, पण आपल्यामधील स्पर्धात्मक जी कौशल्य आहेत, आपली जी क्षमता आहे ती वेळोवेळी तपासत राहणं, ती वाढवत राहणं आणि काहीही झालं तरी आपली महत्वाकांक्षा आणि आपली चिकाटी जी आहे ती कमी होऊ न देणं हे कुठल्याही यशाचं खरं गमक आहे असं सूरज बापूसो देबाजे सर, सध्या ते सांगली जिल्ह्यात कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाणून घेतलं. तर आकाशवाणीतर्फे त्यांचे भरपूर अभिनंदन करूया आणि आजच्या या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार सुद्धा मानूया. सर नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे मी तेजा दुर्वे आपल्या सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम युववाणी. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच
1: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. सायंकाळचे 5:58 झाली आहेत.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
3: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
4: पण तू कसा ओळखलास?
3: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
5: व्हीआर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
7: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
8: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
7: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
8: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
7: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
8: अरुण नरखेडकर अनगर.
7: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
9: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
10: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल, श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ, विजापूर रोड, सोलापूर.
9: मोबाईल 93-72-707-100.
11: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड.
12: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई.
13: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई, नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे.
1: FM वाहिनी 103.4 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून आपण ऐकताय आकाशवाणी सोलापूर. सायंकाळचे 6:01 झालं आहे. श्रोते हो, मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात संत रामदास महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केलाय सुधीर मोघे यांनी.

0: जयश्री शिवराम आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात संत रामदास महाराजांचा अभंग आपण ऐकला.
1: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
2: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315156.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोर्निंग. संपर्क 87 4003 4008.
2: अनुभवी दंतरोगतज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिकमध्ये
1: दात काढणं, इम्प्लांट करणं, रूट कॅनॉल, क्लिप बसवणं, कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध. जनता शॉपिंग सेंटर, पहिला मजला, नवी पेठ, सोलापूर.
2: मोबाईल 9205994290.
1: वेळ 10:30 ते 8:30.
5: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
6: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
5: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
6: अय्या खरंच?
5: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट्स, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
7: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
8: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
9: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
8: सोमवार ते शुक्रवार 10:00 ते 4:00. मोबाईल 9579790940.
10: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
0: श्रोते हो, मराठी गाण्यांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:11 झाली आहेत. श्रोते हो, आता कार्यक्रमात ऐकूया मीना खडीकर यांच्या संगीत नियोजनात राजा मंगळवेढेकर यांचं बालगीत. गायले रचना योगेश खडीकर आणि क्षमा खरे यांनी.

0: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
1: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
0: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
1: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
2: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या संधीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर. फोन 274-30-72.
3: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
4: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
3: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
4: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72-76-26-65-39. व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
3: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्युरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496. मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ: डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 98-60-110-130 किंवा 84-84-80-30-49.

सोहळा गाजतो, माझ्या मल्हारी रायाचा लग्न सोहळा.

0: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स,
1: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
0: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
1: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध।
0: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर। मोबाईल 99221117725।
1: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख।
0: अग बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
2: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं, श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ। मोबाईल

अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर रामदासी नांदेड.

0: स्थळ शुभराय महाराज मठ सोलापूर. वेळ दुपारी 4 ते रात्री 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
1: नमो भगवते.
2: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
3: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
2: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
3: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग नवीन गेट समोर, सोलापूर.
5: मोबाईल 77192922555.
6: श्रोते हो, सध्या जगभरात इंधनाच्या किमतींनी अक्षरशः आकाश गाठलंय. इराण अमेरिका युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत आणि त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होताना दिसतोय. पेट्रोल डिझेलचे वाढते दर, गॅस सिलेंडरचे वाढते भाव आणि त्यातच इंधन तुटवड्याची शक्यता, त्यामुळे आता इंधनाची बचत ही केवळ गरज नाही तर जबाबदारी बनली आहे. मग ही बचत करायची कशी? तर श्रोते हो, सर्वात आधी शक्य असेल तिथं वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करा. एकट्यानं चारचाकीत जाण्यापेक्षा एकत्र प्रवास करा. सहप्रवास म्हणजेच कार पुलिंगचा पर्याय निवडा आणि शक्य तिथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. गाडी चालवताना सुद्धा काही छोट्या गोष्टी मोठी बचत करू शकतात. गाडीचा वेग मर्यादित ठेवा, कारण अतिवेग म्हणजे अति इंधन खर्च. सिग्नलवर जास्त वेळ थांबावं लागलं तर गाडी बंद करा. आपल्या गाडीची वेळेवर सर्व्हिसिंग, योग्य टायरचं प्रेशर आणि इंजिन ऑइल बदल, यामुळे गाडीचं मायलेज वाढतं आणि खर्च कमी होतो. श्रोते हो, आता काळ बदलतोय, त्यामुळे पर्यायी इंधनाकडे वळणंही तितकंच महत्वाचं आहे. सीएनजी, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनं ही आजची गरज बनत चालली आहे. घरामध्ये सुद्धा गॅसचा योग्य वापर, कमी आचेवर स्वयंपाक आणि प्रेशर कुकरचा वापर करून आपण इंधन बचत करू शकतो. आणि हो श्रोते हो, परिस्थिती अशीच राहिली तर कदाचित आपल्यालाही जपून इंधन वापरावंच लागणार आहे. याची सवय सुद्धा आपल्याला लावून घ्यावी लागणार आहे, कारण इंधन वाचलं तरच भविष्यात आपला प्रवास सुरळीत होईल. श्रोते हो, आता सोलापूरकरांची तर थोडी वेगळीच अडचण आहे बरं का, कारण शहरात अंतर्गत बससेवा बंद असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर थेट रिक्षाच येते. म्हणजे आता पेट्रोल वाचवायचं तर स्वतःची गाडी बाजूला ठेवून एखाद्या रिक्षाची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, हो ना? आणि म्हणूनच या विषयाला आता थोडासा हलका फुलका असा टर्न देत ऐकूया एक भन्नाट असं गाणं विठ्ठल उमप यांच्या आवाजात.
7: हॅलो हॅलो हॅलो हॅलो, मी बाबूराव बोलतोय. हॅलो, मी बाबूराव बोलतोय.
8: या बया,

0: श्रोतेहो, याबरोबरच मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. आता आनंद घेऊया काही हिंदी गाण्यांचा, तत्पूर्वी काही जाहिरातींचं प्रसारण.
1: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची, एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
2: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5 ते 12 मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल, इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
1: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
2: पत्ता: एमबी चव्हाण गुरुकुल, लमण तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरिट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
4: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
5: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
6: आरबीआय सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
9: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
9: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
0: श्रोतेहो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता सुरुवातीला ऐकूया अजीज नादान आणि सहकार्यांच्या स्वरात हसरत रुमाणी यांची कव्वाली. ही कव्वाली संगीतबद्ध केली आहे ए सलाम यांनी.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा. पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः.

0: न्याय बंधु कानूनी साक्षरता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेलीलॉ के टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: अय्या मंजू हा सुंदर शालू तू व्हीआर पवारांकडूनच आणला असणार,
2: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात।
3: व्हीआर पवार, चाटी गल्ली, सोलापूर।
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत।

0: बेडेकर सन 1910 पासून
1: तयार मसाला।
2: सांगून सांगून थकलो,
3: काय झालं?
2: नवी किट बॅग पाहिजे।
3: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
2: करेक्ट।
3: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा, 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा, तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर। निघूया, घे आली नवी किट बॅग।
4: RBI सांगते,
5: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन।
6: श्रोते हो, हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आता ऐकूया बिच्छू या चित्रपटातलं विनोद राठोड आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गाणं। संगीतबद्ध केलंय आनंदराज आनंद यांनी।

0: तुमची आमची पसंती फक्त लाहोटी, संस्कृतीचा साज लाहोटी, लाहोटी सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
1: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं।
2: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी,
1: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
2: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार।
3: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ,
2: अरुण नरखेडकर अंगर।
1: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात।
0: संपूर्ण घराला आवडते प्रचंड अन्नपूर्णा श्रीखंड।
4: दिवाळीची निर्मिती सर्वांची पसंती, अन्नपूर्णा मिठाई।
5: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी, सोलापूर आणि पुणे।
6: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त दूध सारीज मधीलच। अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री दूध सारीज, चाटी गल्ली, सोलापूर।
7: आपली मुलगी सासरची लक्ष्मी आणि जावई म्हणजे विष्णू, अधिक मासातील विष्णू पूजन तर उदात्त भारतीय परंपरा।
1: आणि हीच परंपरा जपत लेक जावयाचं पूजन करूयात विविध वस्त्रालंकारांनी।
7: ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट,
1: पुणे सोलापूर हायवे मोडणी।
7: संपर्क 87400304008।

0: श्रोतेहो, याबरोबरच हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
2: म्हणूनच फुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
1: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
2: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
3: फुरडे हाइट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ. संपर्क 90 28 0 38 555.
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी. लाहोटी साडीची व्हरायटी जोडती असंख्य नाती. तुमची आमची पसंती फक्त लाहोटी.
5: लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर.
6: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची. एमबी चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
7: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी एमबी चव्हाण गुरुकुल. इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
6: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर

0: विशेष भर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
1: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामठी खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
0: मराठा सेवा संघ सोलापूर आणि मराठा वधूवर व सामाजिक विवाह कक्ष आयोजित मराठा वधूवर परिचय मेळावा रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत. स्थळ: डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर पेठ, सिद्धेश्वर मंदिरा शेजारी, सोलापूर. नाव नोंदणीसाठी संपर्क 98 60 110 130 किंवा 84 84 80 30 49.
2: अगं बाई बाई बाई, वैतागले का बाई या दारूला?
3: आता पर्याय एकच, डॉक्टर पंडित माळी यांचं श्री समर्थ हॉस्पिटल, पेनूर, तालुका मोहोळ. मोबाईल 96 37 91 22 88.
4: ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
0: अधिक महिन्यानिमित्त थिटे परिवाराच्या वतीनं 24 ते 30 मे पर्यंत श्री भागवत कथा महायज्ञाचं आयोजन केलं आहे. निरूपणकार: वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य श्रीयुत ऋषिकेश विष्णुपुरीकर, रामदासी, नांदेड.
5: स्थळ: शुभराय महाराज मठ, सोलापूर. वेळ: दुपारी 4 ते रात्री 8. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण.
4: ओम नमो भगवते.
6: जगप्रसिद्ध दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल, सिने अभिनेत्री सरला येवलेकर, गायिका अभिनेत्री फैयाज अशा नामवंतांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली ती ललित कला मंदिर या संस्थेच्या नाटकातून. वेगवेगळ्या नाट्यप्रयोगांद्वारे शेकडो कलावंतांना रंगभूमीचे दरवाजे उघडून देणाऱ्या ललित कला मंदिराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. ऐकायला विसरू नका, दिनांक 1 जून 2026 पासून सोलापूरची नाट्यगाथा दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
7: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. ऐकायला विसरू नका.
8: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
9: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजमेंट बिझनेस वाढला.
10: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा.
11: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
12: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळं पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
11: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
13: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग.
14: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्याविभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
13: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
14: संपर्क 97 67 107 104.

0: आणि 97 67 105.
1: श्रोते हो, सायंकाळचे 6:58 झाली आहेत. आता यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकतं. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता। आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते।
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है। आज जिस प्लांट का यहां पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा। यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है।
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफ गोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुप चे गणेश निबे उपस्थित होते। संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे। आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे। सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं।

0: जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
1: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलची मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं

0: आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी दोन सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून FM बँड 103.4 MHz. सायंकाळचे 7:11 झाली आहेत.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.

श्रोतेहो, आता एक नजर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांवर. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 ही वेळ आहे आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमाची, अर्थातच गावकरी मंडळ या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला कृषी सल्ला, त्यानंतर बाजारभाव, आंबाबागेतील फूल आणि फळगळतीची कारणं या विषयाची संकलित माहिती आणि त्यानंतर ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम

कॅन्करवरील उपाय या विषयाची संकलित माहिती आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आठ वाजून 15 मिनिटांनी मंथन ही कौटुंबिक श्रुतिका.

15 मिनिटांपासून रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर ठीक 10 वाजता ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आम्ही प्रसारित करू. रात्री 11 वाजता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी सोलापूर, तुमच्याशी जुळलेली वेव्हलेंथ. सायंकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या द्रुतविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे आणि त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो, तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायव्हल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
0: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
1: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा ही नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून

0: वाचून आपण जन्म मृत्यू आणि उद्धत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 चा ऍक्ट, तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून, तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदणी करतो. हा सीआरएस पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत, तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजेत. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते, म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत, त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जशी सुधारणा केलेली आहेत, रूल्स बनवलेले आहेत, त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा विहित कालावधी कुठला आहे तर ही जन्म मृत्यू आणि उद्धत मृत्यू यांची जेव्हा ही घटना जितनी घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकांनी ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे, म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट टू कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी

0: जी आहे, तर ही नोंदणी कुठे करायची, तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे, तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना, त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत, त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत, नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्येच आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. तर या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत, एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. तर कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणे याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्तीने व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे. तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत

0: जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतर त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयं घोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा एसडीएम असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे तर हे कलम 13(3) जे आहे तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: FM बँड 103.4 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम गावकरी मंडळ. सादर करते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: नमस्कार मंडळी, आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026।
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध। ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381।
0: गावकरी मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला जाणून घेऊया सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आलेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे समजावेत। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता आहेत। आंबाडी भाजी प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 600 रुपये, सफरचंद 15,000 रुपये, बीट 800 ते 1,800 रुपये, कारली 2,500 ते 4,000 रुपये, वांगी 700 ते 3,000 रुपये, कोबी 500 ते 1,300 रुपये, ढोबळी मिरची 1,000 ते 4,500 रुपये, गाजर 1,000 ते 4,000 रुपये, फ्लॉवर प्रति 100 नगांसाठी 480 ते 1,280 रुपये, चिकू 1,000 ते 2,500 रुपये, गवार 1,000 ते 5,000 रुपये, कोथिंबीर प्रति 100 पेंढ्यांसाठी 600 ते 1,400 रुपये, काकडी 500 ते 4,000 रुपये, सुका लसूण 4,800 ते 15,200 रुपये, घेवडा 6,000 रुपये, चाकवत प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 900 रुपये, हरभरा गरडा 5,685 ते 5,820 रुपये, हिरवी मिरची 2,000 ते 4,000 रुपये, पेरू 300 ते 1,000 रुपये, जांभूळ 7,000 ते 22,000 रुपये, कांदापात प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 रुपये, करवंद 4,000 ते 8,000 रुपये, भेंडी 600 ते 3,000 रुपये, लिंबू 1,000 ते 7,000 रुपये, हापूस आंबा 400 ते 1,600 रुपये, आंबा 1,500 ते 3,500 रुपये, मेथी प्रति 100 पेंढ्यांसाठी 200 ते 1,500 रुपये, लाल कांदा

100 ते 1800 रुपये, अननस 1500 ते 3300 रुपये, डाळिंब 1000 ते 22000 रुपये, बटाटा 900 ते 1200 रुपये, तांदूळ 3505 ते 6995 रुपये, शिराई दोडका 1000 ते 4500 रुपये, शेपू प्रति 100 पेंढ्यांसाठी 800 ते 1300 रुपये, मालदांडी ज्वारी 3905 रुपये, सोयाबीन 7095 ते 7240 रुपये, पालक प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 1000 रुपये, तांदूळजा प्रति 100 पेंढ्यांसाठी 500 ते 700 रुपये, वैशाली टोमॅटो 500 ते 2500 रुपये, कलिंगड 500 ते 1800 रुपये आणि शरबती गहू 2600 ते 3995 रुपये। तर मंडळी, हे होते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले आजचे बाजार भाव। निराळा उल्लेख नसलेले हे भाव प्रति क्विंटलचे होते। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांकरिता होते। गावकरी मंडळ, या कार्यक्रमात जाणून घेऊया आजचा कृषी सल्ला।

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पारंपरिक रासायनिक एनपीके खतांना अंशतः किंवा पूर्णपणे पर्याय म्हणून अनेक पर्याय वापरले जाऊ शकतात. प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे असे फायदे आणि आव्हानं आहेत. अनेक पर्यायांना त्यांच्या व्यवहारिकतेसाठी, त्यांच्या उपलब्धतेसाठी आणि जमिनीच्या आरोग्यावरील त्यांच्या होणाऱ्या सकारात्मक परिणामासाठी प्राधान्य दिलं आहे, ज्यामध्ये सेंद्रिय सुधारक तसंच जैविक खतांचा समावेश होतो. सेंद्रिय सुधारक म्हणून शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत तसंच हिरवळीची खतं आपण वापरू शकतो. चांगलं कुजलेलं शेणखत आवश्यक पोषक अन्नद्रव्ये पुरवतं आणि जमिनीची रचना सुधारतं. शेणखत वापराचे प्रमाण पीक आणि जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, परंतु सामान्यतः ते 5 ते 10 टन प्रति हेक्टरी इतकं वापरावं. कंपोस्टचा विचार केला तर पिकांचे अवशेष, हिरवळीच्या खतापासून बनवलेले कंपोस्ट अन्नद्रव्य पुरवतं. नियमित वापरामुळे सूक्ष्मजैविक क्रियाशीलता आणि सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण यामुळे वाढतं. गांडूळ खत अन्नद्रव्यांमध्ये समृद्ध असतं आणि वनस्पतींना पोषक अन्नद्रव्य अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास गांडूळ खत मदत करतं. जर हिरवळीच्या खतांचा विचार केला तर फुलोरा येण्यापूर्वी ताग, दहींच्या जमिनीमध्ये मिसळल्यानं जैविक स्थिरीकरणाद्वारे जमिनीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. याशिवाय जैविक खतांचा विचार केला तर त्यामध्ये रायझोबियम, ॲझॅटोबॅक्टर ॲझोस्पिरिलम सोबतच फॉस्फेट विद्राव्य करणारे जीवाणू, ज्यांना आपण पीएसबी असं म्हणतो, आणि पोटॅश गतिशील करणारे जीवाणू म्हणजे केएमबी यांचा समावेश होतो. रायझोबियम हे कडधान्य पिकांसाठी वातावरणातील नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, ज्यामुळे कृत्रिम नायट्रोजन स्रोतांवरील अवलंबित्व कमी होतं. ॲझॅटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलमचा विचार केला तर गहू, मका आणि तांदूळ यासारख्या कडधान्य नसलेल्या पिकांसाठी उपयुक्त असलेले मुक्त जीवन जगणारे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू म्हणून ॲझॅटोबॅक्टर आणि ॲझोस्पिरिलमला ओळखलं जातं. अनेक वेळा रासायनिक एनपीके खतांचा पुरवठा करणाऱ्या साखळीमधील व्यत्यय आणि आयातीवरील निर्बंधांमुळे एनपीके खतांची उपलब्धता लक्षणीयरित्या कमी होण्याची शक्यता निर्माण होते. शेतकऱ्यांना वाढत्या खर्चाचा आणि मर्यादित पारंपरिक रासायनिक एनपीके खत उपलब्धतेचा यामुळे सामना करावा लागतो, ज्यामुळे अन्नद्रव्यांचे पर्यायी स्रोत ओळखण्यासाठी आणि वापरण्यासाठी त्वरित त्यांनी कृती करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं अन्नद्रव्यांचे पर्यायी स्रोत म्हणून सेंद्रिय सुधारक, जैविक खतं आणि किमान रासायनिक घटकांचा वापर केल्यास त्याचा आपल्याला जमिनीच्या पोषणासाठी लक्षणीय फायदा होतो.

कृषी सल्ला आपण ऐकला. वाचक स्वर होता जयपाल खेडकर यांचा. गावकरी मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया आंब्याच्या बागेतील फूल आणि फळगळतीची कारणं या विषयाची संकलित माहिती. वाचक स्वर आहे शाहजोया सुभेदार यांचा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. अति घन आंब्याच्या

बागेतील फूल आणि फळ गळतीची कारणं या विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत. मंडळी, यावर्षी फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. बहुतांश भागात अगदी 7 मे पासून सुरू झालेल्या पावसानं 15 ऑक्टोबरपर्यंत उसंत दिली नाही. परिणामी आंब्याच्या बागांमध्ये नैसर्गिकरित्या मोहोर उशिरा आला. त्यातही थंडीची सुरुवात उशिरा होऊन अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे नर फुलांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आंब्याच्या झाडावर येणाऱ्या मोहरापैकी फक्त 5 ते 30% फुलं ही द्विलिंगी असतात, तर उर्वरित 70 ते 95% फुलं नरलिंगी असतात. त्यातच यावर्षी मोहोर काळात थंडी उशिरापर्यंत सुरू राहिल्यानं नर फुलाची टक्केवारी जास्त दिसून येत आहे. जातीपरत्वे काही बदल असले तरी आलेल्या एकूण द्विलिंगी फुलांपैकी फक्त 2 ते 3% फुलांचं परागीकरण होऊन फळधारणा होते. बाकीची सर्व फुलं म्हणजेच मोहोर गळून जातो. आलेल्या एकूण फुलांपैकी फक्त 0.4 ते 0.5% फळं जरी काढणीस मिळाली तरी चांगलं उत्पादन मिळाल्याचं समजलं जातं. मंडळी, सध्याही एकेका मोहोर काढीवर 10 ते 12 बाजरीच्या आकाराची फळं बागेत दिसत असली तरी त्यांची नैसर्गिकरित्या गळ होऊ शकते. त्यापेक्षा अधिक गळ जर झाली तर मात्र अंतिम उत्पादनास फटका बसू शकतो. तर आता सुरुवातीला फळगळ होण्याची कारणं आणि त्यावरील उपाययोजना आपण जाणून घेऊया. फळगळ होण्याच्या कारणांमध्ये पहिलं कारण आहे ऑक्झिन्सची कमतरता. ऑक्झिन्स ही झाडांमध्येच तयार होणारी संप्रेरक आहेत. यात इंडोल ऍसिटिक ऍसिड म्हणजेच IAA, नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड म्हणजेच NAA यांसारख्या संप्रेरकांचा समावेश होतो. विशेषत फळधारणा झाल्यानंतर सुरुवातीला फक्त पेशींचं विभाजन होत असतं. ते साधारणत 3 आठवड्यात पूर्ण होऊन पेशींची अपेक्षित संख्या निर्माण झाल्यानंतर फळांचा आकार वाढू लागतो. त्यानंतर काही दिवसांनी त्यात बी वाढण्यास सुरुवात होते. त्यातील वेगवेगळ्या अवस्थेत फळांमध्ये आणि फांदींमध्ये कमी अधिक प्रमाणात ऑक्झिन तयार होत असतं. फांदींच्या तुलनेत फळांमध्ये जास्त ऑक्झिन्स असले तर फळ गळ होत नाही. पण जर फळांमध्ये ऑक्झिन्सचं प्रमाण कमी झालं असेल तर त्याच्या देठाजवळ एक चीर पडते. त्याला ऍब्सेशन लेअर असं म्हणतात. ही चीर पडली की फळ गळ होत असते. फळावर पडलेला सूर्यप्रकाश, तापमानात झालेली वाढ किंवा फळांवर आलेली भुरी आणि तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अशा कोणत्याही कारणांमुळे फळांमधील ऑक्झिन्सचा नाश होतो आणि ऑक्झिन्सचं प्रमाण कमी होऊन ऍब्सेशन लेअर तयार होतात आणि असं होऊन फळं गळून पडतात. आता ऑक्झिन्सची कमतरता जर फळांमध्ये निर्माण झाली तर त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात जाणून घेऊया. सेटिंग झाल्याबरोबर जिब्रेलिक ऍसिड 50 PPM म्हणजे 1 ग्रॅम प्रति 20 लिटर पाणी या प्रमाणात एक फवारणी करून घ्यावी. यानंतर युरिया 2% म्हणजेच 20 ग्रॅम अधिक कार्बनडाझिम 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात एक फवारणी करून घ्यावी. आंब्याची फळं बाजरी किंवा वाटाण्याच्या आकाराची झालेली असताना सामान्यत वातावरणातील तापमान वाढण्यास सुरू होते. अशावेळी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड 20 PPM म्हणजे 2 ग्रॅम अधिक युरिया 2% म्हणजे 2 किलोग्रॅम अधिक कार्बनडाझिम 100 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणात तापमानाच्या अंदाजानुसार 12 ते 15 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 फवारण्या करून घ्याव्यात. शेतकरी बंधूंनो, देठ मजबूत असलेल्या आंब्याच्या जातींमध्ये कमी फळगळ पाहायला मिळते, जसं की दशहरी आणि तोतापुरी. या आंब्यांच्या जातींमध्ये फळगळ कमी पाहायला मिळते. मात्र देठ कमकुवत असलेल्या जातींमध्ये जसं की लंगडा या जातीमध्ये फळगळतीचं प्रमाण अधिक असतं. आता फळगळ होण्याच्या कारणांमध्ये आणखी एक कारण आहे हवामानातील बदल. दिवस आणि रात्रीच्या तापमानात वातावरणातील आर्द्रतेमध्ये जर चढ उतार झाला तर आंब्याच्या फळाची गळ जास्त प्रमाणात होते. वादळी वातावरण, बिगर मोसमी पाऊस आणि धुके यामुळे कीड रोगाचं प्रमाण वाढतं. यामुळेही फळगळतीचं प्रमाण वाढत जातं. फळे लहान असतानाच म्हणजे फेब्रुवारी मार्चमध्ये तापमान एकदम 35 अंशाच्या वर जर गेलं तर लहान फळांमधील
ऑक्सिन्सचा नाश होतो.

0: आणि फळ गळ वाढत जाते. आता यावर उपाययोजना म्हणून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये बागेतील तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे जर गेलं तर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 2 ते 3 पाटाने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिबक असेल तर पाटानं मोकळं पाणी दिल्यास बागेतील आर्द्रता वाढून तापमान कमी राहण्यास मदत होते. त्यामुळे तापमानाच्या ताणामुळे गळणारी लहान फळं झाडावर टिकून राहतात. साधारणत लिंबाच्या आकाराच्या फळांमध्ये उन्हाचा चटका आणि जास्तीचं तापमान सहन करण्याइतपत ताकद आलेली असते. नवीन लागवड करणाऱ्या बागायतदारांनी आपल्या फळांचं उन्हाचे चटके आणि उष्ण वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी बागेभोवती वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करून घ्यावी आणि जर केलेलं नसेल तर वारा प्रतिबंधक म्हणून शेड नेट, गवताचे किंवा बांबूचे तट्टे याचा वापर करता येऊ शकतो. मंडळी, कीड आणि रोगांमुळे देखील फळ गळ होत असते. आंब्याच्या फूल आणि फळ धारणेच्या अवस्थेमध्ये तुडतुडे, फुलकिडे आणि अन्य रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं फळ गळ वाढू शकते. तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या मधासारख्या चिकट द्रवाचे डाग पानं आणि फळांवर पडून सुद्धा फळं गळून पडतात. भुरी रोगासाठी ढगाळ वातावरण, धुके आणि 27 ते 31 अंश सेल्सिअस तापमान या बाबी अनुकूल आहेत. भुरीचं पांढऱ्या रंगाचं आवरण तयार झाल्यानं अविकसित मोहोर आणि फळं गळून पडतात. या रोगामुळे 30 ते 90% फळांचं नुकसान होतं. करपा रोगामुळे फळाचा देठ आणि मोहोर काळा होऊन सुकून जातो. या रोगामुळे लहान फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. आता यावर उपाययोजना म्हणून भुरी आणि करपा या रोगांच्या किंवा तुडतुडे, फुलकिडे आणि किडींच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावानुसार फवारणीचं नियोजन करावं. मंडळी, अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे देखील फळ गळ होत असते. त्यासाठी माती तपासून शिफारशीप्रमाणे खतांचं योग्य प्रमाणात आणि योग्य अवस्थेत व्यवस्थापन जर आपण केलं नसेल तर पोषण अपुरं पडतं आणि परिणामी फळ गळ वाढते. यावर उपाययोजना म्हणून मोहोर काळामध्ये बागेमध्ये पोटॅशियम नायट्रेट 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात 1 ते 2 फवारण्यांचं नियोजन करावं. माती परीक्षणानंतर कमतरता असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सुद्धा त्यासोबत करता येईल. बहुतांश काळ्या आणि भारी जमिनीमध्ये पिकाला जस्ताची कमतरता भासते. अशा जमिनीमध्ये झिंक सल्फेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापर करता येईल. त्याचबरोबर सर्वसाधारण बागेत सुद्धा कॅल्शियम नायट्रेट 10 ग्रॅम अधिक झिंक सल्फेट 5 ग्रॅम अधिक बोरॉन 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात 20 दिवसाच्या अंतरानं 2 ते 3 फवारण्या घेतल्यास याचा फायदा होतो. मंडळी, सध्या फळं लहान असलेल्या स्थितीमध्ये बागेत अंतरमशागत करणं प्रकर्षानं टाळावं, कारण असं केल्यानं मुळांना इजा होऊन गळ वाढू शकते. त्याचबरोबर बागेमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार बाग नेहमी वाफसा स्थितीमध्ये राहील याची काळजी घ्यावी. तर मंडळी, या पद्धतीनं फळ गळ होण्यामागची कारणं जाणून घेऊन जर आपण योग्य पद्धतीनं उपाययोजना केल्या तर आंब्याच्या बागेमधील फूल आणि फळ गळतीचं प्रमाण कमी होईल आणि उत्पादनात वाढ होईल. आंब्याच्या बागेतील फूल आणि फळ गळतीची कारणं या विषयाची संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता शहाजोया सुभेदार यांचा. आता ऐकूया ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅकरवरील उपाय या विषयाची संकलित माहिती. वाचक स्वर आहे शिवाई शेळके यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पौष्टिक औषधी गुणधर्म आणि बऱ्यापैकी चांगला दर मिळत असल्यामुळे महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत चालली आहे. वाढत्या लागवडीसोबत या पिकामध्ये बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भावही वाढत आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 40 ते 80% घट होऊ शकते. ड्रॅगन फ्रूट पहिल्यांदा भारतात 1990च्या दशकात आले. भारत सरकारने त्यास कमलम हे नाव दिले आहे. महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, पुणे, नाशिक यांसह मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये

0: त्याची लागवड झपाट्याने वाढत आहे. हे फळझाड कॅक्टस वर्गीय आणि काटक असले तरी अन्य फळपिकांप्रमाणे त्यामध्येही विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. ड्रॅगन फ्रूटवर फळे आणि फुलांवर विविध बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोग आढळून येतात. अलीकडे ड्रॅगन फ्रूटवर स्टेम कॅन्कर या बुरशीजन्य रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात 40-80% घट होऊ शकते. ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्कर या रोगाचा जेव्हा प्रादुर्भाव होतो त्यावेळी काही लक्षणे दिसून येतात. ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्कर या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची सुरुवात फांदीच्या किंवा फळाच्या पृष्ठभागावर होते. त्यानंतर त्या बुरशीचा पृष्ठभागावरील पेशींमध्ये थेट प्रवेश होतो. सुरुवातीस फांदी किंवा फळावर लहान आकाराचे पिवळसर, केशरी ते तपकिरी ठिपके दिसून येतात. या ठिपक्याच्या मध्यभागी लहान केशरी रंग असतो. कालांतराने मोठ्या बहिर्वक्र केशरी ते लालसर तपकिरी डागांमध्ये बदलत जातो. या ठिपक्याच्या बाहेरील कडा कधी कधी पिवळ्या रंगाने वेढलेल्या असतात. त्यानंतर बुरशीच्या लहान पिवळ्या पिकनिडिया तयार होतात. त्याचे रूपांतर फिकट पिवळ्या राखाडी मृत ऊतींमध्ये होते. पुढे ते अधिक कोरडे होतात. फांदीला छिद्र पडते, यालाच शॉर्ट होल म्हणून ओळखले जाते. अशा रोगग्रस्त फांद्यांपासून पुढे मोठ्या प्रमाणात बीजाणू पसरतात. त्यामुळे रोगाचा दुय्यम प्रसार होतो. ही बुरशी विस्तृत प्रादुर्भावाची क्षमता प्रदर्शित करते. तिचा सुमारे 126 विभिन्न वनस्पतींवर प्रादुर्भाव होत असल्याचे आढळले आहे, जसे की आंबा, ओक, बदाम, टोमॅटो इत्यादी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव सरासरी 61.23% आढळून आला. रोगाची तीव्रता सरासरी 33.64% दिसून आली. 80% अधिक तीव्रतेचा कॅन्कर दर्शविणारी झाडे पुनर्जीवित होणे शक्य नसते, कारण कॅन्करमध्ये विकसित होणाऱ्या डागांमुळे स्टेम कुजतच जातात. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळेही कुजतात. अशा फळांचा गर खाण्यायोग्य राहत नाही. पर्यायाने असे फळ विक्रीसाठी अयोग्य मानले जाते. या रोगामुळे फळ उत्पादनात 40-80% घट होऊ शकते, तर फळाचे बाजार मूल्य 60% कमी होते. सर्वात महत्वाचे म्हणजे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाचे आयुष्य कमी होत जाते. स्टेम कॅन्कर या रोगास कारणीभूत असणारी बुरशीची प्रजाती ही उच्च तापमानात तग धरून राहणारी आहे. रोग चक्र आणि बुरशीच्या अस्तित्वासाठी पाण्याची कमतरता, दुष्काळ आणि 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान हे अनुकूल असते. अशा विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीत हा रोग अत्यंत विनाशकारी ठरू शकतो. स्टेम कॅन्करचा तीव्र प्रादुर्भाव सहसा उन्हाळ्यात होतो, कारण त्याचवेळी जास्त तापमानासोबतच पाण्याच्या ताणालाही पिकांना सामोरे जावे लागते. हवामान बदलामुळे या रोगाचा धोका वेगाने वाढत आहे. ड्रॅगन फ्रूटचा वाण, झाडाचे वय, वर्षाचा हंगाम, जैविक आणि अजैविक ताण यासारख्या घटकांवर रोगाच्या लक्षणांची तीव्रता आणि विविधता अवलंबून असते. स्टेम कॅन्करची बुरशी जखमा आणि नैसर्गिक छिद्रांसह विविध माध्यमांद्वारे संक्रमित करू शकते. विशेषतः ड्रॅगन फळांमध्ये ऍप्रेसोरियाच्या निर्मितीद्वारे थेट प्रवेश करते. स्टेम कॅन्करचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे, लागवडीसाठी वापरले जाणारे रोगग्रस्त बेणे, माती, वारा, पाऊस आणि विविध कीटकांमुळे होऊ शकतो. ड्रॅगन फ्रूटची लागवड करताना घ्यायची काळजी. शिफारशीत अंतरावरच ड्रॅगन फ्रूटची लागवड करावी. लागवडीसाठी रोगविरहित बेणे म्हणजे क्लॅडोट्स वापरावे. लागवड करण्यापूर्वी क्लॅडोट्सवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. कॅन्कर रोगाच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी बागेची स्वच्छता हे मूलभूत तत्व आहे. फळ काढणी हंगामानंतर बागेची छाटणी करून रोगग्रस्त फांद्या काढून बीजाणूंचे स्त्रोत नष्ट करावेत. अशा प्रकारे ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्कर या रोगाची वेळीच ओळख आणि त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास भविष्यात येणारा संभाव्य धोका आपण टाळू शकतो.
1: ड्रॅगन फ्रूटवरील स्टेम कॅन्करवरील उपाय या विषयाची संकलित माहिती आपण ऐकली. वाचक स्वर होता शिवाई शेळके यांचा. मंडळी, याबरोबरच आमच्या ग्रामीण भागातील श्रोत्या

साठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: मानसिक आजार आणि व्यसने उपचाराने बरे होऊ शकतात.
2: सर्व प्रकारचे मानसिक आजार आणि लैंगिक समस्येवर आधुनिक उपचारांकरिता मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रसन्न प्रभाकर खटावकर यांचं आधार मानसिक आजार व व्यसनमुक्ती हॉस्पिटल श्री रेवण सिद्धेश्वर मंदिराजवळ विजापूर रोड सोलापूर.
1: मोबाईल 93 72 707 100.

0: एक महिन्याच्या खरेदीसाठी अवश्य भेट द्या. अपटे ट्रेडर्स पूर्व मंगळवार पेठ, गणेश रामचंद्र अपटे सात रस्ता आणि लकी चौक, दालने सोमवारीही चालू.
1: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली सोलापूर.
2: दात आणि हिरड्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: प्रसिद्ध दंतरोगतज्ञ डॉक्टर किशोर शिवगुंडे, तेरासदार कॉम्प्लेक्स डॉमिनोज पिझ्झा समोर, गरुड बंगल्या शेजारी, सात रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर.
2: मोबाईल 9172710499.
4: काय ग, किती पैसे कमवून आणले तरी कमीच कसे पडतात.
5: तुमचं गाडी वापरणं बंद करा म्हणजे पेट्रोल खर्च वाचेल.
4: असं? दुर्गा सायकल डीलर्स मधून आज छान सायकल घेऊन येतो.
5: अय्या खरंच?
4: हो ना, सर्व नामांकित कंपन्यांच्या सायकली, स्पेअर पार्ट, विक्री नंतरची सेवा, तसंच ठोक आणि किरकोळ सायकलीचे विक्रेते दुर्गा सायकल डीलर्स.
6: सर्व नामांकित कंपन्यांच्या गिअरच्या, विदाऊट गिअरच्या आणि इलेक्ट्रिक सायकल मिळण्याचं एकमेव ठिकाण दुर्गा सायकल डीलर यांची नवीन शाखा अगदी मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे एम्प्लॉयमेंट चौकात VIP रोड वर. मोबाईल 9822985538.
7: डोळ्यांच्या आजारांवर उपचार घेत आहे तर रजिस्टर्ड अशा उच्च शिक्षित सर्जन कडूनच घ्या.
3: सर्व प्रकारच्या डोळ्यांचे आजार, मोतीबिंदू, काचबिंदू यावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर शीतल संदीप होळकर यांचं होळकर आय हॉस्पिटल, गवळी प्लॉटिंग, कुरुल रोड, मोहोळ.
7: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 4. मोबाईल 9579790940.
8: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे.
9: म्हणूनच पुरडे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर.
8: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल.
9: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा. जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
10: फुरडे हाईट्स क्लब हाऊस, गणेश नगर, राजस्व नगर जवळ, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 9028038555.
11: श्रोते हो, आता ऐकूया श्रवण यशवंते यांच्या आवाजात वामन कर्डक यांचं लोकगीत, मधुकर पाठक यांचं संगीत आहे.

0: मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात वामन कर्डक यांचं लोकगीत आपण ऐकलं, श्रवण यशवंते यांच्या आवाजात.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स करून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स.
2: दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते.
4: सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
5: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट. या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
6: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
5: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
7: या उन्हाळ्यात गर्मीला द्या ब्रेक, या आणि धम्माल करा शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये.
8: मस्त राईड्स, वॉटर गेम्स आणि फुल ऑन एन्जॉयमेंट. आजच भेट द्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क, तुळजापूर रोड, सोलापूर.
9: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर. जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर.
10: मोबाईल 77-19-92-22-55.
11: किडनी स्टोन, मुतखडा, इरट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381.
12: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
13: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल.
12: NBA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर.
13: संपर्क 83-798-64-555.
14: चित्रपटांचे खेळ रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर. दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते?

100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा 1 जून पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोतेहो 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 लोकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत असं ते म्हणाले.
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है. आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है. भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है. इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे. साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगारचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत तीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार

बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळी उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठतं, राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून येत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1-22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत.
भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे

अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगट सारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19 रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्ती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो

0: यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19 रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्ती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 103.4 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण. रात्रीचे ठीक 8:15 झाली आहेत.
2: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची.
3: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण, पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह.
2: शिस्त, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.
3: पत्ता: MB चव्हाण गुरुकुल, लमन तांडा, कामती खुर्द, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क: 72 76 26 65 39.
4: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
5: पण तू कसा ओळखलास?
4: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
6: VR पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनः प्रसारण. लेखक रजनीश जोशी, सहभाग अभिराम सराफ, यल्लप्पा गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा.

0: अरे वाह राम, ये
1: अगो भाई राम भाऊ जी का या या या।
0: ओ आलो आलो,
2: अरे कधी आलास आणि कसा झाला प्रवास?
0: झाले 3-4 दिवस झाले.
2: बर.
1: म्हणजे प्रीती परत गेली त्याच दिवशी आलात म्हणायचं?
0: काय म्हणायचं ते म्हणा.
2: अरे चा राम, काय गडबड? प्रवास बाधला की काय?
1: मी पण तेच विचारणार होते, काय झालं रामभाऊजी?
0: हो ऊन कसले मीरा बहिणी.
2: अरे त्याचं काय आता, आपल्याला सवय झाली आहे ना.
1: हो तसं नाहीये, ते थंड हवेच्या प्रदेशात फिरून आलेत ना, ते सांगायचं असेल त्यांना.
2: अरे असं आहे का? अच्छा, हे माझ्या लक्षातच नाही आलं. मग राम, सिमला, उटी, मसुरी, नैनिताल, कसा झाला प्रवास?
0: अरे काही काही विचारू नको मोहन.
2: अरे का का,
0: इतका रमणीय भाग आहे तो, काही
2: आहेच ना.
1: काय भाऊजी असं पुस्तकी नका हो बोलू, रमणीय वगैरे. रमणीय तर असणारच, काय काय पाहिलं ते सांगा ना.
2: हो ना.
0: अहो निसर्गानं अक्षरशः उधळण केलीये मसुरी आणि नैनितालवर. काय ते डोंगर, काय ते धुकं.
2: धुकं? इतकी थंडी होती की काय?
0: तर मग रात्री उबदार पांघरून घेऊन झोपावंच लागायचं. आणि गारवा तर काही विचारूच नका.
1: विचारू नका काय, उत्सुकता आहे आम्हाला, आम्हा उष्ण हवामानातल्या लोकांना.
0: वहिनी, सोलापुरात उन्हात पोळलेल्या लोकांच्या सर्वांगावर तिथला निसर्ग हळुवार फुंकर घालतोय असं वाटण्याजोगा गारवा होता तिकडं.
2: आमच्याकडं माडगुळकरांच्या शब्दात सांगायचं तर, दिवसभर अंगावर

0: वर ऊन गरम चुळा भरत असत.
1: अरे बापरे.
2: आणि रात्र निवत जाणाऱ्या भट्टीसारखी धुमसत असते.
0: हो ना
1: वहिनी वहिनी, पण तुमचं वाक्य माडगुळकरांचं नाहीये.
2: नाही नाही, मला हे आत्ता सुचलं.
0: अरे व्यंकटेश माडगुळकरांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे ना,
1: हो,
0: म्हणून तिनं एक संकल्प केलाय.
1: बर बर बर.
2: फक्त माडगुळकरांचंच नाही बर का म्हणजे, शंकर पाटील आणि द मा मिरासदारांचंही हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
1: अच्छा, हे ठाऊक नव्हतं मला. मी फक्त त्यांच्या काही कथा वाचल्या होत्या, त्या सुद्धा बऱ्याच पूर्वी.
2: ठीक आहे, अहो माझा संकल्प सांगा ना भाऊजींना.
0: हो ते राहिलंच की राम. माडगुळकर, पाटील, मिराजदार या तिघांची सगळी पुस्तकं या शताब्दी वर्षात वाचून काढायचा संकल्प केलाय मीराने.
1: छान छान मीरा बहिणी. पुस्तकं वाचून झाल्यावर एक तर त्यावर थोडक्यात का होईना तुम्ही लिहा थोडस, किंवा आमच्यासारख्या चार श्रोत्यांना एकत्र बोलवून त्यावर काहीतरी बोला. कशी आयडिया?
2: चांगली आहे चांगली आहे, पण बोलण्यापेक्षा ना लिहिण्याचा पर्याय मला जास्त चांगला वाटतोय बर का भाऊजी.
0: हो, पण त्यानिमित्तानं पाच सहा मित्रांचं कोंडाळं जमलं आणि पुस्तकावर चर्चा झाली तर बरंच आहे ना, नाही का? आणि मीरा, तसंही तुला बोलायला जास्तच आवडतं नाही का?
1: मोहन, तुला सतत चांगल्या कल्पना सुचत असतात, कसं काय सुचतं रे हे तुला?
0: तसं काही नाही, तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून बोलतो आपलं. नाही नाही, आणि मीराचं सहवास आहे.
1: अच्छा.
0: तिच्याकडून खूप ऐकायला मिळतं रे मला.
1: बायकोचं ऐकून घ्यावंच लागतं रे.
0: हो,
2: ऐकावं वाटण्याजोगं बोलणाऱ्या खूप कमी आहेत. पण
0: पाहिलंस पाहिलंस का आत्मविश्वास? परवा आंबे विकत घ्यायलाही विरोध केला तिनं.
1: वहिनी वहिनी, अहो काय ऐकतोय काय मी हे?
2: हो हो भाऊजी, पण दुसऱ्याच दिवशी वाण मिळालं ना त्यांना आंब्याचं.
1: म्हणजे
0: अधिक महिना सुरू झालाय ना, त्यामुळं आंब्याचं वाण आलं दशहऱ्या आधीच.
1: वा, आंब्याची भेट द्यायला अधिक महिना हवाच कशाला म्हणतो मी. कुणीही कोणाला आंबे थेट भेट द्यावेत कसं?
2: अगदी बरोबर, पण आपल्याकडं पर्वणी साधायची गडबड करतात लोक.
0: कोणता तरी योग साधायचा असतो लोकांना, दुसरं काय?
1: परवा एक बातमी वाचली बर का मी,
0: काय ती?
1: 1.5 किलो वजनाच्या चांदीच्या कोल्हापुरी चपला जावयाला भेट म्हणून दिल्यात म्हणे एका सासरी बुवानी.
2: अगो बाई, काय सांगताय?
1: हो, अधिक महिना, दुसरं काय?
0: जावयांची चंगळ आहे बाबा,
1: नाहीतर काय?
2: पण हे चुकीचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? चंगळ कसली, उधळपट्टी म्हणावी लागेल त्याला.
1: खर्च करणारा करतोय, भेट घेणारा घेतोय, तुम्ही का विरोध करताय?
0: ती तत्वानं वागणारी स्त्री आहे.
1: बर,
2: थट्टा करू नका हा. धोंड्याचा महिना म्हणून नाहक खर्च कशाला, असं आपलं माझं मत.
1: हे बघा, असं विनाकारण वाकड्यात शिरायचं कारण नाहीये. कुणाची तक्रार नसेल तर वितनंडवाद कशासाठी? बरोबर
0: ना, एकमेकांना भेटी देण्यात वाईट काही नाही ना. पण
1: मी तेच म्हणतोय,
2: सदिच्छा भेटींबद्दल माझं काही म्हणजे काही म्हणणं नाहीये भाऊजी. सक्तीच्या भेटीबद्दल माझं म्हणणं आहे खरं.
1: अच्छा,
0: सोन्याची किंमत वाढली आणि चांदी हाताबाहेर चालली आहे.
1: हो, सोन्या चांदीचा तर विषयच नाहीये.
2: खरंय खरंय. असं पहा भाऊजी, नदीच्या अभिषेकासाठी तिच्यात दूध होत न किंवा दुधाला भाव मिळत नाही म्हणून रस्त्यावर दूध ओतून कॅन रिकामे करणं, हे काही बरोबर आहे का सांगा?
1: अहो काही नाही, लक्ष वेधीकृती असतात.
0: नासाडी करून लक्ष कशाला वेधायचं बरं?
2: हो ना,
1: भेटी देऊन लक्ष वेधलेलं चालत नाही ना तुम्हाला.
2: म्हणजे म्हणायचंय काय भाऊजी तुम्हाला?
1: आता बघा, गायीसाठी गोग्रास इथपर्यंत मी समजू शकतो, पण गायींना 56 भोग द्यायचे, 56 नैवेद्य द्यायचे, हे काही मला योग्य वाटत नाही.
0: तुला योग्य वाटत नाही म्हणून आमच्या भावना दुखवतोयस कशासाठी?
2: भावना दुखावण्याचा कुठं प्रश्न आहे? ज्या प्राण्याचं जे अन्न आहे ते त्यांना द्यावं.
1: हो हो, भटक्या कुत्र्यांबद्दल मी मागं हेच म्हणालो होतो. आता सुप्रीम कोर्टानं देखील त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे.
0: भटक्या कुत्र्यांचा त्रास सगळ्यांना होतो राम.
1: हो,
0: त्यांना रस्त्यावर ती जिथं आहे तिथं जाऊन बिस्किटं खाऊ घालणाऱ्या लोकांना माझाही विरोधच आहे बरं का?
2: नीट विचार केला ना तर या असल्या भ्रामक गोष्टीतून बाहेर आलंच पाहिजे आपण.
1: 25 तारखेला आंब्याची विक्री वाढते की नाही पाहाच तुम्ही
0: का? का रे?
1: अरे दशहरा आहे ना, आंब्याचं वाण देण्याचा दिवस.
2: पुन्हा तेच
1: तेच तेच करू नका असा बदलता पवित्रा घेतलाय मी.
0: लोकभावनांचा आदर करायला पाहिजे असं मला वाटतं.
2: कसं आहे, अधिक महिन्यानंतर पंढरीत रोज 1,00,000 भाविक दर्शन घेत आहेत.
1: बघा,
2: त्यांचा आदरच आहे आम्हाला.
1: त्यांची योग्य सोय

0: हवी असं आमचंही म्हणणं आहे.
1: त्यात गैरकाय आहे? पंढरपुरात दर्शनासाठी रोज लाखभर लोक येत असतील तर त्यांच्या भोजनाची, दर्शन रांगेत सावलीची, उन्हाची काहिली असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय व्हायलाच हवी ना.
0: होय बरोबर आहे, पण परभणीच्या मुद्द्यावर माझं वेगळं मत.
2: वेगळं मत मांडायला तुम्हाला परवणी कशाला लागते हो भाऊजी?
1: हो ना, तू मत मांडलंस हीच आमच्यासाठी परवणी.
0: तसं नाही, एकाच महिन्यात दर्शनासाठी गर्दी करायची, एकाच तिथीला देवदर्शनासाठी तुडून पडायचं, असं का म्हणतो मी?
2: परवणी त्यालाच तर म्हणतात.
0: पण या परवणीचा लाभ देव आणि भक्तापेक्षा अन्य लोकांवरच जास्त घेतात ना ते लोक.
1: उडदा माझी काळे गोरे अशी म्हणच आहे ना राम, चालायचंच.
0: हो ना, या चालायचंच मुळे बराच गोंधळ होतोय मोहन.
2: हे मान्य आहे मला भाऊजी, सर्वसामान्य माणसं अनेक चुकीच्या गोष्टींकडे चालायचंच म्हणून दुर्लक्ष करतात.
1: हो ना,
0: जास्त पैसे देऊन देवाचं दर्शन इतरांपेक्षा आधी, म्हणजे रांगेत तिष्ठत असलेल्यांपेक्षा आधी घेण्याला मान्यता आहे का?
2: देवाच्या दारात सगळे समान आहेत. मग जास्त पैसे भरणाऱ्यांना 15 मिनिटात किंवा अर्ध्या तासात दर्शन म्हणजे अन्य भाविकांची चेष्टा करण्यासारखंच आहे, नाही का?
1: मान्य आहे, पण अन्य भाविक चालायचंच म्हणून सोडून देतात ना हा विषय.
0: तेच म्हणायचंय मला. सगळीकडं एजंटांचा सुळसुळाट झालाय.
2: सगळ्यांना ठाऊक असलेलं उघड गुपित आहे ते भाऊजी.
0: त्याविषयी जाहीरपणे बोललं की पुरावा द्या म्हणतात अनेक जण.
1: कठीण आहे सगळं, आपण त्यातल्या त्यात स्वच्छ राहायचं इतकंच आपल्या हाती.
2: बरोबर रामभाऊजी, तिकडं थंड प्रदेशात जाऊन आलात आणि आम्ही इकडं परवा 44 अंशाला स्पर्श करून आलो बरं का?
1: काय काय रे,
0: माझा प्रवास तुम्हाला खटकल्यासारखा दिसतोय.
2: छे हो छे भाऊजी, मुळीच नाही बरं का तसं.
0: म्हणजे सारखा त्याचा उल्लेख करताय म्हणून म्हटलं.
1: राम, सोलापुरातल्या लोकांना थंड हवेतल्या लोकांचं अजिबात मत्सर वाटत नाही.
0: बर,
2: कडक गरमागरम चहाच्या स्टॉलवर किती गर्दी असते तुम्ही पाहताच आहात ना.
0: हो हे मात्र खरं. बरं, शीतपेयांच्या दुकाना इतकीच चहा पिणाऱ्यांची गर्दी असते दुपारी.
1: मग अशा आम्हा सोलापूरकरांना तू थंड हवेत फिरून आला म्हणून वाईट कशाला वाटेल बरं?
2: खरंय, उलट तसल्या थंडीत सोलापूर सारखा चहा मिळाला नसेल तुम्हाला याचच मला वाईट वाटतंय.
0: हे तुमचं बरं आहे, चित भी मेरी पट भी मेरी.
1: आम्ही सोलापूरकर आहोत, कुणालाही हार जाणारे नाही.
0: बर बर,
1: मग कडक उन्हाळा असला तरी तोच आम्हाला घाबरून निघून जाईल.
2: हो ना, हो जास्त कशाला, 15 दिवस थांबा फक्त. उन्हाळा जाईल पळून, पाऊस येईल धावून.
0: सर आली धावून, मडके गेले वाहून, या चालीवर म्हणताय तुम्ही मेरा वहिनी.
1: जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतोय महाराष्ट्रात.
0: महाराष्ट्रात म्हणजे मुंबईमध्ये. सोलापुरात यायला त्याच्या पुढे 15 दिवस लागतात.
2: लागू दे ना, पण उन्हाळ्याची तलखी कमी होत जाते ना 1 तारखेपासून. कसं?
1: बरोबर आहे,
0: तेच तर हवाय ना आपल्याला. चला मला जायला हवं आता.
2: पुन्हा आता कुठला दौरा भाऊजी?
1: राम हे बरं आहे तुझं, सारखे दौऱ्यावर दौरे.
0: अरे दौऱ्यावर नाही, आंबे आणायला चाललोय मार्केटमध्ये.
1: होय
2: का, तुम्हाला वाण नाही का यावेळेस मिळणार?
1: मीरा, आम्ही वाण नसलेले गुणी लोक आहोत.
0: आमच्या सारख्या लोकांची सोलापुरात वाण नाहीये मीरा बहिणी.
2: चांगली गोष्ट आहे भाऊजी, पण सोलापूर ही गुणवानांची खाण आहे.
0: मीरा बहिणी, आपणच आपली स्तुती काय करायची म्हणतो मी.
1: राम, अरे सोशल मीडियाचा जमाना आहे ना, आपणच आपली स्तुती करून घ्यायची असते.
0: म्हणजे
2: यंदाचा आंबे खातानाचा फोटो टाकायचा फेसबुकवर आणि 10 वर्षांपूर्वीच आपण टाकायचा.
0: अरे वा,
1: 10 वर्षापासून हा आंबेच खातोय असं वाटलं पाहिजे सगळ्यांना.
0: हे नव्हतं लक्षात आलं माझ्यावर का? सोलापुरातल्या कडक उन्हात भर दुपारी आंबे खाण्यातली मजा इतर कुठेही नाहीये बरं का? इतकंच मला माहितीये आणि त्यासाठीच मी निघालोय मार्केटमध्ये आंबे आणण्यासाठी.
2: भाऊजी जाताच आहात तर आम्हालाही आणा 2 डझन आंबे.
1: बापरे, झन इतके कशाला, आपण दोघेच तर आहोत ना. आणि मग परवाचे आहेतच की अजून थोडेसे?
2: मी पुस्तक वाचल्यानंतर त्यावर बोलण्यासाठी अपार्टमेंट मधल्या 5-6 मैत्रिणींना बोलवणार आहे, त्यासाठी हवेत मला.
0: छान छान, शुभस्य शीघ्रम. तुमच्या या उपक्रमासाठी माझ्याकडूनच आंब्याची भेट देतो तुम्हाला. आता निघतो, नाहीतर आंबे संपायचे मार्केटमधले.
1: का?
0: अधिक महिन्याच्या वाण खरेदीसाठी सासऱ्यांची गर्दी झाली असेल.

0: मंथन या कौटुंबिक श्रुतिकेचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. लेखन होतं रजनीश जोशी यांचं. सहभाग होता अभिराम सराफ, यल्लप्पा गाडेकर आणि तेजश्री कुमठेकर यांचा. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉ सोमेश्वर पाटील.
1: घरदार कपडे भांडी असता मलीन, मनास वाटे तया द्यावे रूप नवीन. समजावून घ्या आहे उपाय सोपा, चैतन्य आणा अन स्वच्छता जपा.
2: चैतन्य केमिकलची साफसूफ उत्पादने, लिक्विड सोप, फ्लोर क्लीनर, ब्लू क्लीनर, बूस्टर पावडर आणि एक्सेल डिटर्जंट पावडर. चैतन्य केमिकल, शिवस्मारक समोर, शिंदे चौक, सोलापूर.
3: आई, अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको, फक्त साडी हवी, ती देखील फक्त धूत सारीज मधीलच. अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज, साटी गल्ली, सोलापूर.
4: तंत्र शिक्षणाची वैभवशाली परंपरा असलेल्या SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष प्रवेश सुरू. मेकॅनिकल, कम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,
5: NBA मानांकन प्राप्त उच्च विद्या विभूषित अनुभवी प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्तीचा लाभ, सर्वात महत्वाचं प्लेसमेंट सेलद्वारे नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी,
4: वायफाय आणि बसची सुविधा. गेल्या 28 वर्षापासून उत्कृष्ट निकालाची परंपरा. SEBC योजनेद्वारे 10% आरक्षण. आपल्या उज्ज्वल करिअरसाठी SPM पॉलिटेक्निक कुमठे इथं प्रवेशासाठी संपर्क साधा.
5: संपर्क 97 67 104 आणि 97 67 107 105.
6: हिंदी चित्रपटातील मनाला भुरळ घालणाऱ्या, हृदयस्पर्शी आणि विविध कालखंडात बदल झालेल्या नृत्य, गीत आणि संगीत यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
6: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं प्रत्येक रविवारी रात्री 10 ते 11 या वेळेत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकायला विसरू नका.
7: गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैं.
8: प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं, असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका, सोलापूरची नाट्यगाथा. श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका. दिनांक 1 जून 2026 पासून दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

श्रोते हो, आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे राजश्री लेले यांचं.

श्रोतेहो आता ऐकूया आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं डॉ मनोज अणावकर यांचं गाणं. अशोक पत्की यांचं संगीत आहे.

0: आनंदी जोशी आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं डॉ मनोज अणावकर यांचं गाणं आपण ऐकलं, ज्याला संगीत होतं अशोक पत्के यांचं. श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि

0: रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेस पर्यंत सगळं काही,
1: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य।
0: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श।
1: तर ऐकायला विसरू नका, खमंग रुचकर दररोज सकाळी 9:15
0: ऐकत रहा आणि बनवत रहा,
1: प्रत्येक दिवस अधिक स्वादिष्ट।
2: श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत। आता समाचार संध्या, हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
1: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156
2: आई अधिक महिन्यासाठी दुसरं तिसरं काही घेऊ नको फक्त साडी हवी ती देखील फक्त धूत सारीज मधीलच अधिक महिन्याचा आनंद साजरा करण्यासाठी श्री धूत सारीज चाटी गल्ली सोलापूर
1: अनुभवी दंतरोग तज्ञ डॉक्टर मंगेश शहा यांच्या क्लिनिक मध्ये
3: दात काढणं इम्प्लांट करणं रूट कॅनॉल क्लिप बसवणं कवळी बसवणं अशा सर्व उपचारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध जनता शॉपिंग सेंटर पहिला मजला नवी पेठ सोलापूर
1: मोबाईल 9205994290
3: वेळ सकाळी 10:30 ते रात्री 8
4: साडी नेसता ती जणू होते सेलिब्रिटी लाहोटी सारीची व्हरायटी जोडती असंख्य नाती तुमची आमची पसंती फक्त लाहोटी
5: लाहोटी सारी चाटी गल्ली सोलापूर
0: शिदोरी संस्कारांची ज्योती निरंतर ज्ञानाची MB चव्हाण गुरुकुल देते खात्री उज्ज्वल भविष्याची
1: प्राध्यापक प्रमोद शिवाजी अवताडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले इयत्ता 5वी ते 12वी मुलांचे निवासी MB चव्हाण गुरुकुल इथे मिळते उत्तम दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण पौष्टिक आहार आणि स्वच्छ व सुंदर वसतिगृह
0: शिस्त संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत उत्तम दिनचर्या आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा
1: पत्ता MB चव्हाण गुरुकुल लमन तांडा कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 72 76 26 65 39
6: आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी योगा अत्यंत आवश्यक आहे
7: म्हणूनच पुर्डे कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत मोफत योगा शिबिर
6: अनुभवी योगाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 25 ते 30 मे सकाळी 6 ते 7:30 या वेळेत होईल
7: तरी सर्वांनी याचा नक्की लाभ घ्यावा जागा मर्यादित असल्याने पूर्व नोंदणी आवश्यक आहे
8: पुर्डे हाइट्स क्लब हाऊस गणेश नगर राजस्व नगर जवळ विजापूर रोड सोलापूर संपर्क 90 28 0 38 555
9: श्रोते हो आता ऐकूया एक कलाकार अंतर्गत देवकी पंडित यांनी गायलेल्या काही रचना सुरुवातीची रचना गायली देवकी पंडित आणि ओंकार दादरकर यांनी शब्द आहेत अरविंद आघारो यांचे तर संगीत यशवंत देव यांचं

श्रोतेहो, यशवंत देव यांच्या संगीत नियोजनात अरविंद आगारो यांची आणखी एक रचना ऐकूया, गायली अर्थातच देवकी पंडित आणि ओंकार दादरकर यांनी.

0: तर श्रोतेहो, याबरोबरच एक कलाकार अंतर्गत मराठी गाण्याचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. यामध्ये आज देवकी पंडित यांनी गायलेल्या रचना आपण ऐकल्या आणि हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: व्यसनाधीनता, नैराश्य, सतत आत्महत्येचे विचार येणं, संशय घेणं, सततची डोकेदुखी, वारंवार राग येणं, झोप न येणं ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. त्याकडे दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच औषधोपचार केल्याने मनोविकार बरे होतात.
2: अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर बुर्टे यांचं मनोदय न्यूरो सायकियाट्रिक सेंटर, रिमांडोम जवळ, सोलापूर. मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
3: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स,
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
3: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स, शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, तंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
3: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
4: शिंगवी ज्वेलर्स, लग्न सराई आणि येणारा अधिक महिना म्हणजे वधू आणि वराचे दागिने, त्यासोबतच आईचं स्वप्न, लेकीची हौस आणि जावयाला भेट, या गोष्टी आनंदाने साध्य करायच्या तर पूर्वीपासून असणाऱ्या सराफ बाजारातील शिंगवी ज्वेलर्स मध्ये जायलाच हवं.
5: दागिन्यातील कलाकुसर, विविधता, नाविन्य, कमीत कमी मजुरी आणि आपुलकीची सेवा, त्यामुळे पिढ्यान पिढ्यांची विश्वास जपणारी जुनी पिढी.
4: शिंगवी ज्वेलर्स, सराफ बाजार, मंगळवार पेठ, सोलापूर, आणि सहगामिनी, महावीर चौक, होडगी रोड, सोलापूर.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
6: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
6: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसं ओळखलं?
7: सर्वात सुंदर, नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.

9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून श्रोते हो, रात्रीचे 9:15 झाली आहेत. आता रात्री 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊया.

0: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर, तसंच प्रसार भारतीच्या ऑफिशियल मोबाईल ऍपवरून देखील आमचं प्रसारण तुम्ही ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे अभिराम सराफ यांचं आणि सादर करते डॉ सोमेश्वर पाटील.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो, पेशवे काळामध्ये जे तमाशे सादर होत होते त्यामधल्या पद्यमय गवळणींना नंतरच्या काळातील तमाशा शाहिरांनी गद्य स्वरूपातले संवाद जोडले आणि एकंदरच गवळणीच्या कार्यक्रमामध्ये भरपूर नाट्यमयता आणली, कारण त्यामध्ये उत्स्फूर्त संवाद होते, कोटीवजा भाषा होती, आधुनिक संदर्भ होते आणि विमुक्त आनंदाचा प्रत्यय देणारी ती गवळण होती. खरं तर या प्रकारची ही गवळण म्हणजे तमाशाला आणि नाट्यपरंपरेला मिळालेली एक देणगीच आहे असं म्हणायला हरकत नाही. एका बाजूला तमाशाचा बाज लयाला जात असताना तमाशाच्या अंगभूत बाजारातून व्यक्त होणारं हे वैशिष्ट्य अतिशय महत्वाचं आहे. आता या तमाशामध्ये गण कसा होता, गवळण कशी होती किंवा या तमाशातल्या मावशीचं कॅरेक्टर कसं होतं हे आतापर्यंत आपण बघितलं. आता तमाशामध्ये बतावणी किंवा फार्स कसा असतो, ज्याला आपण रंगबाजी असं देखील म्हणतो, त्याबद्दल जरा माहिती घेऊया. पण सुरुवातीला ऐकूया ही ढंगदार अशी लावणी. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया पांडू हवालदार चित्रपटातल्या एका लावणीनं. ही लावणी लिहिली आहे जगदीश खेबडूकर यांनी, संगीतबद्ध केली आहे राम लक्ष्मण यांनी आणि गायली आहे पुष्पा पागधरे यांनी. 1975 सालचा हा अतिशय गाजलेला असा चित्रपट पांडू हवालदार.

तमाशातल्या गवळणीचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेचच बतावणीचा कार्यक्रम सुरू होतो. पुढे सादर केल्या जाणाऱ्या बगाची इतर कलावंत पूर्वतयारी करत असतात. त्यापूर्वी प्रेक्षकांना सोंगाडे आणि सरदार एका विनोदी आणि अत्यंत चटकदार कार्यक्रमामध्ये गुंतवून ठेवतात. अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बतावणी असं म्हटलं जातं. या बतावणीमध्ये सोंगाड्या, सरदार आणि एखाद दुसरा नाचा किंवा एखाद दुसरी नाची असे असतात. बतावणीला तात्या बापूची गंमत असंही नाव आहे. यामध्ये सरदार हा बापू असतो आणि सोंगाड्या हा तात्या असतो. पेशवेकालीन तमाशामध्ये बतावणीच्या ऐवजी लावणीचा कार्यक्रम होत असे. अशा वेळेला त्या काळी भेदिक लावण्यांचा किंवा सवाल जवाबाचा कार्यक्रम देखील सादर केला जायचा. पेशवे उत्तर काळामध्ये या भेदिक लावण्याच्या जागी तात्या बापूची गंमत पेश केली जाऊ लागली. आता 1973 साली आलेल्या आंधळा मारतो डोळा चित्रपटातली एक लावणी ऐकूया. आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. जगदीश खेबुडकर यांचे शब्द आहेत. प्रभाकर जोग यांचं संगीत आहे.

0: ताते आणि बापू हे जीवलग मित्र असतात. उद्योगाच्या शोधात ते बाहेर पडलेले असतात, त्यामुळे त्यांची काही काळ ताटातूट झालेली असते. एके दिवशी अचानक ते आपल्या गावी येतात आणि दोघांचीही अचानक गाठभेट होते. ते आश्चर्याने एकमेकांच्या गळ्यात पडतात आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू होतो. तात्या म्हणतात, कोण बापू का? होय होय, कोण तू? तात्या का? अरे काय मित्रा, किती दिवस झाले तुझी गाठभेट नाही. अरे होय मित्रा, ये ये ये, कडकडून मिठी मारू दे मला. अरे तब्बल एक वर्षानं आपण भेटतोय. हो ना, आपण खरं तर दोघही जीवाभावाचे दोस्त. आपण एकत्र खेळलो, एकत्र वाढलो, एका ताटात जेवलो, एका शाळेत शिकलो. मला तुझ्याशिवाय आणि तुला माझ्याशिवाय कर्मायचं देखील नाही, असा त्यांच्यामध्ये संवाद सुरू झालेला असतो. पुढे काय होतं जाणून घेऊया एका लावणीनंतर.
1: सौली न पावली चिल्लर खुर्दा, त्यातली नवमी बरका.
2: आता पण हायस्कूल कशातली?

आताच ही लावणी उषा मंगेशकर यांनी गायली होती चंदनाची चोळी अंगांग जाळी या चित्रपटासाठी. शब्द जगदीश खेबुडकर यांचे होते, संगीत राम कदम यांचं होतं. तात्या आणि बापू यांच्यामध्ये संवाद रंगत चाललेला असतो. दोघेही एकमेकांना बोलत असतात. बापू म्हणतोय, अरे मित्रा माझी आई ती तुझी आई. तात्या म्हणतात, हो तुझा बाप तो माझा बाप. पुन्हा त्या दोघांचा संवाद भरभर सुरू होतो. तुझी बहीण ती माझी बहीण, हो खरंय खरंय. आणि

सुरू होतो, तुझी बहीण ती माझी बहीण, हो खरंय खरंय, आणि तुझी बायको ती माझी बायको, आ काय म्हणालास, पुन्हा बोल पुन्हा बोल, माझी बायको तुझी कोण, अरे आपण दोघं जीवाभावाचे दोस्त, तुझी बायको ही माझी कोण, एक घास आपण दोघांनी वाटून खाल्ला की नाही, खाल्ला, पण माझी बायको ही माझीच बायको, आपण जीवाभावाचे दोस्त, तुझी बायको ती माझी वहिनी, कळलं का? अशा प्रकारे काहीतरी विनोदी संवाद त्या काळामध्ये घडत असत. तात्या बापूच्या गमतीमध्ये एखादी कल्पक परंतु विस्मयकारक घटना किंवा एखादा किस्सा कथन केलेला आपल्याला आढळतो. श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेवडकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनी. चित्रपटाचं नाव आहे चंदनाची चोळी अंग अंग जाळी.

सुंगड्या जसा सोंग काढण्यात पटायत असतो त्याचप्रमाणे तो सफाईदारपणे थापा मारण्यात देखील पटायत असतो। बतावणी या प्रकारात अशाच प्रकारच्या थापा मारलेल्या असतात। मात्र सरदाराच्या थापेवर तात्या बनलेल्या सोंगाड्या चतुराईनं आणि कल्पकतेनं सवाई थाप मारून बापूला म्हणजे सरदारालाच हास्यास्पद ठरवतो। त्याची ती कल्पकता आणि हुशारी पाहून तमाशाचा प्रेक्षक एकदम खुश होतो। असा हा बतावणीचा प्रकार त्या काळामध्ये खूप गाजत होता। त्या काळात काळूबाळूच्या बतावणीमध्ये वापरलेले किस्से देखील खूप मजेदार असेच होते। त्यातल्या कल्पना जरी असंभाव्य वाटत असल्या तरी त्याची केलेली एकंदर मांडणी अत्यंत कलात्मक आणि नाट्यमय अशी होती। तात्या बापूंची निवेदन शैली एकदम विक्षिप्त परंतु उत्सुकता वाढवणारी असल्यामुळे प्रेक्षक

शिक्षक त्या निवेदनामध्ये रस घेत होते. शेवटच्या क्षणी त्याला त्या विक्षिप्तेमधला विमुक्त आनंद मिळत होता आणि प्रेक्षक मनमुराद हसत होते. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

बतावणीमध्ये सरदार आणि सोंगाड्या अशा काही नव्या नव्या कल्पना शोधून काढत त्या अगदी अकल्पित किंवा अघटित किंवा अतिशयोक्तीपूर्ण असत, पण या कथाकल्पना पाहून आणि ऐकून तमाशाचा प्रेक्षक मात्र थक्क होऊन जायचा. त्यांनी बतावणीसाठी केलेली कृत्रिम घटनांची सांधेजोड पाहून तमाशा रसिक अत्यंत प्रसन्न होत होता. बतावणीच्या कार्यक्रमात द्वयार्थी शब्दप्रयोग वापरून तात्या आणि बापू अश्लील वाटाव्यात अशा घटनांचेही संदर्भ घेताना दिसतात, परंतु शेवटचं निवेदन ते दोघेजणही इतक्या चतुराईनं आणि कौशल्यानं उच्चारतात की सुरुवातीला अश्लील वाटणारी घटना एकदम सभ्य धारणा करताना दिसत होती.

तमाशामधला गण गवळण बतावणी हे सगळं सादर झाल्यानंतर लावणी सादर होत असे. पेशवेकालीन तमाशामध्ये गाऊन नाचून संगीतमय लावणी पेश केली जात असे. लावणीच्या आशयाबर हुकूम आविर्भाव करून नाचच्या पोऱ्या नाचत असे. लावणी सुरू असताना सोंगाड्या शाब्दिक कोट्या करून प्रेक्षकांना हसवत असे. पेशवे काळात खऱ्या अर्थानं लावणीचा विकास झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या काळामध्ये शाहीर रामजोशी, शाहीर होनाजी बाळा, शाहीर अनंत फंदी, सगन भाऊ असे पट्टीचे शाहीर त्या काळामध्ये होऊन गेले. त्यांनी अनेक बहारदार लावण्यांची रचना केली. स्त्री पुरुषांची सौंदर्य वर्णनं, श्रृंगार, विरह, वियोग, रुसवे फुगवे, झगडे अशा विविध भावभावनांचे आविष्कार लावणीतून त्यामुळेच दिसून येतात.

शृंगारिक लावण्यांचं प्रमाण अधिक असल्यानं लावणी केवळ शृंगारिक असते अशीही काही जणांची समजूत झाली, पण ते खरं नाही. लावण्यामध्ये पौराणिक, आध्यात्मिक, सामाजिक, काल्पनिक आणि अन्य प्रकारचे विविध लौकिक विषय असतात. लावणी हा मुख्यतः गेय काव्य प्रकार आहे. लावणी रचना बहुतांशी 8 मात्रांच्या किंवा पद्मावर्तनी आणि क्वचित 6 मात्रांच्या भृंगावर्तनी वृत्तात म्हणजेच तालमय जातीवृत्तात असतात. लावणीच्या गायनामध्ये कडे, ढोलक, टाळ, तुणतुण, खंजिरी यांचीही साथ असते. याच लावण्यांच्या विविध प्रकारांबद्दल बोलूया एका ढंगदार लावणीनंतर.

आत्ताची ही लावणी उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायली होती सुशीला या चित्रपटासाठी. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते, राम कदम यांचं संगीत होतं. श्रोते हो, स्थूलमानानं लावण्यांची विभागणी आपल्याला तीन भागांमध्ये करता येते. एक म्हणजे शाहिरी लावणी किंवा भेदिक लावणी, दुसरी बैठकीची लावणी आणि तिसरी तमाशाची किंवा फडाची लावणी. पेशवाईच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या दुसऱ्या पिढीतल्या शाहिरांनी उदंड अशी लावण्यांची रचना केलेली आहे बरं का. मात्र तमाशा फडाच्या कार्यक्रमात त्यांनी भेदिक लावण्यांच्या जागी शृंगारिक लावण्या गायला सुरुवात केली. त्यांनी पद्यात्मक संगीत लावण्यांबरोबर छोटी विनोदी कथानक घेऊन गद्य संवादात्मक रंगबाजीचा कार्यक्रम सादर करण्याची देखील प्रथा सुरू केली. आणि या संवादात्मक रंगबाजीमध्ये संगीत लावण्यांचा योग्य ठिकाणी वापर करून कार्यक्रमामध्ये नाट्यमयता आणून तो अधिक रंगतदार बनवला. रंगबाजीसाठी अत्यंत चटकदार आणि विनोदी कथानक निवडलं गेलेलं असतं. हे कथानक संपूर्णपणे काल्पनिक असलं तरी ते जगरहाटी किंवा लोकव्यवहार यावरती आधारलेलं असतं. यामध्ये अतिशयोक्ती विसंगती जरी दिसत असली तरी त्यामध्ये एक प्रकारची तार्किकताही आपल्याला आढळते आणि त्यातूनच हास्य विनोद निर्माण होतो. आता आपण ऐकणार आहोत दीड शहाणे चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली जगदीश खेबुडकर यांची एक लावणी, संगीतकार राम लक्ष्मण.

0: काय चाललंय?
1: माझ्या टेपल मुंगळा ढकला ग गाई ढकला, अहो माझ्या टेपल मुंगळा ढकला ग गाई ढकला.

0: बोलू मी मी मी
1: अरे हट त्यो बग माझ्या ढेपला मुंगळा ढकला ग बाई ढकला आता माझ्या ढेपला मुंगळा ढकला ग बाई ढकला आई गो माझ्या ढेपला मुंगळा ढकला ग
2: इंग्रजी नाटकाच्या प्रभावांमुळे 1856 साली फार्स किंवा प्रहसन मराठी रंगभूमीवर आपल्याला आलेलं दिसतं आणि त्याचं अनुकरण करूनच शाहीर पठ्ठे बापूराव यांनी फारसा नावाचा एक भाग तमाशामध्ये आणला असं समजलं जातं. नाटकातल्या फार्सपेक्षा तमाशातल्या फार्सचं स्वरूप फारच भिन्न असतं. फार्समधलं व्यक्तिचित्रण, संवाद, कथानक यामध्ये एक प्रकारचा विमुक्तपणा आपल्याला आढळतो. नाटकाची मर्यादा लांबवण्यासाठी किंवा मूळ नाटकात हास्य रसाला वाव नसेल तर प्रेक्षकानं मध्येच थोडंसं हसून त्यांच्या मनावरचा ताण कमी करावा म्हणून मराठी नाटकामध्ये फार्स दाखवला जाऊ लागला. तमाशातल्या प्रेक्षकांना आवडणारा विमुक्तपणा आणि फार्समधला मोकळेपणा यांच्यामध्ये बरंचसं साम्य आहे. त्यामुळे नंतरच्या काळात फार्सलाच फारसा म्हणून तमाशात आणला असावं. शाहीर पठ्ठे बापूराव यांनी लिहिलेला सासू जावयाचा फारसा अतिशय त्या काळामध्ये गाजला होता. शूर शिपायाचा फारसा, मुगण्याची लावणी फारसा असे पठ्ठे बापूरावांनी लिहिलेले काही फार्स आहेत. दगडूबाबा साळी शिरोलीकर यांनी सहा गोसाव्यांचा फार्स हा लिहिलेला आहे. शिवाय स्त्री पुरुष विनोदाचा फार्स देखील त्यांनी लिहिलेला आढळतो. सुरुवातीच्या काळात लिहिलेले फार्स हे पद्यमय असून ते छक्कड किंवा लावणी प्रकारामध्ये लिहिलेले होते. छक्कडीच्या रचनेमध्ये खटकेबाज पद्यमय संवाद आपल्याला आढळतात. पुढे पुढे या पद्यमय रचनेच्या सादरीकरणात गद्य संवाद घुसडून तास दीड तासाचा नाट्यपूर्ण रंगतदार कार्यक्रम सादर केला जाऊ लागला आणि लवकरच तो लोकप्रिय झाला. चला आपण आणखीन एक लावणी ऐकून याविषयी पुन्हा बोलूया. आता आपण ऐकणार आहोत पिंजरा चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेली एक लावणी, जगदीश खेबुडकरांचे शब्द, राम कदम यांचं संगीत.

0: शिवासंभा कौलापूरकर, शाहीर पठ्ठे बापूराव किंवा भाऊ बापू नारायण गावकर अशा सुप्रसिद्ध तमासगिरांच्या फडातील रंगबाजीमध्ये विविध रंगी विविध ढंगी छक्कड पल्लेदार सुरात गाऊन त्यातील नाट्य संवाद रूपाने सादर करून तमाशा रसिकांना गीत संगीत आणि नाट्याची विनोदी मेजवानीच दिली जात असे। अशा प्रकारची गाणी संगीतमय छक्कड हे सगळं सादर करण्यामध्ये दत्ता महाडिक हे फारच प्रसिद्ध आहेत। ते स्वतः जातीबंद कवी आणि सोंगाडे असल्यामुळे त्यांची रंगबाजी खूपच रंगायची। आजकालच्या तमाशामध्ये व्यावसायिक तडजोड म्हणून रंगबाजीच्या जागी हिंदी किंवा मराठी सिनेमातली गाणी ही गायली जातात आणि नाचही सादर केला जातो। तो सरळ सरळ तमाशातील ऑर्केस्ट्राच असतो असं म्हणायला हरकत नाही। विदेशी वाद्यांच्या सहाय्यानं अद्ययावत प्रकाश योजना वापरून डिस्को ब्रेक डान्स पेश केला जातो। केवळ रुची पॅलेट म्हणून अशावेळी एखादी सिनेमातली लावणी देखील म्हटली जाते। कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत आशा भोसले यांनी गायलेल्या कार्तिकी चित्रपटातल्या एका लावणीनं। जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीतबद्ध केले सुधीर फडके यांनी।
1: झगमगाट हा खरच

0: बरे दर्शोदेहो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग. लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं अभिराम सराफ यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजत आहेत. आता सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.